श्रोते हो सुप्रभात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 5:55 झाली आहेत. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 3/1948 25 जुलै 2026. आजच्या पहिल्या सभेला आम्ही आरंभ करत आहोत.

0: श्री विठ्ठलाच्या महापूजेनंतर रुक्मिणी मातेची पूजा करण्यात आली.
1: ओम महालक्ष्मी देवी कृष्णपत्ये च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. ओम भीमके धीमहि कृष्णपत्ये च धीमहि तन्नो रुक्मिणी प्रचोदयात. मंत्र पुष्पम समर्पयामि नमस्तुमि काले वर्षतु पर्यन्य पृथ्वी सशजालिनी

0: यावर्षी मुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मानाचे वारकरी म्हणून पूजा करण्याचा मान मिळाला तो धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गोरेगावचे श्रीयुत बाबासाहेब माधव माने आणि सौभाग्यवती प्रभावती माने यांना. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना एसटी महामंडळाकडून एक वर्षासाठी मोफत पास देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल निर्मळ दिंडी पुरस्कार 2026 याचं वितरण करण्यात आलं. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला गोरेकर संस्था आळंदी देवाची यांना. 50,000 रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. द्वितीय क्रमांक वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान जालना यांना प्रदान करण्यात आला. 75,000 रुपयांचा धनादेश त्यांना देण्यात आला. प्रथम क्रमांक श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठान कौंडिण्यपूर यांना देण्यात आला. 1,00,000 रुपयांचा धनादेश असं त्याचं स्वरूप होतं. श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेनंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
1: बोला पुंडली कवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

0: आज की जे आषाढीच्या निमित्ताने पांडुरंगांची पूजा नुकतीच आपण केलेली आहे आणि त्यासोबत त्या तीनही दिंड्यांचं देखील आपण स्वागत केलंय. मानाचे वारकरी बाबासाहेब आणि सौभाग्यवती प्रभावतीताई यांचे स्वागत आपण केलंय. यावेळी वारीने एक नवीन उच्चांक गाठलेला आहे. 25 किलोमीटरपेक्षा जास्त यावेळी भक्तांची रांग ही त्या ठिकाणी तयार झाली, पण त्यांची व्यवस्था अशी केली आहे त्या ठिकाणी आनंदाने हे दर्शन घेतायत. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी माझ्या पत्नी समवेत या पूजेला उपस्थित आहे. येणारा वारकरी हा शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो बारा बलुतेदार आहे, तो उद्योजक आहे, तो सर्व प्रकारच्या क्षेत्रातनं येणारा वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन हे घडलं पाहिजे असं सांगून ते म्हणाले,
0: आपल्या सरकारने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला, शेतकऱ्यांची जी 48,000 कोटी रुपयाची जुनी बिलं होती ती सगळी बिलं माफ करण्याचा निर्णय हा देखील आपल्या सरकारने घेतला आणि पांडुरंगाकडे येताना तो समाधानाने आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो. मला आनंद आहे की मागच्या काळामध्ये मंदिराचं काम आपण सुरू केलं होतं, आता बहुतांश काम हे पूर्ण होत आलेलं आहे. आता परिसराचं काम सुरू करायचं आहे. सर्व भाविकांना आणि व्यावसायिकांना आणि नागरिकांना माझी विनंती आहे, भक्तांची मांदियाळी पाहिल्यानंतर या ठिकाणी आता मोठी जागा तयार करणं गरजेचं आहे आणि यावर्षी ते काम आपल्याला सुरू करायचं आहे. मी पुन्हा एकदा पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो, कोणावरही अन्याय होणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करू अशा पद्धतीनं याची रचना करण्यात आली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2-2.5 वर्षांमध्ये या कॉरिडॉरचं काम या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी असेल, चंद्रभागेचं पाणी हे स्वच्छ असेल. मला विश्वास आहे की आम्ही सगळे लोक

0: सेवा करतो ही सेवा विठ्ठल स्वीकारतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना सदैव मिळेल अशीच आज या निमित्ताने त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। सर्व विठ्ठल भक्तांना आषाढीच्या या पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो। बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर। तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू।
2: बँक ऑफ महाराष्ट्र,
3: भारत सरकारचा उपक्रम।
4: संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, टाळ घोळ नामाचा गजर घोषे जय जयकार ब्रह्मानंदू। टाळ जरी दोन असले तरी त्याचा नाद हा एकच असतो। दोन टाळ एकमेकांवर आदळल्याशिवाय नादाची निर्मिती होत नाही। तसंच ब्रह्म आणि माया एकत्र झाल्याशिवाय विश्वाची निर्मिती होत नाही। हा संपूर्ण आषाढी एकादशीचा सोहळा यशस्वी करण्यासाठी आणि भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज असतं। सोलापूरचे जिल्हाधिकारी श्रीयुत एस कार्तिकेयन यांनी याबद्दल अधिक माहिती दिली।
5: आम्ही सर्वजण ऑलमोस्ट 25,000 कर्मचारी अधिकारी मागच्या 10 दिवसापासून पूर्ण वेळ इथे थांबून मुकाम करून आमच्या येणाऱ्या वारीसाठी आणि आमच्या वारकरीसाठी आणि येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहेत। आपण प्रत्येक ठिकाणी बघू शकला असेल तर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये स्वागतपासून प्रत्येक ठिकाणी जर्मन हँगर असो, रेनप्रूफ मंडप असो, हिरकणी कक्ष असो, टॉयलेट्स असो, फिरते शौचालय असो, पूर्ण डागडोजी, रोडच्या डागडोजी झालेली आहेत। पूर्ण सोयीसुविधा वारकरीसाठी आम्ही पूर्णपणे केलेली आहे। अतिरिक्त पाऊस पडल्यानंतर आम्हाला बरेच ठिकाणी पाणी साठलं होतं, तो सुद्धा बाहेर काढायचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेले आहेत। मागच्या वारी पण अनुभव घेतला असेल बरेच वारकऱ्यांनी, दोन पूल इनकम्प्लीट होतं, तो सुद्धा आम्ही पूर्णपणे म्हणजे वॉर फुटिंगवर आम्ही एकच महिन्यामध्ये दोन्ही पूल कम्प्लीट केलेली आहे। आमच्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 23 डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी, जवळपास 25,000 कर्मचारी वारीच्या ड्युटी आम्ही दिले गेलेली आहेत। एसटी महामंडळपासून, पोलीस प्रशासनापासून, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, एक्साईज डिपार्टमेंट, असं 23 डिपार्टमेंटमध्ये जवळपास 25,000 कर्मचारी कामामध्ये तुम्हाला दिसेल।
4: संत चोखोबा राय वारीचं वर्णन करताना म्हणतात, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची, पताकाचे भार मिळाले अपार, भरले भीमा तीर जय जयकारे। संपूर्ण वारकऱ्यांची ही वारी सुरक्षित होण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज असतं। यावर्षीच्या बंदोबस्ताविषयी माहिती दिली पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीयुत प्रशांत डगळे यांनी।
6: पंढरपूर जे तीर्थक्षेत्र आहे यामध्ये वेगवेगळ्या पालख्या आहेत, वेगवेगळ्या दिंड्या आहेत, त्याचबरोबर इतर वारकरी आहेत, त्यांचं दर्शन सुखरूप आणि चांगल्या पद्धतीने होण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या टीम्स फॉर्म केलेल्या आहेत। उदाहरणार्थ कार टीम फॉर्म केलेल्या आहेत, क्विक ऍक्शन टीम ज्याला म्हणतो ती फॉर्म केली गेली आहे, त्याचबरोबर गामा पथक आहे, मौली स्क्वॉड आहे, इतर वेगवेगळ्या टीम्स फॉर्म करून व त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर करून पोलीस बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे। सोलापुरात प्रवेश करण्याच्या अगोदरच आपण त्यांना पासेस डिस्ट्रीब्युट करतो, त्या पासेसवरती ह्या वेळेस आपण QR कोडिंग सिस्टम राबवलेली आहे, त्यामुळे प्रत्येक पासवरती एक युनिक QR कोड येणार आहे जो की त्या व्हीकलला त्या वाहनांना प्रदान करण्यात येईल। पंढरपुरापासून जे वेगवेगळे एंट्री पॉईंट ज्या ठिकाणी आपण डायव्हर्जन पॉईंट आपण म्हणतो ते लावलेले आहेत, तिथे ते स्कॅन केले जाईल ते QR कोड्स आणि त्याच्या आधारावरती ते वैध आहे किंवा नाही तो पास ते एकदा चेक केला जाईल आणि त्यातून मग आत सोडल्या जाईल। पालख्याच्या दिंड्यांच्या गाड्या आपल्या पंढरपूर शहराच्या दिशेने येत आहेत, त्याच्या नजीकच्या पार्किंगमध्ये त्यांची व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्यासाठी वेगळा फोर्स सुद्धा डिप्लॉय केलेला आहे। मला सगळ्या सोलापूरकरांना, पंढरपूरकरांना व सगळ्या वारकऱ्यांना असं सांगायचं आहे की आपण पंढरपुरामध्ये एकादशीच्या दिवशीसाठी आपण आवर्जून इथे या वारीची तयारी 2 महिन्या अधिकवरपासून आम्ही करत आहोत आणि वारकऱ्यांचं आणि भाविकांचं चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने दर्शन कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि नक्कीच या वर्षी सुद्धा सुरक्षित वारी कशी आम्हाला सगळ्या भाविकांना प्रदान करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत।
4: पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रशासनानं केलेल्या सोयी सुविधा याविषयी सांगितलं।
7: प्रशासनानं आपल्या सेवेसाठी पूर्ण नियोजन केलेलं आहे, परंतु स्वतःच्या सुरक्षितेची काळजी घ्यावी, स्वच्छता पाळावी। मुख्य म्हणजे चंद्रभागा नदी ही आपल्याला माते समान आहे आणि त्यामुळे तिथं अशी काही घाण किंवा कपडे टाकणे ही कृती आपल्याकडून होऊ नये। तरी माझं आव्हान एवढंच राहील की प्लास्टिक असो, तुमचं निर्माल्य असो किंवा कपडे असो, ही कृपया आपापल्या बरोबर जिथं

0: नगरपालिकेनं किंवा ग्रामपंचायतीने व्यवस्था केली असेल अशा कचरा कुंडीतच टाकावे आणि नदीपात्रात किंवा वाळवंटामध्ये स्वच्छता राखावी, जेणेकरून सर्वांचं आरोग्य तर चांगलं राहीलच परंतु एक समाधानाचा भाव सगळ्यांच्या मनात वाळवंटात प्रवेश करताना राहील.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र,
3: भारत सरकारचा उपक्रम.
4: नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी यावर्षी आषाढी एकादशीसाठी केलेल्या कामांची माहिती दिली.
5: नगर परिषदेच्या वतीनं आपण 45 MLD इतका पाणी पुरवठा वारीच्या कालावधीमध्ये दैनंदिन होतो किंवा त्यापेक्षा जास्त होतो. आणि हे करत असताना आपण शहरामध्ये जो मंदिर परिसर आणि मंदिराच्या परिसरात जे मठ परिसर आहे त्या परिसरामध्ये दिवसातून 2 वेळा पाणी पुरवठा करतो, जेणेकरून त्या भागामध्ये आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही. याच्याबरोबरच टँकरद्वारे सुद्धा पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता असते, कारण बऱ्याच वेळा ते पाणी पुरेल असं नाही. त्यामुळे नगर परिषद स्वतः 50 टँकर भाड्यानं घेतो, जे ज्याचा उपयोग आपण वाखरीमध्ये दिंड्या असताना वाखरीच्या ठिकाणी पाणी पुरवठा करणे, त्याचबरोबर भक्तिसागर ठिकाणी काही पिण्याच्या पाणीसाठी व्यवस्था करणे, वाळवंटात व्यवस्था करणे आणि आवश्यकतेनुसार शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी ह्या टँकरमार्फत पाणी पुरवठा करतो. येणारी संख्या वारकऱ्यांची ही जवळपास मागच्या वर्षीचा जर अंदाज घेतला तर जवळपास 25 ते 28 लाख इतकी असते. आणि त्या अनुषंगानं शहरामध्ये सध्या जे कायमस्वरूपी शौचालयाची सीटची संख्या आहे ती 6400 इतकी आहे. आणि या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात जे वारकऱ्यांची संख्या लक्षात घेता भक्तिसागर या ठिकाणचे शौचालय, त्याचबरोबर वाळवंटामध्ये जे वारकरी स्नान करण्यासाठी येतात त्या ठिकाणीचे स्नानगृह शौचालय आणि पत्राशेड दर्शनरांगेमध्ये देणे जाणारे फिरते शौचालय आणि शहरामधील वेगवेगळ्या भागामध्ये असणाऱ्या मठामध्ये किंवा मुक्कामाच्या ठिकाणी फिरते शौचालय आपण उपलब्ध करून देतो. व यावर्षी आम्ही 2022 पर्यंत नियोजन यावर्षीचं फिरते शौचालयाचं केलेलं आहे. सध्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेकडे स्वतःचे असलेले 41 घंटा गाड्या, 7 ते 8 ट्रॅक्टर, स्पेशली आपण मोठे डंपर 10 टनाचे डंपर घेतो, कारण वारीमधून कचरा घेऊन डेपोवरती जाऊन परत येणं, चक्कर मारणं एवढंच काय सोपं होत नाही. त्यामुळे मोठे 10 टनाचे डंपर आपण 10 ते 11 भाड्यानं घेतो आणि या माध्यमातून आपण 150 टनापर्यंतचा कचरा उचलतो, जेणेकरून लवकरात लवकर शहर स्वच्छ होईल.
4: सर्वच संतांनी अभंग आणि भारुडांच्या माध्यमातून प्रेम, समता, भक्ती आणि मानवतेचा संदेश दिला. आजही तोच संदेश समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ ठरलेला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्तीपरायण श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मनोगत व्यक्त केलं ते या शब्दात.
6: उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विठेवर देव कोठे, आषाढी कार्तिकी भक्त जन येती साधू जन येती, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. आज आषाढी एकादशीचा परम पवित्र दिवस. आजचा दिवस कसा आहे? पवित्राणाम पवित्रम यो, मंगलानाम च मंगलम, दैवतम देवतानाम च मंगला यतनो हरी. सगळ्या जगाला पवित्र करणारा दिवस आहे. अशा पवित्र दिवशी या राज्याचे मुख्यमंत्री एका वारकऱ्याला घेऊन होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, कारण विठ्ठलाला वारकरी जर सोबत राहिला तर खूप आनंद होतो. काय करावी साधने, फळ अवघेची येणे, त्या वारकऱ्याला घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री सहकुटुंब श्री विठ्ठलाची पूजा आज संपन्न झालेली आहे. आणि त्यानिमित्ताने त्यांनी श्री विठ्ठलाच्या चरणाच्या जवळ, माता रुक्मिणीच्या चरणाच्या जवळ आज महाराष्ट्रात राहणाऱ्या तमाम भक्तांसाठी, तमाम जनतेसाठी, देशामध्ये महाराष्ट्र हा अग्रगण्य होऊन आज सुख समृद्धी ऐश्वर कीर्ती ऋण रोग दरिद्रता अपमृत्यू भय क्लेश मनस्ताप हे सगळं नाहीसे होऊन महाराष्ट्रातील जनता सुखी व्हावी यासाठी त्यांनी विठुरायाच्या चरणाला मागणी मागली.

0: अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर समितीतर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली.
1: येणारे जे भाविक आहेत, मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी दाखल होत आहेत, तर त्यांना पंढरी नगरीमध्ये आल्यानंतर सर्वात महत्वाचा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे माझ्या पांडुरंगाचं रुक्मिणी मातेचं दर्शन. तर ह्या दर्शनासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सुलभ आणि जलद दर्शन व्हावं यासाठी मंदिरे समिती निश्चितच प्रयत्न करत आहे, त्याच्यामध्ये सुधारणा करत आहे आणि आपली सुरक्षितताही तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे भाविकांना केंद्रबिंदू मानून मंदिरे समितीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी मंदिर परिसरात यावं, मंदिराच्या कळसाचं दर्शन घ्यावं, पददर्शन घ्यावं, मुखदर्शन घ्यावं. आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण मंदिरे समिती असेल, जिल्हा प्रशासन असेल, भासू देणार नाही. आणि अडचण आलीच तर त्या ठिकाणी आमचे मदत करणारे पोलीस अधिकारी असतील, मंदिराचे सुरक्षा कर्मचारी असतील, आमचे आरोग्य कर्मचारी असतील, आमचे नगरपालिकेचे कर्मचारी असतील, तात्काळ त्यांच्याकडे आपण साथ घालावी, प्रतिसाद मिळेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये. आणि सायास दर्शन या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे आपण लाखोंच्या संख्येने या पांडुरंगाच्या पंढरीमध्ये यावं आणि पांडुरंगाचे जीवोभावी दर्शन घ्यावं असं मी भाविक भक्तांना विनंती करेल.
0: विठ्ठलाच्या कळसाचं दर्शन जरी झालं तरी वारकरी पावन होतो. एवढे दिवस चालत आलेला सगळा शीण निघून जातो. पंढरीला जावं, चंद्रभागेत स्नान करावं आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यावं ही एकच आस त्यांची असते. पाऊस काळामध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा कुठेही कमी पडू नये यासाठी शासनाचा आरोग्य विभाग सतर्क होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोपरवाड.
2: ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या मार्फत उत्तम सुविधा आपण सर्व वारकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य विभागामार्फत 4,500 किट हे प्रत्येक दिंडींना आपण देणार आहोत आणि आपले मुख्यमंत्री आरोग्य रथ हे चलते फिरते दवाखाना, यामध्ये आपण एक आरोग्य अधिकारी, एक फार्मसी ऑफिसर आणि एक आरोग्य सेवक हे आपल्या सेवेमध्ये 24 तास राहणार आहात. त्यासोबत मुख्यमंत्री उपचार केंद्र इथे जर्मन हँगर इथेही आपली 24 तास सेवा आपल्या आरोग्याची आपण तिथे देणार आहोत. पालखी जेव्हा एंटर होते पंढरपूरमध्ये तिथे 24 तास आयसीयू ही आपले कार्यरत आहेत. यामुळे आपण आपल्या सर्व वारकऱ्यांची 24 तास अहोरात्र आपण सेवा देणार आहोत. व याच्यामध्ये अजून विशेष करून आम्ही एवढ्या गर्दीच्या ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही, या कारणाने आपण आरोग्यदूत ही नवीन संकल्पना राबवली जात आहे, त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये वाढ करून टोटल 300 हे आरोग्यदूत आपण 24 तास त्यांच्या सोबतीला राहणार आहेत.
0: सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं भाविकांसाठी केलेल्या सुविधा याबाबत माहिती दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी.
3: जिल्हा परिषदेच्या वतीने आम्ही वारकऱ्यांसाठी मोठे मोठे मुख्यमंत्री वारकरी केंद्र, जे आपण जर्मन हँगर म्हणतो, ते आम्ही उभं केलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सकाळी योगाचं नियोजन, संध्याकाळी भजन संध्याचं नियोजन, याच्या व्यतिरिक्त आरोग्याची सगळी सुविधा, महिलांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, स्नानगृह हे केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन ऑन व्हील पण केलेलं आहे, जेणेकरून पालखीसोबत जे आपली फार्मसी चालणार आहे त्याचं पण नियोजन आम्ही केलं आहे. याच्या व्यतिरिक्त पाण्याचे टँकर असू द्या किंवा आपले वारकऱ्यांसाठी चार्जिंग व्हॅन पण केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण रस्त्यामध्ये वेगळे वेगळे आरोग्य केंद्र पण केले आहे, आयसीयू बेड्स केलेले आहे आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन वाटपचा पण कार्यक्रम पण केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही वारकऱ्यांसाठी रेनकोट्स असं पण नियोजन केलेलं आहे, जेणेकरून पाऊस जर आला तरी पण आमच्या वारकऱ्यांची सोयीसुविधामध्ये काही कमी होऊ नये.
4: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग, त्वरा करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
5: बँक ऑफ महाराष्ट्र, भारत सरकारचा उपक्रम.
0: संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार अशा संतांनी अभंगांच्या माध्यमातून भक्ती, समता, प्रेम आणि मानवतेचा संदेश दिला. हीच संतांची शिकवण आजही आपल्या समाजाला दिशा देणारी ठरते. मानाच्या पालख्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक संतांच्या पालख्या आज पंढरपुरात आलेल्या आहेत. त्यातल्या काही पालखी प्रमुखांशी आम्ही संवाद साधला आणि त्यांच्या पालखी सोहळ्याची वैशिष्ट्य आणि परंपरा जाणून घेतली. हे आहेत संत निवृत्ती महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्ती परायण श्रीयुत मोहन महाराज बेलापूरकर.
6: श्री संत निवृत्तीनाथ महाराज की जय. आषाढ शुद्ध एकादशीचा हा पर्व सोहळा

0: जो वारकरी आतुरतेने वाट पाहतो संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मनासी कई एकादशी आषाढी. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया का पाहिजे. अहो एवढं भाग्य परमात्मा तिथं विटेवर समपाय करेट कटीन उभा भिवरेच्या तिटी. हा भिवरेच्या तटावरती उभा असलेला परमात्मा आहे आणि हे समपाय आहेत त्याचे. नेत्र उघडेत जे जे दर्शनाला येतील त्याच्या. पुंडलिक रायला वर दिलाय धन्य पुंडलिका बोहबरे वारकऱ्यांसाठी. आणि मग काय पुंडलिकाला वर गेलं जे जे तुझ्या पायावर डोकं टेकवतील पाही पाहू नको त्यांचे. मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून असा माझा परमात्मा काही मागत नाही काही लागत नाही. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. भगवंताला फक्त बुक्क आणि तुळस आवडते आणि हा अपूर्व सोहळा वारकरी आपल्या डोळ्यांनी पाहतात हे खरं भाग्याचं लक्षण आहे. आणि जन्माचं सार्थकच हे की संतांचं पंढरीचं माहेर घर पाहावं आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनाशी लिहिणं.
1: वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही तर ती शिस्त संयम सेवा सहकार्य आणि सामाजिक समतेचं जिवंत विद्यापीठच. दिंड्यांमधली शिस्त सामूहिक भोजन परस्पर मदत आणि अखंड नामस्मरण यातून जीवनाचे मौल्यवान संस्कार घडतात. आता आपण भेटणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुख हरिभक्ती परायण श्रीयुत भावार्थ देखणे यांना.
2: पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय तर ज्ञान ध्यान आणि समाधान या त्रिवेणीचा संगम म्हणजे पंढरपूरची वारी आहे. या ठिकाणी जो वारकरी आहे तो अतिशय प्रतिकूलतेतून त्याला जे मिळेल ते तो अनुभवत जे खायला मिळेल ते खातो जिथे झोपायला मिळेल तिथे झोपतो जो निवारा मिळेल त्या निवाऱ्यामध्ये तो आनंद प्राप्त करून घेतो आणि न थांबता न लाजता न घाबरता न मागे जाता एकच त्याच्या डोक्यामध्ये असतं आनंद तेथीचा मुख्या शिवाचा भैरे ऐकती कानी रे. खऱ्या अर्थाने पंढरपूरचा वारी सोहळा हा ह्या महाराष्ट्राचा लोकप्रवाह आहे आणि हा लोकप्रवाह खऱ्या अर्थाने कोणामुळे तर ह्या सोलापूर नगरीमध्ये जे 28 युग परब्रह्म ह्या भक्तांची वाट पाहत बसलेला आहे त्या परब्रह्म म्हणजे सानेगुरुजी म्हणायचे पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राच्या लोकशक्तीचा मुखा अध्यक्ष आहे. खऱ्या अर्थाने ही लोकशक्ती जमवली कोणी असेल तर ती पंढरपूरच्या वाळवंटामध्ये उभा असणाऱ्या आमच्या पांडुरंगाने. आणि ह्याच पांडुरंगाला भेटायला हा वैष्णवांचा मेळा नाचत खेळत फुगड्या घालत उड्या मारत आणि अभंग गात घात ह्या ठिकाणी पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या सोलापूर नगरीमध्ये आता येतोय याबद्दल खूप आनंद आहे.
1: आषाढी एकादशी आपल्याला सांगते की मन शुद्ध ठेवा कर्म प्रामाणिक ठेवा आणि प्रत्येकामध्ये परमेश्वराचं रूप पहा. विठ्ठलाची खरी पूजा मंदिरातल्या दर्शना इतकीच आपल्या आचरणात सुद्धा असली पाहिजे. कपाळावर गोपीचंदनाची उटी गळ्यात तुळशीची माळ अशी वारीतली साधी सात्विक शोभा. पूजेनंतरचा चंदन लावण्याचा गंध मन प्रसन्न करतो. हरिभक्ती परायण श्रीहरी केशव महाराज नामदास यांच्याकडून संत नामदेव महाराजांच्या पालखीची वैशिष्ट्य आता जाणून घेऊया.
3: की ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना भेटायला आले नामयाची भेटी ज्ञानदेव आले लोटांगण घातली नामदेवी सकल संत मानदियाळी ज्यावेळेस वाकरीतनं इजबायूकडे येते त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांची वंश परंपरागत चोपदार ते चोपदार आम्हाला निरोप द्यायला पुढे येतात आज्ञा करायला येतात की सर्व संत मानदियाळी नम्रा लागलेली तुम्ही आता असणारं आगमन पुढं घ्यावंय. मग मात्र सकल संतांच्या पालख्या घेऊन पंढरी क्षेत्रात हे असणारं आगमन इथंपर्यंत येतं मग ज्याच्या त्याच्या मठा मंदिरात जाऊन त्याची सांगता होत. शेकडो वर्षापूर्वी श्री गुरु हैबतराव बाबांनी घालून दिलेली परंपरा अद्यापही या घराण्यात चालू आहे की हैबतराव बाबांनी दशमी दिवशी येण्याकरता जो आम्हाला केलेला त्यावेळी जो असणारा आग्रह बाबांनी नेमून दिलेली सेवा की नामदेव महाराजांना इथून इजबाय म्हणजे वाकरीपर्यंत यावं आणि सकल संतांचे असणारं स्वागत करून पंढरीत त्यांचं आगमन करावं. आजही तीच परंपरा आमच्या कुळात म्हणजे वंश परंपरेने की अध्यापर्यंत माझी पिढी 17 वी पर्यंत चालू आहे आणि पुढेही चालणार आहे.
1: ही वारी केवळ यात्रा नाही ती आहे संयमाची शिस्तीची सेवेची आणि समतेची चालती बोलती जीवनशाळा. दिंडीतील प्रत्येक वारकरी एकमेकांना साथ देत सुखदुःख वाटून घेत नामस्मरण करत जीवनाचा खरा अर्थ अनुभवत असतो. विठ्ठल म्हणजे भक्ताच्या हाकेला धावून येणारा देव कटीवर हात ठेवून विटेवर उभा असलेला सर्वांना समान मायेनं जवळ घेणारा करुणेचा सागर म्हणजे विठ्ठल. आषाढी एकादशी आपल्याला शिकवते की मुखी हरिनाम असावं, हाती सत्कर्म असावं आणि अंतःकरणात प्रत्येक माणसाविषयी प्रेम, करुणा आणि आपुलकी असावी. हीच संतांची शिकवण, हाच वारकरी संप्रदायाचा खरा संदेश. चला आजच्या या पावन दिवस

0: मनातले अहंकार, मत्सर, द्वेष यांचा त्याग करूया. सद्भावनेची, सेवेची आणि मानवतेची पताका उंचवूया. विठ्ठल नामाचा गजर करूया आणि आजची एकादशी आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि मंगलमय चैतन्य घेऊन येवो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया.
1: प्रत्येक स्मार्ट आर्थिक निर्णय तुम्हाला यशाच्या अधिक जवळ घेऊन जातो. बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्पेशल टर्म डिपॉझिट योजनेसह 400 दिवसांच्या योजनेवर मिळवा 7.15% व्याजदर. तुमच्या बचतीला अधिक वाढवण्याचा एक स्मार्ट मार्ग. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी, अटी व शर्ती लागू.
2: बँक ऑफ महाराष्ट्र,
3: भारत सरकारचा उपक्रम.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार, एक बँक.
0: आताच आपण आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा आकाशवाणी वृत्तांत ऐकला. लेखन बागेश्री सराफ. निवेदन विद्या वालवडकर. ध्वनिमुद्रण दीपक पोद्दार आणि संजीव बासुतकर. संकलन अभिराम सराफ. निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर आणि नितीन बनसोडे. सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
5: श्रोते हो, आताच आपण ऐकलात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी महापूजेचा वृत्तांत. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बँक ऑफ महाराष्ट्र. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 6:35 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रमाची रूपरेषा. 6:40 आणि 2:02 कृषीवाणी, ज्यात भेंडी पिकाची लागवड हा विषय असेल. 6:45 आणि 2:02 आरोग्यम धनसंपदा, यात IVF विषयी समजून घेऊया भाग 1, तज्ज्ञ डॉक्टर ज्योती चव्हाण. 6:50 आणि 2:10 परिसर, ज्यात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन भाग 1, यावर विराज आठले यांच्याबरोबर करून माहिती जाणून घेऊया. 7:00 आणि 1:55 ऐसी अक्षरे रसिके, यात पुस्तक यात्रा या मालेत विजय तरवडे यांच्या लक्ष्मी शरणम गच्छामी प्रेम जन्मेजय या अनुवादाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम फिटनेस. 9:00 नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. 9:30 स्वरांजली. 9:45 नाट्यपराग. 10:30 नादब्रह्म, यात उस्ताद अब्दुल लतीफ खान यांचं सारंगी वादन राग चारुकेशी आणि मिश्र भैरवी. 12:00 वनिता मंडळ. कानडाऊ विठ्ठल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अभंगाचं प्राध्यापक रूपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण. अथ योगशासनम भाग 4, सहभाग डॉक्टर प्रणवती पिसे. 1:40 लातूर जिल्हा वार्तापत्र. 2:30 नादब्रह्म, यात MVS निशा यांचं गायन राग बेगडे मोहना बेहाग. 5:02 नादब्रह्म, यात TA नंदकुमार यांचं मृदंगम वादन राग भैरवी आणि कानडा. 5:30 युववाणी, यात लेखन दिग्दर्शन अभिनय गायन वादन नृत्य अशा विविधरंगी कला जोपासणाऱ्या युवा कलाकार रुचिका खोत यांची मुलाखत. 6:30 हिंदी कार्यक्रम विविधा. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं आवार माझं शिवार. 8:30 इस सप्ताह संसद में. 9:00 न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती. 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, गायिका आदिती बॅनर्जी. यानंतर जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसाच्या सरी होत्या. कालचं तापमान

0: जाणून घेऊया. कमाल तापमान कुलाबा 29 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 30 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथे 25 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 25 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे 88%. पावसाची नोंद सांताक्रूज इथे 4.6 मिलीमीटर. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण ढगाळ असेल आणि पाऊस मध्यम स्वरूपात असेल. कमाल तापमान 30 आणि किमान 26 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांसाठी सूचना, वारे ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वाहतील. याबरोबरच हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज इथे समाप्त होत आहे. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:40 झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे भेंडी पिकाची लागवड. वाचक स्वर आहेत स्वप्निता शिंदे.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. फळभाज्यांमध्ये भेंडीला निर्यातीसाठी सर्वात जास्त मागणी आहे, कारण आपल्याकडच्या हवामानात भेंडीच्या प्रमाणित मानकांची भेंडी उत्पादित होऊ शकते आणि वर्षभर कमी जास्त प्रमाणात भेंडीचे उत्पादन घेता येते. विशेषतः उन्हाळ्यात गुणवत्तेचे आणि जास्तीचे उत्पादन मिळते. निर्यातीला चांगला वाव आणि देशांतर्गत स्थानिक मागणी खूप असल्याने वर्षभर भेंडीला भाव चांगला मिळतो. म्हणून भेंडीची लागवड करण्यावर भर द्यावा. चांगल्या व्यवस्थापनात एकरी 4 ते 6 टन उत्पादन मिळतं. चुनखडीयुक्त जमिनी सोडून खोल, मध्यम खोल पण उत्तम निचऱ्याच्या जमिनीत भेंडीची लागवड करावी. 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पेरणी अगर टोकण पद्धतीने भेंडीची लागवड सरीवर मध्य पोटात अगर सपाट वाफे पद्धतीने करावी. चांगली पूर्वमशागत करून घेतलेल्या जमिनीत उपलब्धतेनुसार एकरी 10 टन कुजलेलं शेणखत घालावं. भेंडीला 5 गुण्या सुपर फॉस्फेट, 3 पोती युरिया आणि 2 गुण्या म्युरेट ऑफ पोटॅश या रासायनिक खतांची मात्रा द्यावी. संपूर्ण सुपर फॉस्फेट, पोटॅश आणि अर्धा युरिया लागणीच्या वेळी द्यावा आणि महिन्यात राहिलेला अर्धा युरिया द्यावा. जमीन ओलवून वापशावर पेरणी अगर टोकण करावी. भेंडीची लागवड जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात करावी. परभणी क्रांती, पुसा सावणी, आरका अनामिका आणि खासगी कंपनीच्या काही चांगल्या जाती आहेत. अनुभवानुसार जातींची निवड करावी. एकरी साधारणपणे टोकणीसाठी 4 ते 5 किलो आणि पेरणीसाठी 5 ते 6 किलो बी वापरावं. 2 ओळीतील अंतर फूटभर आणि 2 रोपातलं अंतर टिचभर राहील अशा बेताने एका ठिकाणी 1 बी टोकावं. अगर पाभरीने पेरणी केल्यास विरळणी योग्य पद्धतीने करावी. 15 दिवसात नवीन बी लावून नांगे भरून घ्यावेत. भेंडीला आवश्यकतेनुसार आणि हंगामनिहाय जमिनीच्या योग्य प्रकारानुसार पाण्याच्या पाळ्या देत राहावं. शिवाय कोळपणी अगर भर द्यावी. शेत तणविरहित ठेवावं. लागण केल्यानंतर जातनिहाय 1.5 ते 2 महिन्यात भेंडी तोडणीसाठी तयार होते. पुढे 1.5 ते 2 महिने भेंडीचे उत्पादन मिळत राहते. गुणवत्तेची आणि निकुडी भेंडी मिळण्यासाठी मावा, तुडतुडे, फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाच्या फवारण्या कराव्यात. या किडीमुळे भेंडीवर विषाणू मोझॅक हा रोग येण्याचा धोका असतो, म्हणून किडीचं नियंत्रण वेळीच करावं. भेंडी फळाची काढणी भेंडी कोवळी लुसलुशीत असताना करावी. जून अथवा मोठ्या आकाराच्या भेंड्यांना गिराईक घेत नाहीत, म्हणून भेंडीची दिवसाआड तोडणी करावीच लागते. तोडणी केल्यानंतर निर्यात करायची असेल तर लांबी, गोलाई, आकार इत्यादी गोष्टी विचारात घेऊन प्रतवारी करावी. योग्य प्रकारे पॅकिंग करावे आणि मग निर्यातीसाठी पाठवावी. भेंडीला अरब आणि इतर देशातून प्रचंड मागणी आहे. मात्र निर्यातीसाठी गुणवत्तेची सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली भेंडी हवी असते. गडद हिरव्या रंगाची कोवळी लुसलुशीत एकसारख्या आकाराची 6 ते 7 सेंटीमीटर लांबीची भेंडी डागविरहित साठवणीसाठी योग्य आणि फळास कोणत्याही प्रकारची इजा न झालेली भेंडी निर्यातीसाठी योग्य असते. स्थानिक बाजारात सुद्धा प्रतवारी करून विक्रीसाठी पाठवावी. एकंदरीत भेंडी हे कमी दिवसात कमी खर्चात भरपूर उत्पन्न देणारे पीक आहे.
0: या याचबरोबर कृषीवाणी हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम दुपारी 2 वाजता आपण पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:45 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, दरवर्षी 25 जुलै हा दिवस जागतिक IVF दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. कारण या दिवशी लुईस ब्राऊन ही या IVF तंत्रज्ञान प्रणालीद्वारे गर्भधारणा होऊन जन्माला आलेली जगातली पहिली बाळ होती. तर ही IVF तंत्रज्ञान प्रणाली समजून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांना. मॅडम, नमस्कार.
2: नमस्कार.
1: मॅडम, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मानवी उत्क्रांतीतलं IVF तंत्रज्ञान हे एक महत्त्वाचं पाऊल ठरलेलं आहे. तर हे IVF तंत्रज्ञान याच्याविषयी थोडक्यात काय सांगाल?
2: IVFचा फुल फॉर्म जर बघितलं तर इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे त्याला आधी टेस्ट्यूब बेबी पण म्हणायचे. इन विट्रो म्हणजे शरीराचे बाहेर लॅबोरेटरीमध्ये तयार केलेला गर्भ, म्हणजे जे गर्भनिर्मिती जी प्रक्रिया नैसर्गिक असते ती शरीरात काही कारणमुळे नाही होऊ शकत तर ते आपण लॅबोरेटरीमध्ये करतो. म्हणजे काही इंजेक्शन्स देतो आपण श्रीबीज ग्रंथीला स्टिम्युलेट करण्यासाठी. दर महिन्याला जे नॉर्मली 1 किंवा 2 श्रीबीज बनत असतात त्याच्यामध्ये आपण ओवरीला हायपर स्टिम्युलेट करतो आणि आपल्याला कमीत कमी 8 ते 10 श्रीबीज तयार करायला लागतात. आणि जसे जसे ते वाढतात तसा एक दिवस आपण ठरवतो आणि त्या पर्टिक्युलर साईजला ते पोचले तर आपण ओवम पिकअप प्लॅन करतो. म्हणजे काय की आपण एक नीडलच्या द्वारे ते अंडी आपण शरीराच्या बाहेर काढतो जे आपण अॅनेस्थिजियाच्या अंडर करतो आणि त्याच दिवशी आपण त्यांच्या हजबंड किंवा पार्टनरचा धातूचा सॅम्पल घेतो, त्याला प्रोसेस करतो, म्हणजे क्लीनअप प्रोसेस असते आणि त्यांना लॅबोरेटरीमध्ये श्रीबीज आणि त्या वीर्याचा मिलन करतो IVF प्रोसिजरनी किंवा ICSI प्रोसिजरनी. आणि मग ते जे गर्भ असतं ते 5 दिवसपर्यंत लॅबोरेटरीमध्ये वाढवतो, ज्याच्यामध्ये सेल्स डिवाइड होत असतात. आणि जेव्हा Day 3 or Day 5 जे दिवस असतो ते गर्भ तयार झालं तर तेव्हा ते गर्भाला आपण स्त्रीच्या गर्भात प्रत्यारोपण करतो, म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर करतो. आणि ही सगळी प्रोसिजर जी नॉर्मली शरीरात होऊ शकते ते काही कारणामुळे होत नाहीये म्हणून आपण ते लॅबोरेटरीमध्ये करतो. आपण ह्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक पण म्हणतो, बिकॉज आपण इनफर्टिलिटी पेशंट्सना आर्टिफिशियल दृष्टीने आपण गर्भाचा प्रत्यारोपण करतोय.
1: बरोबर. बरं, आजच्या काळामध्ये ही जी ट्रीटमेंट आहे तिचा वापर बऱ्यापैकी वाढताना दिसून येतोय, तर यामागची नेमकी कारणं काय असू शकतात?
2: IVFची अवेअरनेस पण काही वर्षामध्ये वाढलेली आहे आणि मागचे 10-12 वर्षामध्ये इनफर्टिलिटीचे केसेस पण वाढले आहे. जर आपण जॉग्राफिकली पण बघितलं तर फर्टिलिटी सुद्धा इंडियामध्ये सुद्धा कमी आली आहे. दुसरे कारण आहे लाईफस्टाईल चेंजेस, करिअर डिमांड्स वाढले आहे, लेट मॅरेजेस होतात आहे, नवरा बायको वेगळ्यावेगळ्या सिटीमध्ये राहतात, बरेच महिने ते भेटत नाही एकमेकाला, बसके कामं वाढले, ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे, वेट वाढलं आहे, PCOD चे केसेस वाढले आहे, एंडोमेट्रिओसिसचे केसेस वाढले आहे. जर आपण खाणेकडे बघितलं तर पॅकेट फूड्स आहेत, प्रोसेस फूड्स आहेत, भेसळयुक्त आहे, कलर्ड थिंग्स आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे इन्क्लुडिंग जे पेस्टिसाइड्स आणि केमिकल्स एन्व्हायरमेंटमध्ये पूर्ण शरीरालाच टॉक्सिक असतात. तसं ह्या सगळ्यांचा इफेक्ट आपल्या अंडिकोशवर आणि धातूंवर त्याची क्वालिटी खराब करते, त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचा रेट वाढलाय. लास्ट सगळ्यात मोस्ट कॉमन आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्ट्रेस. तेव्हा पण अंडकोशमधनं अंड पिकत नाही किंवा फुटत नाही आणि फुटलं तरी त्याच्यामध्ये हॅमरेज होऊन जातं.
1: अशी ही अतिशय महत्वाची अशी कारण यामध्ये आहे. श्रोते हो, याविषयीची अधिक माहिती घेऊया पुढल्या भागात. नमस्कार.
0: IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते

0: विवेक वानखडे ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते, याबरोबरच आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:50 होत आहे. ऐकूया कार्यक्रम परिसर.
2: परिसर

0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, आज परिसर या भागामध्ये आपण डॉक्टर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात हे थोडक्यात समजून घेऊ. डॉक्टर समाजाच्या आरोग्याचे रक्षण करतात. पर्यावरण आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. प्रदूषणामुळे दमा, ॲलर्जी, हृदयरोग वाढत आहेत, त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना पर्यावरण सवयींबद्दल जागरूक करणे गरजेचे झाले आहे. किंबहुना डॉक्टरच यामध्ये खूप मोठा रोल प्ले करू शकतात असे माझे मत आहे. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण काटेकोरपणे पालन करत असतो, त्यामुळे तिथे विश्वास, श्रद्धा या सर्व गोष्टी एकवटलेले असतात आणि त्यातून आपले भलेच होणार आहे याची जाणीव सतत प्रत्येक पेशंटच्या मनात असते. या जाणीवेचा विचार मनात ठेवून जर प्रत्येक पेशंटच्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक अशा सर्व डॉक्टरांनी जर ठरवले तर फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक जीवनशैली ही प्रत्येक पेशंटच्या घरी प्रस्थापित होऊ शकते. फळे खाताना तुम्ही तुमच्या परिसरात जी फळे तयार होतात ती खावा. घरी पिकवलेल्या भाज्या खाल्ल्या तर जास्त चांगले होईल. दिवसातून एक तासभर बागेमध्ये काम करा, त्याच्याने मन आणि आरोग्य प्रसन्न राहते असे सल्ले एका डॉक्टरने दिले तर प्रत्येक जण त्याचे काटेकोरपणे पालन करेल, यात तीळ मात्रही शंका नाही. तसेच डॉक्टरांच्या वैयक्तिक पातळीवर पाहायला गेले तर रुग्णालयांमध्ये प्लास्टिक आणि बायोमेडिकल वेस्टचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये डॉक्टरांना प्रचंड स्ट्रेसला सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांच्या घरी असलेली बाग हे त्यांच्यासाठी खूप मोठे स्ट्रेस बस्टर होऊ शकते. दिवसभर पेशंटच्या तक्रारी, दुखणं, खुपणं हे पाहून संध्याकाळपर्यंत डॉक्टरही उदासीन होऊ शकतो. शेवटी डॉक्टरही माणूसच आहे, त्यांचे हे औदासिन्य त्यांच्या घरातील बाग एका क्षणात पळवून लावू शकते. एखादी छोटीशी आलेली कळी, छान हिरवेगार झाड, पाना फुलांनी बहरलेले ते झाड पेशंटच्या तसेच डॉक्टरांच्याही मनाला प्रसन्नता देईल. रुग्णालयांमध्येही एक हिरवा कोपरा तयार केला किंवा अगदी ओपीडीमध्येही एक छोटेसे इनडोअर प्लांट लावले तरी लगेच त्या खोलीचे, रुग्णालयाचे वातावरण बदलते. मी एका छान मोठ्या रुग्णालयामध्ये एक खूप छान दृश्य पाहिले. तिथे त्यांनी एका बाजूला वॉटर बॉडी आणि भरपूर झाडांची योजना अशी केली आहे, त्या पाण्यामध्ये त्यांनी छान रंगीत मासे सोडले आहेत की जे पाहिल्याने थकवा क्षणात दूर होतो, मन उल्हसित होते. पेशंटचे नातेवाईक काही वेळेला खूप उदास होतात आपल्या पेशंटच्या काळजीने. ती उदासीनता त्या देखण्या रंगीत माशांकडे पाहून, त्या पाण्याकडे पाहून कमी होण्यास मदत होते हे मी स्वतः सुद्धा अनुभवले आहे. त्या ठिकाणी बसण्याचीही सोय केली आहे, त्यामुळे आपण रुग्णालयात आहोत की एका छोट्या बागेत आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा असे तिथे वातावरण होते. डिजिटल प्रिस्क्रिप्शनचाही वापर केल्यास कागदांचीही बचत होऊ शकते. डॉक्टरांनी रुग्णांना चालणे, सायकल वापरणे, झाडांमध्ये वेळ घालवणे, स्वच्छ हवा आणि नैसर्गिक जीवनशैली याबद्दल प्रोत्साहन द्यावे. आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी जोडलेले आहेत हे डॉक्टर समाजाला प्रभावीपणे समजावू शकतात. आज आपण डॉक्टर कशा पद्धतीने पर्यावरण संरक्षणासाठी मदत करू शकतात हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी डॉक्टरांची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य

श्रोते हो, याचबरोबर परिसर हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 6:55 होत आहेत. आता ऐकूया आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून संस्कृतमध्ये बातम्या. आपण त्या सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत विजय तरवडे यांच्या लक्ष्मी शरणम गच्छामी प्रेम जनमेजय या अनुवादाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा.
1: लक्ष्मी शरणम गच्छामी हे हिंदीतील लेखक प्रेम जनमेजय यांचं विजय तरवडे यांनी मराठीत अनुवादित केलेलं विनोदी कथांचं पुस्तक आहे. हसा हसा मित्र हो हसा, मोची भयो उदास, राजधानीत अडाणी, पाणी मला भिवविते इत्यादी शीर्षकाच्या 28 कथांचा अनुवाद या पुस्तकात वाचायला मिळतो. एका गृहस्थाचा मृत्यू झाल्यावर त्याची बॉडी स्मशानात नेण्याआधी त्याच्या मुलीची वाट पाहणं चालू असतं. अशा वेळेस एक गरीब तहानलेला मुलगा पळत येऊन त्या घरात पाण्याची मागणी करतो, तेव्हा त्याला पाणी नाकारलं जातं. जेव्हा बर्फाच्या लादीवर टाकलेली बॉडी उचलली जाते तेव्हा त्या लादीचा एक उडालेला तुकडा तो मुलगा चघळू लागतो तहान भागवण्यासाठी, गारवा मिळवण्यासाठी. हे जे मी आपल्याला कथाबीज वाचून दाखवलं ते आहे गार गार या कथेतील. टिंबकतू देशातील होळीच्या दिवशी मीटिंगच्या गडबडीत असणारी सून दिल्लीत असलेल्या आपल्या पतीशी आणि सासूसासऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधते. तिथूनच ते शब्दांद्वारे एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देतात, पण त्या पुरेशा न वाटल्यामुळे दिल्लीकर स्क्रीन समोर रंग धरतात, तर सून आपले लिपस्टिकचे 2-3 शेड आपल्याच गालावर उमटवते. अशा तऱ्हेने हॅप्पी होळी आनंदानं साजरी होते. हे कथाबीज आहे एक इलेक्ट्रॉनिक होळी या कथेतील. उदाहरण म्हणून वरील 2 कथांचे सारांश दिलेले आहेत. या कथा वाचताना खळखळून हसणं तर जाऊ द्या, पण साधं हसू सुद्धा येत नाही. परंतु तरीही या विनोदी कथा आहेत आणि यातील विनोद हा समाजातील विसंगती दाखवणारा विनोद आहे. या संग्रहाला सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर दामोदर खडसे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. या कथा वाचल्यावर त्यांच्या प्रस्तावनेतील एक वाक्य फार महत्त्वाचं ठरतं. विनोदी लेखनामध्ये एक चमत्कार असाही घडतो ज्या व्यक्तीच्या संदर्भात ते म्हटलं जात असतं की त्याला अपमानजनक किंवा उपहासात्मक भावनेत न घेता स्वतःवर एक नजर टाकून त्या लिखाणाला सुधारणेच्या रूपानं ग्रहण करतो. वराहांना उदास होण्याचा अधिकार नसतो हे ठळक वाक्य पृष्ठ क्रमांक 45 आहे. तसेच शब्दकोशात हडळ शब्द स्त्रीलिंगी आहे आणि त्यात देखील कदाचित थोडं सौंदर्य आहेच. पृष्ठ क्रमांक 58. अशी काही कथांमधील वाक्य वाचताना आपल्या लक्षात येतं की निरीक्षणात्मक, परिस्थितीजन्य, विडंबनात्मक, हास्यास्पद, बडाचडाकर कथारूप स्वरूपातील विनोदानं

0: समाजातील विसंगती आणि विरोधाभासावर प्रेम जनमेजय यांनी अचूक बोट ठेवलेलं आहे. प्रत्येक भाषेत काहीतरी वेगळं लिहिलं जातं आणि ते इतर भाषांमध्ये अनुवादित झाल्यावर त्या भाषेतील वाचकाला त्या मूळ भाषेतील साहित्याचा लाभ घेता येतो. अलीकडे मराठीत त्या मानानं खूपच कमी विनोदी साहित्य लिहिलं जातं. या पार्श्वभूमीवर विजय तरवडे यांनी एक चांगलं विनोदी पुस्तक हाती घेऊन त्याचा मराठीत उत्तम अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो कौतुकास्पद आहे. तसं उपहासात्मक लेखन एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादित करताना मूळ भाषेची शैली तितकीच टोकदार राहत नाही, तरीही मूळ गाभा लक्षात येतोच. माझं तर मत असं आहे की विनोदासाठी हास्याच्या कुबडीचा प्रयोग करणं अनावश्यक आहे. ते कसं? हे मुळातूनच या पुस्तकातून वाचक जाणून घेऊ शकतो.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं विजय तरवडे यांच्या लक्ष्मी शरणम गच्छामी प्रेम जनमेजय या अनुवादाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोतेहो, ऐसी अक्षय रसिके हे कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. दुपारी 1:55 हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ऐकूया काही संदेश.
1: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्त्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली.
2: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं.
1: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली. कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली.
2: अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे यांनी लिहिले.
3: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. त्याआधी काही संदेश.
4: सतारीचे बोल असोत
5: की मंजुळ बासरी,
4: शततारांची संतूर असो
5: की मंगल सनई,
4: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
5: आकाशवाणी.

गुरु एक जगी त्राता, आषाढ महिन्यातली पौर्णिमा, भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो. येत्या बुधवारी 29 जुलैला अवश्य ऐका गुरु पौर्णिमेविषयी उर्मी हा कार्यक्रम पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून. वनिता मंडळ या कार्यक्रमात दुपारी 12 वाजता गुरु एक जगी त्राता.

0: आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांची मांदियाळी. पंढरपूर कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठांमध्ये विशेष न्यायालय स्थापन. आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा T20 क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहाटे सपत्नीक केली. त्यांच्या समवेत यंदाचे धाराशिव जिल्ह्यातले मानाचे वारकरी बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हे काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिक मुक्त वारी, वृक्ष संवर्धन आदी विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झाले असून विठुरायाच्या गजरानं पंढरी दुमदुमून गेली आहे. तत्पूर्वी काल मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 7 शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्या वतीनं नव्यानं पीक कर्जाचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
1: देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी या ठिकाणी घोषित केली आणि अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना घोषित केली. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. ज्यांनी नियमित कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला आम्ही देतो आहोत. सहकार विभागाने पहिली यादी घोषित केली. 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी. 13,000 कोटी रुपये आपण त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो आहोत. आणि आता दुसऱ्या यादीचं काम सुरू झालंय.
0: भविष्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्व ओळखून देशात पहिल्यांदा महाराष्ट्रानं शेतकऱ्यांसाठी महाविस्तार नावाचं ऍप तयार केलं आहे. जवळपास 50 लाख शेतकऱ्यांनी महाविस्तारावर नोंदणी केली असून उर्वरित शेतकऱ्यांनीही या ऍपवर नोंदणी करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. आषाढी वारीत यंदा प्रथमच हवाई रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एका भाविकाला अस्वस्थ वाटू लागल्यानं काल या भाविकाला रुग्णवाहिकेद्वारे पंढरपूरहून सोलापूरला हलवण्यात आलं. पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाचा समारोपही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल झाला. धाराशिव जिल्ह्यात खरीप पिकांची 74% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: धाराशिव जिल्ह्यात चालू वर्षी जुलै महिना संपत आला तरीही अवघा 204 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यावर दुष्काळाचं भीषण सावटीने भीती लक्षात घेऊन प्रशासनानं खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने खरीपाचे निर्धारित केलेल्या 5,50,580 हेक्टर क्षेत्रापैकी 4,10,261 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांची ही टक्केवारी 74% इतकी आहे. जिल्ह्यात सोयाबीन पिकाची 3,64,473 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर खरीपातील मुगाची 3,854 हेक्टर क्षेत्रावर आणि उडीदाची 15,034 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई उद्भवणे शक्यता आहे. कारण जिल्ह्यातल्या 227 सिंचन प्रकल्पांपैकी 10 सिंचन प्रकल्प अद्यापही कोरडे ठाक आहेत. तर उर्वरित सिंचन प्रकल्पात एकूण पाणी साठा क्षमतेपैकी 10% उपयुक्त पाणी साठा आहे. आगामी काळात मोठ्या पावसाची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे. देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल जलदगती न्यायालयं स्थापन करण्यासाठीच्या आणि पेपर फुटी तसंच परीक्षा फसवणूक प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या विधेयक मसुद्याला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जलदगती न्यायालयांची स्थापना, पेपर फुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठांमध्ये विशेष न्यायालयं स्थापन करण्यात आली आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं काम करतील. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोव्हर बालिगा यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळून लावला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे. दरम्यान एनटीएनं महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नीट पेपर फुटीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रीय गौरवाचा अपमान प्रतिबंधक विधेयक काल राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक सादर केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. डहाणू, तलासरी आणि पालघर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, अग्निशमन दल, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामस्थ यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे शेकडो नागरिकांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली. 23 आणि 24 जुलैला राबवण्यात आलेल्या बचाव मोहिमांमध्ये विविध यंत्रणांनी मिळून 244 नागरिकांची सुटका केली. नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं काल काहीशी उसंत घेतली असली तरी गोदावरी नदीच्या पूरस्थितीत कायम आहे. गोदावरी नदी पात्रात सुमारे 19,000 तर नांदूर मधमेश्वर धरणातून 94,497 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निफाड तालुक्यातील सायखेडा चांदोरी गावात पुराचं पाणी शिरलं असून हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेलं आहे. पुण्यातही पावसाची संततधार कायम असून धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. खडकवासला आणि पवना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्यात दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:30 सामना सुरू होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारत

0: तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कालही मध्यम ते जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात अद्याप पावसाचा जोर कमी आहे. आज विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पंढरपूरमध्ये विठ्ठल भक्तांची मांदियाळी. पंढरपूर कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठांमध्ये विशेष न्यायालय स्थापन. आणि भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा T20 क्रिकेट सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
5: आपला रेडिओ TV हळू लावा, जो आपल्या पुरता ऐकू यावा. विद्यार्थी, परीक्षार्थी आणि आजारी असतील आपल्या शेजारी. आपला रेडिओ TV हळू लावा, जो आपल्या पुरता ऐकू यावा. विद्यार्थी, परीक्षार्थी आणि आजारी असतील आपल्या शेजारी.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आजचा दिनविशेष. श्रोते हो, आज सुधीर फडके म्हणजेच सर्वांचे लाडके बाबूजी यांचा जन्मदिवस. श्रेष्ठ संगीतकार आणि गायक. त्यांनी जवळपास 50 वर्ष मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या गायनाने आणि संगीताने राज्य केलं. मराठी सुगम संगीतावर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही गाणी गायली आहेत. अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत. ग. दि. माडगुळकर यांचं गीत रामायण हे सर्वात लोकप्रिय गाणं आहे त्यांचं.

0: यानंतर ऐकूया काही संदेश.
1: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया, ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
2: आज ताडोबाला जी ओळख आहे, केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
1: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 7:25 होत आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, संगीत हा केवळ अभ्यासाचा विषय नाहीच आहे, तर तो एक साधनेचा विषय आहे. आणि ही साधना करताना सातत्य ठेवणं किंवा मग हा अभ्यास केवळ सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन करणं, चिंतन करणं, सातत्य ठेवणं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपण स्वतः शिकत असताना समोरच्यालाही त्या प्रदान करणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. आणि तेच काम गेले कित्येक वर्ष शास्त्रीय संगीतामध्ये, सुगम संगीतामध्ये काम करीत असतानाच चित्रपट संगीताचा ध्यास घेऊन त्यामध्ये सुद्धा संशोधन, लेखन आणि मंचीय कार्यक्रम करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे मॅम ह्या अतिशय सुंदर तऱ्हेनं आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा रसिकांना सुद्धा या गोष्टी प्रदान करतात. एकूणच हा सगळा प्रवास कशा पद्धतीनं सुरू आहे आणि त्यामागची मेहनत, त्यामागचं संशोधन या सगळ्याच गोष्टींविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भाषा आणि संगीत याचा सुद्धा संबंध फार महत्वाचा आहे, तर तो कसा काय?
1: सर्वात जास्त संबंध भाषेचा सुगम संगीतातच येतो. बरं. कारण मुळात आपलं भावगीत कसं सुरू झालं त्याचाही अतिशय मनोरंजक इतिहास आहे. की 30 च्या दशकात ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात यायला लागली की अतिशय छान कविता मराठीत व्हायला लागल्या होत्या. रविकिरण मंडळाची स्थापना झाली होती, माधव जुलियानंदसारखे कवी होते. ह्या कविता फक्त वाचून समाधान होत नव्हतं. काही गाणारी जी मंडळी होती, कलाकार होती, साहजिक त्यांना वाटलं की ही गाऊन बघावी कविता. तर कविता गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले, तिथं भावगीताचा जन्म झाला. मुळात असं नव्हतं की चला आज आपण भावगीत नावाचा एक प्रकार जन्माला घालूया, असं नव्हतं ते. तर कविता गाता गाता आणि कवींचे सुद्धा, मी म्हटलं तसं आधी कवितेचे विषय हे पौराणिक होते.
0: हो.
1: राधा कृष्णाच्या पलीकडे आपण जात नव्हतो. तेच विषय नंतर स्वातंत्र्यानंतर, सामाजिक क्रांतीनंतर, जशा स्त्रिया शिकायला लागल्या, अर्थार्जन करायला लागल्या, महायुद्धानंतरची परिस्थिती, ह्या सगळ्याचा एक प्रभाव त्या भाषेवरही पडला. म्हणून पूर्वी म्हणजे इतकं ते मनोरंजक आहे सगळं बघणं. की जुनी भावगीतं तुम्ही बघाल तर मैत्रिणींनो सांग

0: नका ग नावं घ्यायला.
1: वा
0: बरोबर, अगदी गोड भावगीत आहे. थोडासा काळ पुढे गेला, मी नेहमी ह्याच गोष्टीचं उदाहरण देते, फार मला आवडतं, कारण मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ही परिस्थिती पुढे राहिली नाही. आणि मग सहज सख्या एकटाचं येई सांजवेळी, इथपर्यंतची धिटाई त्या गाण्यांमध्ये आली. म्हणजे बघा, विषय पण कसे बदलत जातात. आणि मग आता जसं ज्या काळात जी भाषा चालली आहे ती भाषेचं त्या प्रतिबिंब गाण्यांमध्ये पडणार, कारण लोकांना कळलं पाहिजे. आता या जेन झीला तुम्ही मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ह्यातली गोडीच कळू शकत नाही. म्हणजे त्यांना नाव घेण्यात काही वेगळं आहे हे मुळात, म्हणजे त्यांची पिढी किती पुढे आली आता. तर एक अँटिक म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे बघणार आहात, पण हेही विसरून चालत नाही की ह्या पायावरच आपण उभे आहोत आणि या गाण्यांवरच आता ही भाषासुद्धा बदलत गेली, ती अशी बदलत गेली. आणि मग आपलं भावगीत पुढे विकसित होत गेलं, अनेक उत्तम उत्तम कवी आले, आणि मग ज्यांनी भावगीत म्हणूनच लिहिलं. आधीच्या कवींनी स्वतःची कविता म्हणून लिहिली होती. श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता म्हणून आलेली आहे, किंवा प्रेमस्वरूप आई ही काही आता पुढे कुणी गाईल अशा हेतूने लिहिलेली नाही. घनतमी शुक्र बघ राज्य करी ही काही हेतूने लिहिलेलं गाणं नाही, त्या कवितेचं गाणं झालं. आणि हे मोठं ऋण आपल्यावर अनेक संगीतकारांचं आहे की ज्या कविता अन्यथा पुस्तकातच राहिल्या असत्या, आरती प्रभू पुस्तकातच राहिले असते, ग्रेस पुस्तकातच राहिले असते, तुम्ही मी सामान्य माणसं गेले द्यायचे राहू नका हे कळलंच नसतं आपल्याला, किंवा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, हे गाणं आज सामान्य अगदी एखादा दुकानदार असेल तरी त्याला माहीत असतं. आणि त्याला हे कळत नसतं कदाचित की आपण फार मोठ्या कवीचं हे काव्य आपण गातोय. पण हे संगीतकारांचं अतिशय मोठं योगदान आहे की त्यांनी हे सगळं आणलं.
1: निश्चितच, कारण आपण पाहायला गेलं तर बासी मर्ढेकर, कवी ग्रेस, माधव जुलियन यांच्या कविता वाचायला आपण गेलो तर खूप अवघड आणि
0: दुर्बोध वाटतं
1: आणि न समजणाऱ्या. पण त्यांना जेव्हा संगीतबद्ध करण्यात आलं किंवा गायकांनी जेव्हा सादर केले गाणी म्हणून, त्यानंतर म्हणजे सहज कळायला लागले.
0: हो, आणि कमाल कमाल अशी होती की चाली गायला सोप्या होत्या अशातला भाग नाही. म्हणजे त्यात कुठेही पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अशी तडजोड केल्याची मला तरी दिसत नाही कधी की कविता कठीण आहे मी ह्याला सोपीच करून टाकतो, असं त्यांनी नाही केलंय. चाली गायला कठीण आहेत, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे खळे काकांबद्दलही हेच सांगते, मंगेशकरांबद्दलही हेच सांगते, कठीण असणं पण आकर्षक असणं हे महत्वाचं आहे. पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय की नवकवितेला माझा विरोध नाही, नवकवितेला माझा विरोध नाही, काही नवीन समजून घ्यायलाही माझा विरोध नाही, पण तो पाऊल टाकलं त्या टेकडीवर की हवा अशी सुटायला हवी की डोंगर माथा कधी चढून आलो याचा पत्ता लागला नाही. पण पावला पावलावर मला दुर्बोधतेचे जर खड्डे आणि ठेचाच लागत असल्या तर मी हा ताप का सहन करू. म्हणजे ह्याचा अर्थ गोषवारा असा आहे, काठिण्य पातळी तुमची किती असावी आकर्षण निर्माण करण्या इतपत असावी. सामान्य माणसाला आवडतं गाणं, मेहंदीच्या पानावर आवडतं, गायला कठीण आहे पण आवडतं, तरुण आहे रात्र अजूनही गायला कठीण आहे पण आकर्षक आहे. संगीतकारांनी करायला हवंय ते यावर काम करायला हवंय की, कारण मी का हे सांगते कारण मला अनेक तरुण संगीतकारही माहिती आहेत किंवा धडपडणारी मुलं असतात, पहिल्यांदा सगळ्यांचाच हा एक ती पातळी असते किंवा एक ती एक अवस्था असते की मी काहीतरी खूप खूप कठीणच बांधतो आता, की गायिकेला कठीण पडलं पाहिजे, पण त्यातून आकर्षकता आहे का, ज्याला कॅची म्हणतो आपण. आज कितीतरी मी बघते की धडपडत का होईना, मेहंदीच्या पानावर गातातच की नाही, केव्हा तरी पहाटे गातातच की नाही, ही वाट दूर जाते गातातच की नाही, अशा काही फार सोप्या आहेत का त्या चाली? नाही. गायला गेल्यानंतर कळतं तुम्हाला की ठहराव किती वेगळा आहे. चांदण्यात फिरताना सारखं गाणं अवघड आहे, पण त्या अवघडपणाचं आकर्षण आहे,
1: कारण त्यासाठी केलेली मेहनत जी आहे ती खूप आहे. आणि त्यातही मराठी आपण भावविश्व पाहायला गेलं किंवा मराठी संगीत, तर असे थोर जे कवी होऊन गेलेले आहेत तर त्यांच्या कवितांना हात घालून अशा सुंदर तऱ्हेनं संगीतबद्ध करण्यात आलेली आहेत. आणि सगळीच गाणी तशी खूप कठीण, शब्द कठीण, मात्र लयबद्ध झाल्यानंतर जेव्हा आपण ऐकतो ती आजही आणि पुढच्या कित्येक पिढ्या ती रुंजी घालतच राहणार.
0: अगदी. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, किती सुंदर चाल बांधली बघा. यमन रागाची निवड करण्यापासून संगीतकाराचं

एक ज्याला आपण प्रतिभा दिसते ती अशी दिसते की ते दिवे लागणी झाली आहे कुठेतरी, आता रात्रीची ओढ आहे, ते संतूर सुरू होतं आणि इतकं त्या गाण्यात सुकून आहे, म्हणजे

0: वा, एक वेगळ्या जगात आपण इथे बसल्या बसल्या जातो.
1: त्या स्वरांमध्ये तो सुकून आहे, ते ठहराव जे आहेत ना एकेका स्वरावरचे, त्यात तुम्हाला ती मानसिक शांती मिळते आणि ती आवश्यक आहे. आताच्या जगात आणि ज्या पद्धतीने आपण जगतो आहोत त्याची गरज आणखीन वाढली.
0: निश्चितच श्रोते हो, तर अशा पद्धतीनं संगीत हा आपल्या मानवी जीवनावर अगदी खोलवर परिणाम करणारा हा एक कला प्रकार आहे आणि संगीताशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण अगदी आपण पूर्वीपासून पाहायला गेलं तर प्रत्येक कामासाठी, प्रत्येक विधीसाठी, प्रत्येक वेळेसाठी आपल्याकडे लोकसंगीतातून वेगवेगळे जे म्हणूया आपण कला प्रकार आपल्यासाठी ठेवलेले आहेत किंवा तयार आहेत. मात्र त्याचा आस्वाद घेताना लोकसंगीत असो किंवा मग शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, संगीत ही साधना आहे आणि ही साधना, ही संस्कृती आपल्या पुढील पिढीला हस्तांतरित करताना आपण ती कशा पद्धतीनं दिली पाहिजे, त्यांना हस्तांतरित केली पाहिजे, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर ती आपल्याला समजली, उमजली, आपण त्यासाठी मेहनत घेतली, तरच ती अगदी खऱ्या अर्थानं आपण ती हस्तांतरित करू शकू. आणि यासाठी कुठलाही प्रकार असो, तुम्ही रसिक असाल, कलाकार असाल, मात्र कशा पद्धतीनं आपण संगीताकडे पाहतोय, कुठल्या दृष्टीनं ती न्याहाळतोय, हे फार गरजेचं आहे. आणि याच विषयी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अगदी विस्तृत माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती आपल्याला दिली सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांनी. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि अगदी संगीतमय हा प्रवास अतिशय सांगितिक तऱ्हेनं तुम्ही उलगडून दाखवलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवीन मान्यवरांसोबत एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात.
1: श्रोतेहो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
3: पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळण टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपतेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाच्या वाटतात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: सकाळचे 7:40 होत आहे. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोत्यांनो नमस्कार.
2: विक्रम, आजची केस आहे 37 वर्षांचे आहेत, अजय असं यांचं नाव आहे. त्यांची उंची आहे 168 सेंटीमीटर आणि जेव्हा तुझ्याकडे एनरोल केलं तेव्हा वजन आहे 94 किलो. त्यांचे प्रॉब्लेम्स म्हणजे हाय बीपी, त्याच्यासाठी गोळ्या सुरू आहेत, शिवाय गुडघेदुखी आहे आणि बॅक पेन सुद्धा आहे.
3: बरोबर.
2: सो काय इश्यू होता, काय केस होती?
3: अजय सरांची केस सांगतो. अत्यंत टिपिकल केस आहे. आयटी इंजिनियर, चांगल्या पोस्टला, त्यामुळे कम्प्लीट वर्क फ्रॉम होम. कधीतरी महिन्यातनं एकदा फक्त ऑफिसला जायला लागत होतं, त्यामुळे घरातनं बाहेर पडणं हे फक्त संध्याकाळी थोडा वेळ टाइमपास करायला बाहेर पडलेत तर पडत होते. त्याच्यानंतर हाय स्ट्रेस जॉब, घरनं जरी काम असेल तरी स्ट्रेस लेवल भरपूर. पण फॉर्च्युनेटली त्यांचे जे कामाचे टायमिंग होते ते फ्लेक्झिबल होते आणि असे होते की साधारण 9:30 ते 7:30 त्यांचं काम हे सगळं उरकून जायचं. त्यांचा मेजर ड्रॉबॅक म्हणजे त्यांची हालचालच दिवसभरात काहीही होत नव्हती, पहिली गोष्ट. आणि त्याच्यामुळे त्यांना नी पेन, बॅक पेन या गोष्टी चालू झाल्या होत्या. 168 सेंटीमीटर उंचीला 94 किलो वजन म्हणजे वजन वाढतीवरतीच होतं. 6 महिने अलीकडे त्यांचं वजन 90 खालती होतं आणि ते आता डायरेक्ट 94 6 महिन्यात जाऊन पोहोचलं होतं, त्यामुळे वजन भराभर वाढत होतं. आणि मी नेहमी म्हणतो की जेव्हा वजन फास्ट वाढतं तेव्हा काही ना काहीतरी दुखणं मागे लागतं. आता ह्यांच्या बाबतीत काय झालं, नी पेन बॅक पेन चालू झाला. आता नीक पेन बॅक पेन हा फक्त वजन वाढल्यामुळे नाही तर त्यांची लाईफस्टाईल, शरीराला हालचाल नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिवसभर कॉम्प्युटर वरती बसून काम.
2: सो तू त्यांचे हे प्रॉब्लेम्स कसे रिझॉल्व केलेस ते ऐकूच यात. पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011 3250 90111 3250 90111 3250. विक्रम, तू सांगतोय अजय सरांची केस आणि बरेचसे 2-3 ते मेडिकल इश्यूज सगळे आहेत त्यांचे, गुडघेदुखी आहे, बॅक पेन आहे आणि हाय बीपी.
3: एक्झॅक्टली. तर त्यामुळे मी सरांना त्यांचं सगळं ऐकून घेतलं, मग त्यांना समजावून सांगितलं, म्हटलं ही जी लाईफस्टाईल आहे, म्हटलं तुमचं वर्क लाईफ हे स्ट्रेसफुल आहे मान्य आहे, घरनंच काम, पण म्हटलं हालायला पाहिजे. आजकाल काय झालंय, भरपूर जॉब प्रोफाईल्स ज्या आहेत त्याच्यामध्ये माणूस 8-9 तास एका ठिकाणी बसून असतो, तिथनं उठला तरी दुसऱ्या खुर्चीवरती जाऊन बसतो, तिथनं परत पहिल्या खुर्चीवरती जाऊन बसतो, मध्ये फक्त खाणं होतं आणि बाकी काही होत नाही, दिवसभर काही हालचाल नाही. आणि त्याच्यात सरांचं म्हणजे अजय सरांचं त्यातनं सुद्धा वर्क होम, त्यामुळे घराच्या बाहेर पडणंही नाही. त्यामुळे मी त्यांना समजावून सांगितलं, म्हटलं शरीराला हालचाल नाही त्यामुळे या एक एक गोष्टी चालू झाल्या, त्यामुळेच तुमचं वजन वाढतंय. आणि तुमचं खाणं म्हटलं व्यवस्थित आहे तसं बघायला गेलं तर, पण त्याला काही व्यायाम नाहीच आहे. तर हे सगळं समजावून सांगितलं, झोपेचं महत्व समजावून सांगितलं, त्यांना सगळं शेड्यूल लिहून दिलं आणि त्यांना हे करायचंच होतं कारण का वजन ज्या रेटनी वाढत चाललं होतं त्यांना ही वॉन्टेड टू डेफिनेटली रिक्लेम हिज हेल्थ बॅक. तर त्यामुळे त्यांनी काटेकोरपणे पहिल्या दिवसापासून सगळं फॉलो करायला चालू केलं. त्यांचं 10 दिवसांनी जेव्हा माझ्याशी फोन झाला तेव्हा ते एक गोष्ट मला म्हणले की आतन हलकं वाटतंय, गेल्या 10 दिवसात मला इतकं हलकं वाटतंय जे मला गेल्या 2-4 वर्षात 5 वर्षात वाटलं नसेल, इतकं हलकं वाटतंय. आणि या पहिल्या 10 दिवसातच त्यांचं 1.25 किलो वजन कमी झालं होतं. आज आपण त्यांचा टोटल रिझल्ट बघितला तर त्यांना आपल्याकडे जॉईन करून फक्त 3 महिने झालेले. या 3 महिन्यात त्यांचं 8 किलोनी वजन कमी झालंय, म्हणजे 94 जे होतं ते आता 86 वजन आलेलं आहे. वजन अजून बरंच कमी व्हायची गरज आहे. बॅक पेन आणि नी पेन ऑलमोस्ट 70% गेला ते म्हणतात, कधीतरी आला तर येतो. आणि ह्याच्यात मी एक त्यांना मेन गोष्ट समजावून सांगितली, म्हणजे ते जेव्हा कामाला कॉम्प्युटरवरती बसतात तर तेव्हा त्यांचं पोश्चर कसं पाहिजे हे मी त्यांना मेन समजावून सांगितल्यामुळे त्यांचा बॅक पेन बऱ्यापैकी ऑलमोस्ट गेला.
2: सो मेडिकल इश्यूज मेनली सॉल्व्ह होतात, हे पण वजन कमी झाल्याचं एक चांगलं फलित असतं आणि हे आपल्या केसेसमध्ये दिसतं. याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 3250 90111 3250 90111 3250. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत. अशाच गप्पा उद्या सुद्धा, तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: श्रोते हो, आताच आपण ऐकलात ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम फिटनेस।
4: जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 7:45 झाली आहेत. आता ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दत्तात्रय हरकारे यांच्या आवाजात आशा पांडे यांचं गीत

कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत, संगीतबद्ध केलंय कनू घोष यांनी.

0: fully prepared to host the grand celebrations of the 27th Kargil Vijay Diwas, commemorating India's victory in Operation Vijay. The two-day commemorative events will begin today with a series of programs honoring the courage and supreme sacrifice of the soldiers who laid down their lives during the 1999 Kargil War. Today's schedule includes Youth Sansmaran at Lamochan Viewpoint and the Shorya Sandhya ceremony at the Kargil War Memorial, bringing together veterans next of kin of martyrs, senior army officers and dignitaries. We have more from a correspondent.
1: The Kargil War Memorial at Dras is wearing a festive yet solemn look as preparations for the 27th Kargil Vijay Diwas celebration have been completed. The two-day commemorative event begins today, while tomorrow, Honorable Raksha Mantri Rajnath Singh will lead the nation in paying homage to the martyrs of Operation Vijay. Thousands of visitors, veteran family members of the Bravehearts and military personnel are expected to participate in the commemorative events. The celebration stands as a tribute to the unmatched valor, courage and supreme sacrifice of the Indian Armed Force during the 1999 Kargil War. For Akashwani News, Zanaid Ali from Kargil.
0: The India Meteorological Department, IMD, has forecast very heavy rainfall today in parts of Gujarat, Konkan and Goa, Madhya Maharashtra, Odisha and Rajasthan. Parts of Northeast India, coastal Karnataka, Gangetic West Bengal, Haryana, Chandigarh, Delhi, Himachal Pradesh, Jammu and Kashmir, Ladakh, Punjab, South Interior Karnataka and Uttarakhand also expected to receive moderate to very heavy rainfall today. Rescue and relief operations have been carried out on a war footing following the heavy rains in Gujarat. In the last 24 hours, 265 talukas of the state have received rain. 5 deaths confirmed by the state relief commissioner. In Assam, more than 1,15,000 people have taken shelter in relief camps as the flood situation continues to remain grim, with the worst impact being felt in Shivsagar, Charaidev and Jorhat districts. According to latest reports, 14 more flood-related deaths have been recorded, including 7 in Charaidev, 6 in Shivsagar and 1 in Jorhat. India opened its medals tally at the 2026 Commonwealth Games in Glasgow after Jhandu Kumar clinched the bronze medal in the men's heavyweight para powerlifting. Jhandu, who hails from the Nalanda district of Bihar, delivered a strong performance by lifting 190 kg in his second attempt, earning 130.9 points and securing a place on the podium. Jhandu Kumar's bronze medal is a major achievement considering his challenging journey. He overcame polio at a young age and faced financial hardships while helping his family. His dedication to strength training and para powerlifting helped him rise to the international level. And now for a look at today's newspapers, it's over to Shubhadra Ramachandran.
2: Thank you, Abhishek. The students' protests at Jantar Mantar is covered prominently by the dailies. Government steps up bid to end arm force. Protesters firm on Pradhan's exit, leads Hindustan Times. Government seeks time for call on Pradhan exit demand, says the Times of India. Cabinet clears bill imposing tougher paper leak penalties, leads the Statesman. 47 officials sacked in major neat paper leak purge. Legal action likely, notice, notes the Tribune. Bill to grant Vande Mataram equal legal protection as national anthem introduced in Rajya Sabha, says the Statesman. The Indian Express, in its editorial piece, Shine On Dick Parry, writes that the brilliantly crafted saxophone lines by Dick Parry, who passed away at 83 this week, were rarely the first thing one noticed in a Pink Floyd song. But imagine the song stripped off his saxophone and the incompleteness will reveal what he brought to them. In his aching solo on Shine On You Crazy Diamond, written in memory of Sid Barrett, one can feel the instrument channeling the collective grief of the band. Vishwanathan Anand becomes FIDE interim president, reports a pioneer. Jurgen Klopp named new Germany football coach, informs Hindustan Times. And finally, spectacular cultural mix gives Commonwealth Games a fresh start, writes the Asian Age. And with that, it's back to you, Abhishek.
0: Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. Government approves anti-paper leaks draft bill for stricter punishment. Legislation likely to be introduced in Parliament next week. Prime Minister Narendra Modi thanks youngsters for the suggestions to his video on proposed reforms against paper leaks issue, says relations will continue with more bonding. Government and CJP to hold third round of talks today. President Draupadi Murmu conferred Doctor Honoris Causa in Romania for a distinguished public service. New Delhi strongly condemns attack on commercial vessel in the Black Sea, claiming life of an Indian seafarer. Heavy rainfall expected in parts of Gujarat, Konkan, Goa and Odisha. And in the Commonwealth Games, Jhandu Kumar clinches bronze medal for India in the men's heavyweight para powerlifting. And with that, we end the morning news. Have a nice day.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
4: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. युपीएससीच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झंडूकुमारला कांस्यपदक. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल जलदगती न्यायालय स्थापन करण्यासाठीच्या आणि पेपरफुटी तसंच परीक्षा फसवणूक प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या विधेयक मसुद्याला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जलदगती न्यायालयांची स्थापना, पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सध्या 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची कायद्यात तरतूद आहे. नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठांमध्ये विशेष न्यायालयानं स्थापन करण्यात आली आहेत. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं काम करतील. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा आणि यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे. दरम्यान एनटीएनं महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नीट पेपर फुटीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रीय गौरवाचा अपमान विधेयक काल राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक सादर केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार आज पुन्हा सीजेपीच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं सीजेपीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती. परीक्षा पद्धतीतील सुधारणांबाबत सीजेपीच्या मागण्या त्यांनी या बैठकीत सविस्तरपणे ऐकून घेतल्या असं प्रसारमाध्यमांशी बोलताना नड्डा यांनी बैठकीनंतर सांगितलं. सीजेपीनं 3 प्रमुख मागण्या मांडल्या असून प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी काही सुधारणा सुचवल्या असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद आणि त्यावरील सूचनांबद्दल देशातील तरुणांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांनी तरुणांच्या या प्रचंड पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठीचं विधेयक आणणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी गुरुवारी एका व्हिडिओ संदेशातून केली होती. हा व्हिडिओ 30 कोटी 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायदा 2024 अंतर्गत प्रश्नपत्रिका फुटी आणि परीक्षेशी संबंधित इतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. विविध प्राधिकरणांकडून घेतल्या जाणाऱ्या सार्वजनिक परीक्षांशी संबंधित गुन्ह्याचा जलद, शास्त्रशुद्ध आणि सर्वसमावेशक तपास करण्याची जबाबदारी या कृती दलावर असेल असं दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं

फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांच्यासमवेत यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसरात विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल रोमानियातील बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीजच्या वतीनं मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. उभय देशांमधील संबंध दृढ करण्यातील राष्ट्रपतींचं योगदान आणि शिक्षण, सामाजिक समावेशता यांच्याप्रती असलेली निष्ठा यासाठी मुर्मू यांना गौरवण्यात आलं. राष्ट्रपतींनी हा सन्मान भारतातल्या 140 कोटी जनतेला समर्पित केला आहे. ही पदवी उभय देशातील नागरिकांच्या चिरकाल असलेल्या मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गावातील सर्वसामान्य मुलगी ते सर्वोच्च पदी विराजमान होण्याचा प्रवास उलगडताना त्यांनी शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगानं होणाऱ्या तांत्रिक बदलांच्या काळात विद्यापीठांनी ज्ञानार्जनाला नैतिकता आणि करुणेची जोड द्यावी असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. पाकिस्तान जोपर्यंत सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच राहील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये मुद्दाम पूरस्थिती निर्माण केल्याचा आरोप पाकिस्ताननं केला होता. याबाबत पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 20 ते 23 जुलै दरम्यान जम्मू आणि लगतच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाकिस्तानच्याच लाहोर येथील पूर अंदाज विभागानंही मुसळधार पावसामुळे चिनाब नदीला पूर आला असल्याचं म्हटलं आहे. नदीच्या पाणी पातळीतील ही वाढ म्हणजे मुसळधार पावसाचा एक नैसर्गिक परिणाम असून भारतानं कोणतीही जाणीवपूर्वक कृती केल्यानं हा पूर आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इराणच्या सागरी हद्दीत एलपीजी वाहून नेणाऱ्या आणि मोझांबिकचा ध्वज असलेल्या दिशा या जहाजावर काल हल्ला झाला. या जहाजावरील सर्व 28 भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावासानं या घटनेला दुजोरा दिला आहे. स्पेन आणि फ्रान्समध्ये भीषण वणव्याचा हजारो नागरिकांना फटका बसला आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्पेनमध्ये माद्रिदच्या पश्चिमेकडे लागलेल्या 3 वणव्यांमुळे आग वाढली आहे. प्रचंड उष्णता, सोसाट्याचा वारा आणि कोरड्या हवामानामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. स्पेन सरकारनं राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:30 वाजता सामना सुरू होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. दोन्ही संघांमधील 15 सामन्यांपैकी भारतानं 12 सामने जिंकले आहेत तर झिम्बाब्वेनं 3 सामन्यात विजय मिळवला आहे. कॅनडातील ओंटारियो इथं आज जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंग इजिप्तच्या बारब सामेहचा सामना करणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली भारतीय खेळाडू असेल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या हेवीवेट भारोत्तोलनामध्ये झंडूकुमारनं कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकाचं खातं उघडलं. आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 190 किलो वजन उचलून त्यानं दमदार कामगिरी केली. बिहारच्या झंडूकुमारनं लहान वयात पोलिओवर मात करून आर्थिक अडचणींचा सामना करत भारोत्तोलनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. UPSC प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार, केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झंडूकुमारला कांस्यपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 8:40 झाली आहेत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला गंगाधर महांब्रे यांचं गीत ऐकूया आरती गोखले यांच्या आवाजात.

श्रोत्या, कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत. संगीतबद्ध केलं आहे कनू घोष यांनी.

यानंतरचं गाणं आहे वंदना खांडेकर यांच्या आवाजात, गीतकार वसंत बापट, संगीतकार यशवंत देव.

0: श्रोतेहो, सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच समाप्त होत आहे.
1: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
2: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
1: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच ऐका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजले आहेत. ऐकूया अज्ञात मुंबई या पुस्तकाचे क्रमशः वाचन.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई, आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा पाचवा भाग.
1: गेटवे ऑफ इंडियाच्या बांधकामासंदर्भात सूचना देण्याचा मुंबईकरांनी धडाकाच लावला होता. अशात एका मुंबईकरानं अतिशय वेगळी सूचना केली होती. भारत हा अनेक भाषांचा, अनेक धर्मांचा, अनेक पंथांचा देश असल्यामुळे या वास्तूच्या बांधकामामध्ये कोणत्याही एका विशिष्ट धर्माशी संबंधित बांधकाम शैलीचा वापर न करता हिंदू, मुसलमान, पारशी, जैन, गुजराती पद्धतीच्या मिश्र बांधकाम शैलींचा वापर करावा. त्यामुळं भारत हा कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा देश नसून या ठिकाणी सर्व धर्म गुण्यागोविंदानं नांदतात हे अधोरेखित होईल. आश्चर्य म्हणजे ही सूचना करणारा पी ए बार्टन नावाचा मुंबईकर स्वतः धर्मानं ख्रिश्चन आणि जन्मानं ब्रिटिश होता.
2: सरकारनं गेटवे ऑफ इंडियाबाबत मागवलेल्या सूचनांमध्ये काही नमुनेदार सूचनाही आल्या होत्या. प्रस्तावित गेटवे ऑफ इंडियाचं बांधकाम सरकारनं दगडात करावं, संगमरवरात करावं किंवा ग्रॅनाईटमध्ये किंवा आणखीन कशातही करावं, पण ते दगड ताचण्याचं आणि घडवण्याचं काम दूर कुठेतरी करावं आणि मग ते दगड आणून इथे बसवावेत. आधीच एल्फिन्स्टन कॉलेजच्या शेजारी चाललेल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या इमारतीच्या बांधकामासाठी घडवण्यात येणाऱ्या दगडांच्या ताचण्याच्या कर्कश आवाजानं आमचं डोकं उठलं आहे. त्यात बंदरातल्या बोटींचे भोंगे, अधूनमधून भोकाड पसरत असतात. बोटीतून येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तोफासारख्या धडाडत असतात. या सर्व आवाजांमुळे आमचं इथं राहणं आधीच मुश्किल झालेलं आहे. गेटवे ऑफ इंडियाचं काम करताना त्यात अधिक भर घालू नये अशी विनंती अपोलो बंदर परिसरात राहणाऱ्या एकानं केली होती. कावलेल्या आणखीन एका मुंबईकरानं तर तुम्ही तुम्हाला हवी तशी इमारत बांधा किंवा बांधू नका, पण राजासाठी शामियाना उभारताना तिथं असलेली निवारा शेड तोडून टाकली होती ती आधी बांधून द्या. उन्हा पावसातून पोरटोरं आणि बोजा यांच्यासहित बोटीची वाट पाहत बंदरावर उभं राहणं जिकिरीचं झालं असल्याची नोंद घेण्याची त्यानं सरकारला विनंतीही केली होती.
1: दुसऱ्या एकानं गेटवे बांधून झाल्यावर त्या ठिकाणी योग्य तो पहारा ठेवावा, अन्यथा राजाच्या भेटीची आठवण म्हणून बांधलेल्या त्या वास्तूमध्ये भिकाऱ्या टोकाऱ्यांचा आणि फेरीवाल्यांचा वावर सुरू होईल आणि मग त्या जागेची रयात जाईल असं मतही नोंदवलं होतं. तसंच ही जबाबदारी महानगरपालिकेनं घ्यावी असं सुचवलं होतं. आणखी एकानं या इमारतीच्या परिसरात मुंबईकरांना चार घटका हवा खात बसता यावं यासाठी सोय करावी असं म्हटलं होतं. जमल्यास गेटवेच्या वास्तूमध्ये उंचावर गॅलऱ्या बांधण्यात याव्यात म्हणजे मुंबईकरांना समुद्रावरची मौज पाहता येईल असंही काही लोकांनी सुचवलं होतं.
2: अशा प्रकारे गेटवे ऑफ इंडियाच्या नियोजित वास्तूच्या स्वरूपावर जनतेची चर्चा चालू असताना या वास्तूच्या उभारणीतला महानगरपालिकेचा वाटा किती असावा हे निश्चित करण्यासाठी महापालिकेनं नेमलेल्या समितीनं सरकारला 1,00,000 रुपये देण्याचं जाहीर केलं. या समितीमध्ये असलेल्या जोसेफ बाप्टिस्टा यांनी मात्र स्वतंत्र मत व्यक्त केलं होतं. बाप्टिस्टा यांनी सदर वास्तू इमारतीच्या स्वरूपात उभारण्यात न येता भव्य कमानीच्या स्वरूपात असावी आणि तिच्यात कोणत्याही समारंभ प्रसंगी किमान 1,000 लोकांना सामावून घेण्याची क्षमता असावी असा आग्रह धरला होता. शिवाय ही कमान समुद्रात थोडी भरणी करून त्यावर बांधावी अशी सूचनाही त्यांनी केली. यामुळे

0: भर समुद्रात उभ्या असलेल्या या वास्तूची भव्यता समुद्रातून बघणाऱ्या पाहुण्यांच्या नजरेत भरेल असा त्यामागे विचार होता. भराव घालून बांधकाम केलं तर या कमानीसाठी 15 ते 20 लाखांचा खर्च येईल. त्यातले 5 लाख रुपये महानगरपालिका आनंदानं देईन असंही त्यांनी म्हटलं होतं.
1: मधल्या काळात मुंबईचे दानशूर नागरिक सर जेकब ससून यांनी या वास्तूसाठी 3 लक्ष रुपयांची देणगी जाहीर केली होती. त्यामुळं संकल्पित वास्तूच्या बांधकामासाठी येणाऱ्या अंदाजित खर्चाची संपूर्ण बेगमी झाली होती. आता फक्त नागरिक आणि महानगरपालिकेकडून आलेल्या सूचनांचा विचार करून गेटवे ऑफ इंडियाच्या वास्तूचं नव्यानं आरेखन करायचं तेवढं शिल्लक होतं. त्यावेळचे मुंबईकर आपल्या शहराच्या सौंदर्याबाबत किती जागरूक होते हे दर्शवणारी ही काही उदाहरणं. परकीय राज्यकर्ते असूनही नियोजित वास्तूचं रेखाचित्र स्थानिक वर्तमानपत्रातून जनतेच्या विचारार्थ प्रसिद्ध करून जनतेकडून सूचना मागवण्याचं औदार्य ते दाखवत होते ही केवढी मोठी गोष्ट होती. जागरूक नागरिकही सरकारला प्रतिसाद देत होते ही त्याहून मोठी गोष्ट. आजच्यासारखी मला काय करायचंय ही वृत्ती तेव्हा नव्हती हेच यातून स्पष्ट होतं. आज जी परिस्थिती आहे ती तशी का झालीये याचा विचार सरकार आणि जनता या दोघांनीही करायला हवा.
0: सप्टेंबर महिना उजाडला. जनतेच्या सूचना ध्यानात घेऊन तयार केलेलं दुसरं संकल्पचित्र सरकारनं वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलं. घुमट काढून टाकण्याची महानगरपालिकेनं आणि अन्यही काही लोकांनी केलेली सूचना सरकारनं स्वीकारली होती. इमारतीच्या ऐवजी कमान बांधण्यात येणार होती, पण ती ग्रीक पद्धतीवर आधारलेली नव्हती, तर ती गुजरातमधल्या अहमदाबादच्या पारंपरिक इंडो मुस्लिम पद्धतीची असणार होती. संगमरवराऐवजी ग्रॅनाइट वापरण्याच्या अनेक सूचना आल्या होत्या. त्यात सुवर्ण मध्य साधत या कमानीचा जमिनीपासून वरचा 9 फुटांचा भाग ग्रॅनाइटमध्ये आणि वरचा संपूर्ण भाग संगमरवरात बांधण्याचं जाहीर करण्यात आलं. ही कमान 80 फूट उंच, 150 फूट लांब आणि 68 फूट रुंदीची असणार होती. एवढ्या जागेत साधारण 600-700 लोक सहज एकत्र येऊ शकणार होते. या कमानीच्या समोर भव्य बाग निर्माण केली जाणार होती. त्याचप्रमाणे वेलिंग्टन चौकापर्यंत, म्हणजे आजच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकापर्यंत सगळ्या इमारती आणि जागा ताब्यात घेऊन या कमानीच्या दिशेनं येणारा एक भव्य रस्ता प्रोसेशनल अव्हेन्यू म्हणजेच मिरवणूक मार्ग म्हणून निर्माण केला जाणार होता. या रस्त्याच्या दुतर्फा बागा, शोभेचे दिवे आणि पुतळे बसवण्यात येणार होते. अशा पद्धतीची रचना केली तर ही कमान रस्त्यावरूनही सहज नजरेला पडू शकणार होती.
2: आज आपण ऐकत होतो गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 5वा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

श्रोते हो, अज्ञात मुंबई क्रमशः वाचन हा विशेष कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळची 9:10 झाली आहेत. आता ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोते हो.

आज बाबूजींचा जन्मदिवस, त्यानिमित्त आज आपण बाबूजींनी गायलेली गाणी ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटातलं गीत. संगीतकार आहेत जगदीश खेबुडकर.

0: सो तेव्हा आपण ऐकलं, अरे संसार संसार या चित्रपटातले गीत गीतकार होते जगदीश खेबुडकर आणि संगीतकार अनिल अरुण, गायक सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते, आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत गोरा कुंभार या चित्रपटातलं गीत, गीतकार ग.दि. माडगुळकर.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया ग दि माडगुळकर यांचं गीत. चित्रपट आहे झाला महार पंढरीनाथ.

श्रोते हो, गीतबहार कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं गीत, गीतकार जगदीश खेबुडकर.

गीतबहार कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे करावं तसं भरावं या चित्रपटातलं. गीतकार जगदीश खेबुडकर.

0: याचबरोबर गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. प्रसार भारतीच्या वेज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 वाजले आहेत. आता ऐकूया सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र प्रसारित करीत आहोत स्वरांजली.

श्रुती हो स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं गीत होतं अदिती देशमुख यांचं. गायिका होत्या आकांक्षा नगरकर आणि संगीतकार होते सुमंत गहाणकर. साथसंगत सहगायिका रुपल रामटेके, रोशनी जोशी, सीमा झाडे, तबला मनीष निलतकर, ढोलक नितीन पळसापुरे, सिंथेसायझर गोविंद गडीकर, ऑक्टोपॅड गीत डोके, सतार शुभदा देशपांडे आणि गिटार गौरव टांगचाळे. या कार्यक्रमासाठी संयोजन होतं मोनाली शिंदे यांचं, निर्मिती सहाय्य संदेश पोपटकर यांचं होतं आणि सादर करते होते डॉक्टर विजयसिंग राजपूत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6:29 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत।
2: पहिले तर आपली प्रकृती जपावी, केवळ अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर डोळणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाच्या वाटतात।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
3: शहाण्णव 95 94 93 92 91 90
4: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
3: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत।
4: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम किती तरी पर्याय आहेत।
3: हो पण मेंदूचं काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत।
4: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज, बरं त्या कशा करायच्या?
3: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन
4: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही। स्मृती वर्धन।
5: भारतात येण्यासाठी आणि मुंबईतून परदेशी जाण्यासाठी मुंबई हे महत्वाचं ठिकाण झालं आणि मुंबईला गेट ऑफ इंडिया अशी ओळख मिळाली।
6: 2 डिसेंबर 1911 रोजी राजाराणीच्या स्वागतासाठी शामियान्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज आणि मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम यांनी राजाराणीचं भव्य स्वागत केलं।
5: गेटवेसाठी सरकारची तिजोरी मोकळी सोडली, कंत्राटदारांनीही जोर लावला आणि अखेर 1924 मध्यावर गेटवे ऑफ इंडिया उद्घाटनासाठी तयार असल्याची वर्दी सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला दिली।
7: अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या या गोष्टीचं अभिवाचन केलंय नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार यांनी। ही गोष्ट अवश्य ऐका 29 जुलै पर्यंत दररोज सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वेव्ज या OTT प्लॅटफॉर्म सह अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला।
8: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझं शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच ऐका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।
9: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:45 झाली आहेत. ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग. कार्यक्रमात सुरुवातीला मृणाल भिडे यांच्या आवाजात हे नाट्यसंगीत ऐकूया. नाट्यपद लिहिलंय कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी.

कार्यक्रमात यानंतरचं नाट्यपद आहे गोविंद बल्लाळ देवल यांचं, गायलं आहे शिवकुमार यांनी.

श्रोतेहो, नाट्यपरा कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद राम मराठे यांच्या आवाजात.

श्रोते हो, नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात धागा जुळला या चित्रपटातलं गीत. गीतकार ग.दि. माडगुळकर, संगीतकार सुधीर फडके.

कपूर यांच्या आवाजात. यानंतरचं गाणं मुंबईचा जावई या चित्रपटातलं, गायलं आहे रामदास कामत यांनी. गीतकार ग. दि. माडगुळकर, संगीतकार सुधीर फडके.

गीतबहार कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं. गायिका आशा भोसले, गीतकार जगदीश खेबुडकर, संगीतकार सुधीर फडके.

यानंतर ऐकूया रंजना पेठे, अपर्णा मयेकर, शोभा जोशी आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजात थोरली जाऊ या चित्रपटातले गीत. गीतकार सुधीर मोघे, संगीतकार सुधीर फडके.

श्रोते हो, यानंतर ऐकूया माणिक वर्मा यांच्या आवाजात उमज पडेल तर या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

गीतबहार कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे थोरली जाऊ चित्रपटातलं. गायिका अनुराधा पौडवाल, गीतकार सुधीर मोघे आणि संगीतकार सुधीर फडके.

कार्यक्रमात आता ऐकूया माझं घर माझी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीतकार ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

श्रोते हो, याचबरोबर गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 वाजले आहेत. यानंतर ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज आपण ऐकणार आहोत उस्ताद अब्दुल लतीफ खान यांचं सारंगी वादन, राग चारुकेशी आणि मिश्र भैरवी. त्यांना तबला साथ केली आहे मदन मिश्रा यांनी. ऐकूया सारंगी वादन उस्ताद अब्दुल लतीफ खान यांचं.

श्रोतेहो, बाबूजींचीच निर्मिती असलेला हा माझा मार्ग एकला या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांतर्गत 1963 साली रजतकमळ मिळालं होतं. ऐकूया या चित्रपटातलं त्यांनी गायलेलं हे शीर्षक गीत.

बाबूजींच्या चित्रपट संगीत कारकिर्दीत त्यांच्या या यशामध्ये आशा भोसले यांचा खूप मोठा वाटा आहे. आशा भोसले यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले होते, ज्याप्रमाणे एखादा शिल्पकार मातीतून शिल्प घडवताना जो विचार करतो तोच विचार जर का त्या मातीनेही केला आणि त्याप्रमाणे आकार घ्यायला सुरुवात केली तर जे अप्रतिम शिल्प घडेल आणि त्या शिल्पकाराला जो अमर्याद आनंद मिळेल तसा आनंद मला नेहमीच आशाबाईंकडून आपलं गाणं ऐकताना होतो. त्यांचं पुढचं गाणं आपण ऐकणार आहोत, त्याच्यात नेमकी हीच प्रचिती येईल आपल्याला.

संगीतकार आणि गायक म्हणून जशी बाबूजींची कारकीर्द ही मोठी आहे, तशीच स्वातंत्र्यसैनिक किंवा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग म्हणून सुद्धा त्यांची कारकीर्द खूप मोठी आहे. विशेषत गोवा मुक्ती संग्राम आणि दादरा नगर हवेलीच्या लढाऊ अभियानामध्ये सक्रिय सहभाग त्यांनी घेतला होता आणि 2 ऑगस्ट 1954 रोजी आझाद गोमांतक दलाच्या तरुणांसोबत पोर्तुगीज सत्तेविरुद्ध सशस्त्र हल्ल्यात सहभाग त्यांनी घेतला होता.

तसं श्रोते हो, त्यांच्या कारकिर्दीतला सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी 1960 दशकात स्वरबद्ध केलेलं गदिमांचं गीतरामायण. गीतरामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडिओवर 1955 ते 1956 साली वर्षभर प्रसारित होत होते आणि या गाण्यांची लोकप्रियता आणि अवीट गोडी आजही कायम आहे.

श्रोते हो, बाबूजींनी शास्त्रीय संगीतापासून ते लावणीपर्यंत संगीताचे अनेक प्रकार अत्यंत कौशल्याने हाताळले. त्यांनी त्याच्यात वेगवेगळे प्रयोगही केले. एका गाण्यात त्यांनी 12 ज्योतिर्लिंगांचा संदर्भ घेऊन 12 कडव्यांचं खूप मोठं गाणंही बनवलं. तर एका गाण्यात त्यांनी प्रत्येक अंतरा वेगवेगळ्या रागात बांधलं आहे. ऐकूया हे गीत.

बाबूजींनी अनेक दशकं आपल्या संगीत कारकिर्दीने गाजवली. त्यांच्या काळातल्या गायकांपासून म्हणजे अगदी ललिता फडकेंपासून ते अगदी नवीन गायिका आजच्या काळातल्या म्हणजे त्यावेळेच्या अनुराधा पौडवाल वगैरे यांच्यावरून सुद्धा त्यांनी अतिशय उत्तम गीतं गाऊन गेलेली. यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत चोराच्या मनात चांदणं या चित्रपटातलं, अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात.

श्रोतेहो, सामाजिक कार्यामध्ये सहभाग, स्वातंत्र्य लढ्यातला सहभाग, संगीत कारकिर्द, इतकं मोठं विविध क्षेत्रात असले बाबूजींचं काम पाहता यामागे नेमकी कुठची भावना होती? अगदी आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस त्यांनी वीर सावरकर या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनातले हिंदी चित्रपटातल्या निर्मितीत पूर्णपणे लक्ष घातलं, अगदी स्वतःला झोकून दिलं आणि हा चित्रपट जनतेतून जमा केलेल्या वर्गणीतूनच निर्माण केला होता. त्यांच्या पार्श्वगायन केलेला आणि संगीत दिलेला शेवटचा चित्रपट. या निर्मितीसाठी त्यांनी अफाट श्रम केले. ही सगळी जी भावना आहे ती आहे, या समाजाचं आपण देणं लागतो, या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, या भावनेतून त्यांनी कार्य केलं. दान दिल्याने दान ज्ञान वाढते या एका भावनेतून त्यांनी काम केलं. त्यांच्या या संपूर्ण कामगिरीला, कारकिर्दीला हा मानाचा मुद्रा आहे.

या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: 11:40 होत आहेत. ऐकूया एक निवेदन.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: वेळ झाली आहे भावधारा कार्यक्रमाची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सुधा तेरडलकर यांच्या स्वरातील भावगीत.

आपण ऐकत होतात अर्चना प्रभुदे यांच्या स्वरात ना धो महानोर यांचं गीत. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया माणिक वर्मा यांच्या स्वरात राजा बढे यांचं गीत.

श्रोते हो, आकाशवाणी गायक वृंदाने गायलेल्या आनंदराव टेकाडे यांच्या या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच एका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आषाढी एकादशी. सकाळीच विठ्ठलाची महापूजा झाली आहे आणि गावोगावी जिथं जिथं विठ्ठल आहे तिथं तिथं भक्तांचा मेळा जमला आहे. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा आणि हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचं सर्वोच्च शिखर म्हणजे आजची ही आषाढी एकादशी. संपूर्ण महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीचा आणि नामस्मरणाचा जणू महोत्सव साजरा होतोय. पंढरपुरासह अनेक मंदिरात टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठ भजन कीर्तन सुरू आहेत. विठ्ठलाच्या नामघोषाने अवघा महाराष्ट्र भक्तिमय झाला आहे. श्रोते हो, आपल्या मानसिक शांतीसाठी आध्यात्मिक उन्नतीसाठी असे धार्मिक सोहळे आपण साजरे करत असतो. आजच्या आपल्या कार्यक्रमात सुद्धा विठ्ठल भक्तीमध्ये आपण रममाण होणार आहोत. ऐकणार आहोत कानडावो विठ्ठलू या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं निरूपण आणि मालिका अथ योगानुशासनम. पण त्यापूर्वी पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला हा अभंग.

कानडा व विठ्ठलू. एका मंगलवेळी ध्यानातून व्युत्थान पावल्यावर माऊली जगताच्या भानावर आल्या आणि ध्यानात पांडुरंगाचं जे सुरम्य दर्शन त्यांना झालं ते वर्णन अनावरपणे त्यांच्या ओठावर आलं. हे उत्स्फूर्त काव्यमय प्रचिती गीत माऊली एका शब्दरचनेत गाऊ लागल्या की पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती रत्न कीळ फाकती प्रभा. माऊलींना जो पांडुरंग ध्यानात दिसला तो होताच पांडुरंग कांतीचा. पांडुरंग म्हणजे प्रकाशाचा रंग, श्वेत धवल पांढरा, जणू दिव्य तेज झळकत आहे किंवा रत्नाची शुभ्र प्रभा फाकली आहे. तो स्वप्रकाशमान पांडुरंग जसा एखाद्या तेजाच्या पुंजक्याप्रमाणे माऊलींनी पाहिला तेव्हा तो अगणित लावण्यानं दीप्तिमान असा दिसत होता की त्याची शोभा काय आणि किती वर्णावी माऊलींना त्याचं वर्णन करून सांगता येईना. हे पूर्ण काव्य माऊली अध्यात्मातला स्वतःचा अनुभव सांगताहेत. त्यांच्या मनाची अवस्था अशी आहे की त्या आनंदाच्या चरमसीमेवरती आहेत. पांडुरंगाच्या अलौकिक दर्शनानं सुखावलेल्या माऊली त्यांचा हा प्रासादिक अनुभव पांडुरंग दर्शनासाठी लाचावलेल्या मनाला साधनेसाठी प्रोत्साहित करावं म्हणून शब्दबद्ध करतायत. सिद्धांचे अनुभव ते साधकांचं साधन ठरतं म्हणून माऊलींनी त्यांचा सुरस अनुभव इथं काव्यबद्ध केलाय. माऊली म्हणतात, कानडा व विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावियला वेधू. माऊली विठ्ठलाला कानडा म्हणतात. कानडा हा शब्द वापरल्यानं बऱ्याचदा विठ्ठलाचं मूळ स्थान कर्नाटक आहे म्हणून तो कानडा कर्नाटकू असं म्हटलं जातं. पण माऊलींचा कानडा विठ्ठल हा स्थळकाळाच्या अतीत असं परब्रह्म तत्व आहे. आद्य शंकराचार्य पांडुरंगाला परब्रह्मलिंगम असं म्हणतात. तेव्हा कोणत्याही एका स्थळाला किंवा प्रदेशाला निर्देशून माऊलींना पांडुरंगाला आळवायचं नाही. मग हा विठ्ठल कोणत्या अर्थानं कानडा म्हणायचा? तर कानडा हा शब्द मराठीत जे कळत नाही उमगत नाही त्यासाठी वापरतात. एखाद्यानं कुणी काही बोललेलं कळत नसेल तर आपण विचारतो की काय कानडा बोलतोस. हा विठ्ठलसुद्धा अगम्य आहे. अनादी अनंत हे परब्रह्मतत्व पांडुरंग नेमकं कसं आहे काय आहे बुद्धीच्या पलीकडं असलेलं हे तत्व समजत नाही म्हणून हे कानडा आहे. नामरूपाच्या अतीत असं हे तत्व विठ्ठल या नावानं भक्तांमध्ये प्रिय आहे. तो विठ्ठल यासाठी की आपला आराध्य पांडुरंग हा विटेवरती उभा आहे. वीठ ही माती पाणी अग्नी वायू आणि आकाशाच्या मिश्रणातून साकारलेली आणि आगीत भाजून काढलेली अशी असते. आकाशादी पंचमहाभूत एकमेकांत मिसळणं याला पंचीकरण म्हणतात. जग हे या पंचीकरणातून बनलं आहे. जोवर पंचमहाभूतांचं एकत्र येणं घडत आहे तोवर भवबीजाला अंकुर फुटतो आहे. आपली इंद्रिय आणि इंद्रियांना आवडणारे विषय हे पंचमहाभूतांपासून बनतात. जो भक्त इंद्रियांवर विजय मिळवतो तो या पंचमहाभूतांवर विजय मिळवतो. वैराग्याच्या अग्नीमध्ये या पांचभौतिक प्रपंचाला भाजून काढावं तेव्हा तिथं भगवंताचं अधिष्ठान पावतं. म्हणून पांडुरंगाच्या पाऊली पंचमहाभूतांना एकत्र करून भाजून तयार केलेली वीट आहे. या अर्थानं जो विठेवरी ठेला म्हणजे उभा राहिला

तो विठ्ठल। विठ्ठलाचं आणखी एक नाव कर्नाटकू। कर्नाटकू म्हणजे प्रकृतीचं नाट्य करणारा नायक, नट। प्रकृतीचं कार्य आहे सृजन, ती सृष्टी घडवते। सृष्टीच्या बीजस्थानी पांडुरंग आहे। या सृष्टीमधल्या सगळ्या जीवांचं सगळं गुज, ज्याला समष्टीचं अज्ञान म्हणतात, ते या परमेश्वराला ठाऊक असतं। आणि या त्याच्या प्रजेच्या उद्धारासाठी हा भगवंत ज्याच्या त्याच्या समजेप्रमाणे हा संसार घडवतो। संसारातल्या जीवांवर अनुग्रह करणं आणि त्यांचा उद्धार करणं हे ईश्वराचं कार्य आहे। या कार्यासाठी आपल्या प्रकृतीच्या सहाय्यानं हे जगतरूपी नाट्य ईश्वर उभं करतो आणि प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी असणाऱ्या आत्मरूप नायकाला जाग देऊन जीवाच्या ठिकाणच्या अज्ञानाचा निराश करतो। हे उत्पत्ती आणि संहाररूपी नाट्य करणं ही ज्याची लीला आहे तो कर्नाटकू। हे परब्रह्मतत्व अशा प्रकारे कानडा आहे, विठ्ठलू आहे आणि कर्नाटकू आहे। येणे म्हणजे या सर्व कारणांमुळे मी या परमात्म्याकडे आकर्षित झालो आहे। मला या परब्रह्माचे वेध लागले आहेत असं माऊली म्हणतात। कानडा वो विठ्ठलू, कर्नाटकू, येणे मज लावी याला वेधू। खोळ बुंथी घेऊनी खुणाची पालवी, आळविल्या नेदी साधू। परमेश्वराचा वेध लागलेल्या भक्ताचा जेव्हा भगवंताचा शोध सुरू होतो, तेव्हा त्याच्याजवळ साधन म्हणून काय असतं? तर खोळ, बुंथी आणि खुणाची पालवी। या साधनांचा विचार करू पाहता, जेव्हा आपण एखाद्या शोधयात्रेला निघतो तेव्हा आपण आवश्यक ती सामुग्री घेऊन निघतो, पण अध्यात्माचा प्रवासच वेगळा। इथं सोबत घ्यायचं आहे तर खोळ आणि बुंथी। खोळ म्हणजे डोक्यावरचं आच्छादन। इथं डोक्यावर धारण केलेली आणि पूर्णतया झाकणारी टोपी असा साधारण अर्थ आपण घेऊ शकतो। शेतात काम करताना पावसापासून रक्षण व्हावं म्हणून शेतकरी डोक्यावर पोत्याची खोळ करून घेतात। तर बुंथी हा शब्द बृहती या संस्कृत शब्दापासून बनतो आणि त्याचा अर्थ आहे अंगाभोवती गुंडाळलेलं वस्त्र। खोळ आणि बुंथी हे शब्द माऊली ज्ञानेश्वरीतही वापरतात। खोळ बुंथी ही वस्त्र संन्यस्त वृत्तीचं प्रतीक आहेत। आत्मज्ञानाच्या शोधात जेव्हा साधक निघतो तेव्हा त्यानं सोबत काय घ्यावं? तर संन्यस्त वृत्ती, लौकिकाचा त्याग, इंद्रियांचा निग्रह। भ्रमाचे आणि मोहाचे बंध तोडून टाकलेल्या साधकाचं आयुष्य हे कसं असावं? तर खुणाच्या पालवीसारखं। खुण हा शब्द संस्कृतमधल्या क्षुण्ण या शब्दाचा अपभ्रंश आहे। क्षुण्ण हे संस्कृतमध्ये एका वृक्षाचं नाव आहे ज्याला मराठीत रिठा म्हणतात। रिठ्याच्या झाडाचा अध्यात्माशी काय संबंध? तर म्हणतात की योग साधण्यासाठी योगी रिठ्याच्या झाडाखाली तपससाधना करतात। त्या संबंधात अशी एक कथा आहे की उत्तराखंडमधल्या चंपावत जिल्ह्यात एका रिठ्याच्या वनात शिखांचे गुरु गुरुनानक देवजी हे आपल्या भक्तासोबत गेले होते। तिथं एका रिठ्याच्या झाडाखाली ते बसले आणि झाडाचा एक रिठा भक्ताला प्रसाद म्हणून दिला। एरवी तुरट कडू लागणारा रिठा भक्ताला गोड लागला। आजूबाजूच्या योग्यांनी जेव्हा त्या झाडावरच्या रिठ्यांची चव घेतली तेव्हा झाडावरचे सर्वच रिठे गोड लागत होते। आज त्या जागी गुरुद्वारा रिठा साहेब म्हणून गुरूंचं स्थान आहे। निष्कर्ष असा की गुरूंच्या स्पर्शानं रिठा देखील गोड होतो। माऊली म्हणतात खोळ बुंथी परिधान करून योगी रिठ्याच्या झाडाचा आश्रय करून राहतात आणि त्याचं जीवनसुद्धा त्या रिठ्याच्या पालवीसारखं भगवंताच्या प्रतीक्षेत झुरत असतं की कधी त्या परब्रह्माचं दर्शन होईल आणि गुरुस्पर्शानं मधुर झालेल्या रिठ्यासारखं आयुष्य मधुर होईल। भगवत भेटीच्या अधीर भावानं योगी किती आर्ततेनं परब्रह्माला आळवतात। पण हा पांडुरंग असा आहे की याला कितीही आळवलं तरी हा प्रतिसाद देत नाही। आळविल्या नेदी साधू, भगवंत आपल्या भक्ताच्या प्रेमाची परीक्षा पाहतो, लवकर प्रत्युत्तर देत नाही असं माऊलींना म्हणायचं आहे। खोळ बुंथी नेसून रिठ्याखाली तपाला बसणं ही साधनेची इती कर्तव्यता नाही। या कानड्या विठ्ठलाला समजायचं असेल तर यानं शब्दांवाचून केलेला संवाद ऐकता आला पाहिजे। दुजे

कवीनं केलेला अनुवाद पाहता आला पाहिजे. अनुवादाला दुसऱ्या भाषेची अपेक्षा असते, पण अध्यात्मात दुसरा म्हणून कुणी नाहीच. इथे अद्वैतामध्ये एक भगवंतच तर सारं काही व्यापून उरलं आहे. त्याला पाहण्यासाठी साधकानं आतल्या दृष्टीचा अवलंब केला पाहिजे. याचं रूप अलौकिक आहे, ते वैखरीनं वर्णन करता येण्याजोगं नाही, हे माऊली पुढच्या ओळींतून सांगताहेत. शब्देविण संवादू दुजेविण अनुवादू, हे तव कैसे निगमे. शब्दा वाचून संवाद कधी घडून येतो का? शब्दांशिवाय संवादाची कल्पना आपण करूच शकत नाही. पण भगवंताला काय अशक्य आहे? हे अवघं जग हे ईश्वराचं मनोगत आहे. हा त्याचा संवाद आहे, आणि तोही शब्दा वाचून साधलेला संवाद. लौकिकामध्ये शब्दा वाचून संवाद साधताच येत नाही, पण लौकिकाहून विलक्षण अशा पारलौकिकात पांडुरंगानं शब्दही उच्चारला नाही, आणि जगतरूपी संवादानं अवकाश दुमदुमून गेलं. पांडुरंगाची सगळीच नवलाई. भगवंत एका अक्षरानेही बोलत नाही, आणि सगळे वेद हे भगवंताची निश्वसित म्हणून मिरवू लागतात. माऊली ज्ञानेश्वरीत वेदांना तया निद्रिताचा घोरू असं म्हणतात. सृष्टीच्या सृजनासमयी फुटणाऱ्या कोवळ्या उन्मेषापासून प्रलयकाळीच्या निमेषापर्यंतचा काळ ही जणू अस्तित्वाची एक अखंड कथा आहे, आणि या उन्मेष निमेषातून भगवंत आपल्या पुढं त्याचा विमर्श मांडतो. जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानं आपल्या म्हणजे जीवाच्या ठिकाणचे उन्मेष निमेषही पांडुरंगाच्या विमर्शाचीच कथा आहेत. ध्वनी जो आपल्या गर्भात अर्थ साठवून आहे त्याला शब्द म्हणतात. आपलं हृदय स्पंद पावतं हाही शब्द आहे. हृदयाच्या ठिकाणी होणारा लब डब असा ध्वनी जगण्याचा अर्थ सामावून आहे, आणि हा अमूर्त ध्वनी म्हणजे अहोरात्र भगवंताचा आपल्याशी होणारा संवाद आहे. म्हणून माऊली शब्देविण संवादू करण्याचं कौशल्य भगवंताच्या ठाई आहे याविषयी कौतुकानं बोलून दाखवतात. तसंच दुसरं कौतुक आहे दुजेविण अनुवादाचं. अनुवादाला दुसऱ्याची अपेक्षा असते. एकोस्मी बहुस्याम प्रजायेय हा भगवंताचा आद्य संकल्प झाला, आणि या संकल्पासरशी सृष्टी उत्पन्न झाली. एक भगवंत अनेक झाला. एक अस्मी म्हणजे मी एक आहे, बहुस्याम म्हणजे अनेक व्हावं, आणि प्रजायेय म्हणजे प्रजा उत्पन्न करावी. एकोस्मी हे ज्ञान, तो सत्वगुण आहे. बहुस्याम ही इच्छा, तो रजोगुण आहे. आणि प्रजायेय ही क्रिया, तो तमोगुण. ज्ञान, इच्छा आणि क्रिया म्हणजे सत्व, रज आणि तम अशा तीन गुणांचा संकल्प करताच ईश्वराच्या ठिकाणी मायेचा उगम झाला. भगवंताच्या संकल्पानं उन्मुख झालेली ही माया सृष्टीविस्ताराच्या कामाला लागली. प्रत्येक जीव हा भगवंताचं प्रतिरूप म्हणून जन्माला आला. जसं एकाच चंद्राचं प्रतिबिंब अनेक घटांमध्ये पडावं, तसं एकच चैतन्य अनेक रूपांमध्ये प्रतिबिंबित झालं. एकापासून दुसरा त्याच्यासारखाच जीव उत्पन्न होणं या सृजनाच्या क्रियेलाच माऊली इथे अनुवाद म्हणतात. एका ईश्वराशिवाय जग म्हणून दुसरं काहीही नसताना, म्हणजे केवळ अद्वैतच अद्वैत असताना, चैतन्याच्या अधिष्ठानावर द्वैताची कल्पना जन्मली, आणि युगानुयुग अव्याहतपणे या द्वैत कल्पनेचाच अनुवाद होत आला. ही ईश्वराची अनाकलनीय माया पाहून माऊली विचारतात की, पांडुरंगा, हे अलौकिक आश्चर्य तुला कसं जमतं बुवा? परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे नि सांगे. असा हा पांडुरंग अवर्णनीय आहे. त्याचं वर्णन करावं असं बळ वाणीच्या ठिकाणी नाही. आपल्या भारतीय तत्त्वज्ञानात ध्वनी, शब्द, वाणी या तत्त्वावर खूप सखोल विचार केलाय. वाणी ही मूळ अग्नीचं रूप आहे. ही वाणी परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशी चार प्रकारची झाली. तिची स्थानही नामभेदानं चार. परावाणी ही नाभीच्या ठिकाणी, पश्यंती हृदयाच्या ठिकाणी, मध्यमा कंठस्थानी आणि वैखरी जिव्हेवरती निवास करते. या चौघींमध्ये परावाणी ही मूळ वाणी, जिथं शब्द प्रथम प्रकट होतो.
शब्द हा वायूच्या ठिकाणी

आणि होणारा स्पंद आहे आणि वायूचा स्पंद तो अग्नी, म्हणून वाणी ही अग्नीचं रूप आहे. पांडुरंग हा ते अनंत अखंड परब्रह्म आहे ज्याच्या अंशमात्रातून दृश्य जग साकार होतं. सृष्टीच्या प्रारंभी जे निर्विकार गगन, त्याचं अधिष्ठान पांडुरंग आहे. निर्विकार पांडुरंग हा परब्रह्म आहे. या परब्रह्मातून ब्रह्म साकार झालं, ब्रह्मातून गगन आकाराला आलं, गगनातून वायू, वायूतून अग्नी आणि अग्नीचं रूप वाणी आहे. असा अग्नीच्याही उगमाच्या आधी आणि पंचमहाभूतांच्या प्रपंचाचं अधिष्ठान असणारा पांडुरंग अग्निरूप वाणीचा विषय कसा होऊ शकतो? वाणीचं मूळ स्वरूप प्रणव म्हणजे ओंकार आहे. प्रणवाच्या साडेतीन मात्रा, जागृती स्वप्न सुषुप्तीच्या मिळून तीन मात्रा आणि अर्धी मात्रा तुरीयपदाची. जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये पांडुरंग खचितच नाही आणि अर्धतन्मात्र तुरीयपद हे पांडुरंगाची नांदी मात्र आहे. पांडुरंगाचं रूप हे त्याच्या पलीकडं आहे. पांडुरंगाचं निर्विकल्प रूप परावाणीचाही विषय होऊ शकत नाही. पांडुरंगाचं रूप परेच्याही पलीकडं केवळ अवर्णनीय असं आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं उपनिषदांनी त्याचं वर्णन केलंय. म्हणून माऊली म्हणतात, परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे नि सांगे. वैखरी ही तर जिव्हेवरती प्रकट होणारी स्पष्ट वाक आहे. तिचा आधार शरीर आहे आणि शरीराची धारणा अहंकाराने होते. अकारापासून हकारापर्यंतच्या सर्व मातृका म्हणजे वर्णमाला माणसाच्या प्रवृत्तीचं कारण आहे. म्हणून म्हटलंय की माणसाच्या प्रवृत्तीमागे अहम हे स्फुरण आहे. या मातृकांचं निधान आहे परावाणी आणि परावाणी ही स्पंद स्वरूपिणी आहे. पांडुरंग निष्पंद परब्रह्म तत्व आहे. जे तत्व परावाणीचा विषय होऊ शकत नाही ते वैखरीच्याने कसं स्पष्ट होऊ शकतं? असा हा पांडुरंग अगाध, अनाकलनीय आणि अवर्णनीय आहे. असं असलं तरी भक्तांवर अनुग्रह करण्याच्या त्याच्या संकल्पानं तो भक्तानुकंपी भगवंत भक्ताला स्वतःचं दर्शन देतो. पण त्याचं दर्शनही त्याच्या इतकंच गूढ आहे जे चर्मचक्षूंनी दिसत नाही. तर त्यासाठी ज्ञानचक्षू हवेत. या ज्ञानचक्षूंनी माऊलींनी जेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेतलं तेव्हा सगुण पांडुरंग निर्गुण झाला आणि माऊली या निर्गुण रूपाने अवाक झाल्या. माऊली म्हणतात, पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे. समोर की पाठीमोरा न कळे, टकची पडिले कैसे. माऊली जेव्हा भगवंताच्या पाया पडू जातात तेव्हा त्यांना त्या पांडुरंगाची पाऊलच दिसत नाहीत आणि पाऊलं नसूनही पांडुरंग स्वयंभू उभा आहे. तो सामोरा आहे की पाठीमोरा हे सुद्धा कळत नाहीये. आणि यामुळे या भगवंताला पाहणाऱ्या माऊलींची देखील मती आश्चर्यानं स्तब्ध झाली आहे. हा पांडुरंग अगाध आहे, अनादी आणि अनंत आहे. पांडुरंगाच्या समचरणांवरती मस्तक ठेवू गेल्यास त्याची पाऊलच दिसत नाहीत असं माऊली म्हणतात. पांडुरंग हा विटेवर समचरणांनी उभा आहे. तो हेच सांगतो की जिथं तिथं सर्वत्र भगवंत हा समभावातच आहे. साम्यता हेच भगवंताचं असणं आहे. जो समतेचं माहेर आहे त्याला सन्मुख विमुख हे भावच नाहीत. तो सदा सर्वत्र समान आहे. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझं. आता वेगळा लिया अवयवा नेणे रूप करू देवा, म्हणून नमो तुझं सर्वा सर्वात्मका. जो समत्व रूप आहे त्याच्या ठिकाणी आता निरनिराळ्या अवयवांची कल्पना करणं हे आम्ही जाणत नाही. हा भगवंत सर्वात्मक आहे, त्याला नमस्कार असो. जो पांडुरंग माऊलींना सर्वत्र सम असा दिसू लागला त्याची ही पाऊलं, हा कटिप्रदेश, हे हात, हे पोट, ही पाठ, हे वक्ष, हा कंठ, ही मान, हे मुख, हे शिर असा सावयव विस्तार माऊलींना दिसेना. माऊलींची मती परमात्म्याच्या साम्यदशेत स्थिर झाली आहे. म्हणून माऊली म्हणतात की हा पांडुरंग समोर की पाठीमोरा ते कळत नाही, त्याची पाऊलं दिसत नाही. लौकिकाच्या अनुभवजन्य संस्कारांना सरावलेली मती

पांडुरंगाच्या या निर्गुण निराकार स्वरूपाला पाहून स्तब्ध होते. क्षेमा लागी जीव उतावीळ माझा, म्हणमुनी स्फुरताती बाहो. क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली, आसावला जीव राहो. क्षेम म्हणजे आलिंगन. पांडुरंगाला आलिंगन देण्यासाठी माऊलींचा जीव उतावीळ होऊन त्यांचे हात पुढे सरसावतात. पण क्षेम देऊ जाता म्हणजे भगवंताला अंतर्मनातून मिठी देऊ जाता, भक्त आणि भगवंत हे द्वैत संपूनच जातं. पांडुरंगाला म्हणजे परब्रह्माला मिठी देता त्या परब्रह्माची अनुभूती माऊलींना स्वतःच्या अंतःकरणातच येते. जग हे परब्रह्माच्या ठिकाणी मनानं केलेलं मिथ्या संकल्पन आहे आणि एका परब्रह्माशिवाय जीवालाही दुसरं कोणतंच अधिष्ठान नाही. जीव ब्रह्म आहे आणि भगवंत परब्रह्म. मनानं द्वैताची कल्पना सांडली की तिथंच भगवंताची प्राप्ती आहे. द्वैत भावनेला दूर सारून माऊली जेव्हा पांडुरंगाला अंतःकरणात पाहतात तेव्हा त्यांना स्वतःमध्येच पांडुरंगाची आत्मप्रचिती येते. अद्वैताची ही अलौकिक अनुभूती माऊली क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली अशा शब्दांत वर्णन करतात. इथे माऊलींनी स्वतःच्या ठिकाणी स्त्रीलिंगाची कल्पना केली आहे कारण ते भगवंताला पुरुष आणि स्वतःला पुरुषाची प्रकृती मानतात. ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे भगवंताचा प्रियतम भक्त भगवंताची वल्लभा आणि भगवंत हा या वल्लभेचा कांत आहे. अवघा सृष्टी विस्तार ही प्रकृतीच आहे. त्यामध्ये प्रत्येक जीव मूलतः प्रकृतीच आहे आणि ज्याच्या ठिकाणी चैतन्याचं म्हणजे भगवंताचं प्रतिबिंब पडलं आहे. पण या काल्पनिक मीचा पडदा दूर सरून भगवंताशी एकरूप होण्याची अधिकारिता काही काही भक्तच प्राप्त करतात आणि भगवत भक्तीचा हा अधिकार ते जीवितांचं मोल मोजून मिळवतात. जीवाच्या साठोवाटीनं मिळवलेली ही भगवत भक्ती अद्वैताच्या प्रत्यक्ष अनुभवानेही ते सोडायला तयार नसतात. म्हणून अद्वैताची प्रत्यक्ष अनुभूती येऊनही माऊलींना द्वैतामध्ये पांडुरंगाच्या सगुण रूपाच्या भेटीची आस आहे आणि ही आस अशीच राहो असं माऊलींचं पांडुरंगाला सांगणं आहे. बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणूनी अनुभव सौरसू केला. ज्या विठ्ठलाला माऊली मूर्तीत शोधत होत्या तो मायबाप पांडुरंग त्यांना त्यांच्या हृदयात सापडला. ज्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक तीर्थक्षेत्राच्या वाऱ्या करतात ते उत्तम तीर्थक्षेत्र माणसाच्या हृदयात आहे. हृदय हे शरीरातलं ते स्थान आहे ज्या ठिकाणी चैतन्य स्पंदत राहतं. हृदयाचं स्पंदन हे प्राण्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. या हृदयाच्या आश्रयानं अंतःकरण वृत्ती राहतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार अशा या चार प्रकारच्या अंतःकरण वृत्ती. त्यापैकी मन हे चैतन्याच्या संवेदनेचं पहिलं करण. करण म्हणजे साधन. मनाच्या सहाय्यानं अस्मितेचा अनुभव येतो. मन हे संकल्प आणि विकल्प या दोन्ही भावना करतं. मनाचं निश्चयात्मक स्वरूप बुद्धी, बुद्धीचं एकाग्र स्वरूप चित्त आणि चित्ताची प्रवृत्ती ही अहंकार आहे. हृदयाच्या ठिकाणी अशा अंतःकरण चतुष्टयाचा निवास आहे. अंतःकरण म्हणजे आतलं साधन. ज्या अंतःकरणानं आपण बाह्यजग अनुभवतो तेच अंतःकरण भगवंताच्या अनुसंधानाला लावलं की आत परमात्मा प्रकट होतो. कारण परमात्माच एक असा आहे जो आपल्याला प्रत्येक अवस्थेत नित्य प्राप्त असतो. इंद्रियांच्या बाहेर धावण्याच्या ओढीनं हा आतला परमात्मा आपल्याकडून उपेक्षितच राहतो. इंद्रियांना आवरून आत लक्ष देऊन बसलो की जसजसा चित्तावरचा मळ दूर व्हायला लागतो तसा आतला परमात्मा स्वच्छ दर्पणातल्या प्रतिबिंबासारखा स्पष्ट दिसू लागतो. मानवी देहात आल्यानंतर हा अनुभव न घेतला तर या देहाचा उपयोग काय? माऊली म्हणतात की सगळ्या जगाचा बाप रखुमादेवीचा कांत पांडुरंग मी माझ्या हृदयात पाहिला. त्याला पाहून हा परमात्मा भेटीचा गोड अनुभव मी घेतला. अनुभवू सौरसू केला. सौरसू म्हणजे सुरसतेचा, गोडपणाचा असा हा अनुभव मी घेतला.

माधुर्य हा भक्ताच्या जीवनाचा एकमेव परिपाक. भगवंताशी एकरूपतेचा अनुभव करून देणारी ती मधुरा भक्ती. भक्त हा वल्लभा आणि भगवंत त्या भक्ताचा कांत. भक्ताच्या जीवनात भगवंताच्या प्रेमाची मधुरता भरून टाकणारं हे परिवर्तन कसं घडतं हे सांगताना माऊली म्हणतात की दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये तव भीतरी पालटू झाला. हा पालट हे परिवर्तन तेव्हा घडून आलं जेव्हा मी अंतर्मुख झालो. डोळ्याच्या सहाय्यानं आपण जग बघतो. डोळा हा एक इंद्रिय आहे ज्याच्या आश्रयानं दृष्टी राहते. दृष्टी ही प्राण्याच्या ठिकाणी असणारी शक्ती, ज्या शक्तीमुळं आपण पाहतो. इंद्रियाणाम अधिष्ठात्री भूतानाम चाखिलेशुया अशी पराशक्ती स्वरूप जी आई भगवती, तिच्यामुळं आपल्याला वस्तूचं ज्ञान होतं. ती दृष्टीचा डोळा आहे. दृष्टीला दृश्याची संवेदना घडणं हे तिचं कार्य आहे. आणि या आई भगवतीचा वेद घेत माऊली जेव्हा अंतर्मुख झाल्या तेव्हा असीम कृपाळू आईनं जगदंबेनं माऊलींना हृदयात मायबाप पांडुरंगाचं दर्शन घडवलं. आणि हृदयात पाहिलेल्या या अंतर्धनानं म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनानं माऊलींचं अंतर्विश्व बदलून गेलं. जीवाला शिवाची भेट होणं हा भक्ताच्या आयुष्यातला एकमेव अनुपम सोहळा, ज्याच्यासाठी योगी अहोरात्र जन्मानुजन्म शिणत असतात. म्हणतात कोटी जन्मांचं पुण्य फळाला यावं तेव्हा भगवंत भेटतो. मनाच्या कोणत्याही कल्पित बंधातून विमुक्त होऊन सहज भक्तीचा अंगीकार केल्याशिवाय परमात्म्याचा स्पर्श मनाला होणे नाही. बाह्यरूपाच्या मागं धावणाऱ्या दृष्टीनं भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. त्यासाठी अंतरंगामध्ये पालट झाला पाहिजे. वृत्ती अंतर्मुख झाल्या पाहिजेत. परमात्मतत्वाला समजून उमजून सातत्यपूर्ण आत्मप्रचितीच्या ध्येयानं अनुसंधान केलं आणि धीरानं संयमानं साधनेला पर्याप्त काळ दिला तर भगवंताचं दर्शन होतं असा साधकांना आश्वस्त करणारा माऊलींचा हा अनुभव. माऊली आपल्या मधुर आणि प्रासादिक रचनेतून बोलत्या झाल्या आणि श्रोत्यांवर अनुग्रह केला.

कानडाओ विठ्ठलू या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचं प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांनी केलेलं निरूपण आपण ऐकलं. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेचा अंतिम भाग प्रसारित करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः असं म्हणून जरी भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला सन्मानाचं स्थान दिलं असलं तरीसुद्धा व्यवहारात मात्र चित्र अतिशय उलट दिसते. स्त्रीला त्यागाची मूर्ती मानली जाते. जरी कुटुंब व्यवस्थेचा मुख्य खांब असली तरीसुद्धा स्वतःच्या आरोग्याबाबत मात्र हेळसांड करताना दिसते आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर निश्चितच होत असतो. त्याचंच आपण जी काही गतिमान जीवनशैली स्वीकारलेली आहे त्याचा साईड इफेक्ट म्हणून ताणतणाव आपल्याला फ्री मिळालेले आहेत. यातूनच स्त्रियांमध्ये बऱ्याचशा आरोग्य समस्या निर्माण होतात. यातलाच सध्याच्या काळात अत्यंत कळीचा मुद्दा PCOD किंवा PCOS याचा आपण आज विचार करूया. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा सिंड्रोम. देवानं सृजनशील स्त्री शरीर बनवताना गर्भधारणेला साजेसं शरीर निर्माण केलं. वयात येताना स्त्रीला, मुलींना म्हणूया, पाळी येते आणि तिच्या शरीरात प्रत्येक महिन्यात एक अंड निर्माण केलं जातं की जे गर्भधारणेसाठी वापरलं जाऊ शकतं. हे अंड निर्माण करताना बाधा आली तर PCOD किंवा PCOS हा आजार होतो. याचे प्रमाण 20% म्हणजेच 5 महिलांमध्ये एका महिलेला हा आजार दिसून येतो. भारतामध्ये तर हे खूपच कॉमन झाले आहे. PCOD आजारामध्ये अंड पूर्ण विकसित होत नाही, त्यामुळे अंडाशयात अनेक लहान

लहान सिस्ट निर्माण होतात आणि यामुळे हार्मोनल संतुलन बिघडते. याला आपली चुकीची जीवनशैली कारणीभूत आहे. फास्ट फूड, जंक फूड, त्याचबरोबर व्यायामाचा अभाव, झोपेची कमतरता, मानसिक ताणतणाव आणि याबरोबरच अनुवंशिकता हे देखील कारण ठरते. त्या स्त्रीला पाळी अनियमितपणे येते. नियमित पाळीचे चक्र हे 28 दिवसांचे असते. मात्र या आजारामध्ये 2 महिन्यातून एकदा किंवा 3-4 महिन्यातून एकदा पाळी येते. वजन वाढते, केस गळणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, पुरुषांप्रमाणे चेहऱ्यावर जाड केस येतात, ज्याला हिरसुटिझम म्हणतात, याप्रमाणे लक्षणे दिसतात व कालांतराने गर्भधारणेमध्ये देखील अडचणी निर्माण होऊ शकतात. जर याकडे दुर्लक्ष केले तर मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, वंध्यत्व, नैराश्य यासारखे आजार देखील उत्पन्न होऊ शकतात. अनियमित पाळी, सोनोग्राफीमध्ये अंडाशयामध्ये सिस्ट्स आणि रक्तातील हार्मोन्स जसे की LH, FSH, प्रोलॅक्टिन, टेस्टेस्टेरॉन यांचे प्रमाण किंवा इन्शुलिनचे प्रमाण तपासून डॉक्टर्स PCOD निदान करतात. PCOD होऊ नये म्हणून किंवा झाल्यानंतर उपचार म्हणून विचार करताना जीवनशैली 70% आणि औषधांचा 30% रोल राहतो. आपण योग्य तो आहार घेतला पाहिजे. जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे असा हाय फायबरयुक्त आहार घेतला पाहिजे. प्रोटीनचे प्रमाण अधिक, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे असे ज्वारी, बाजरी, रागी यांचा समावेश करावा. हेल्दी फॅट्स जसे की ड्रायफ्रूट्स, बदाम, अक्रोड, अळशीच्या बिया, साजूक तूप यांचा योग्य प्रमाणात समावेश करावा. जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, तळलेले, साखर आणि मैदायुक्त पदार्थ टाळावेत. रोजच्या रोज स्विमिंग, सायकलिंग, जॉगिंग यासारखा कोणत्या ना कोणत्या प्रकाराचा व्यायाम केला पाहिजे. आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. योगाभ्यास हा शरीराबरोबर मनावर देखील नियंत्रण आणतो. हार्मोन्स संतुलित होतात आणि त्यामुळे PCOD योगाभ्यास जरूर करावा. सूर्यनमस्कार गत्यात्मक पद्धतीने घातल्यानंतर विसरल फॅट कमी व्हायला मदत होते. चक्कीचालन, नौकाचालन यासारख्या क्रियात्मक अभ्यास करावा. त्याचबरोबर मलासन, अर्धमच्छिंद्रासन, उष्ट्रासन, पश्चिमोत्तानासन, भुजंगासन यासारख्या आसनांमुळे उदरांतर्गत दाब वाढल्याने रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सवर सुयोग्य दाब येऊन त्यांचे कार्य सुधारते. कपालभातीसारख्या शुद्धिक्रिया, अनुलोम विलोम, भ्रामरी, शीतली, सीतकारी, उज्जायी यासारख्या प्राणायामामुळे हार्मोन्स संतुलित होण्यास, मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. गायडेड मेडिटेशन, योगनिद्रेचा देखील खूप फायदा होतो. त्याचबरोबर आपली दिनचर्या सुयोग्य ठेवली पाहिजे. आहार, विहार व निद्रा यांचा सुवर्णमध्य गाठला पाहिजे. रोज 6-7 तास गाढ झोप घेतली पाहिजे. ताणतणावाचे सुयोग्य नियोजन केले पाहिजे. दिवसा झोपणे आणि रात्री जागरण यामुळे कॉर्टिसोल वाढतात आणि यामुळे बरेच व्याधी निर्माण होतात. आवश्यकता वाटल्यास योग्य मार्गदर्शनाखाली औषधोपचार करणे देखील गरजेचे.

मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला पत्राद्वारे आणि मेलद्वारे कळवू शकता. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88, पिनकोड 416 416. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोचवू शकता. यासाठी आमचा मेल आय डी आहे sangliakashwani@gmail.com. याशिवाय फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आमच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य मधुरा पुजारी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होता. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800-11-7800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
2: जंगल सफारीला गेल्यावर वाघाचं दर्शन म्हणजे ट्रीप वसूल झाल्याचं समाधान. ताडोबातली माया वाघीण तर फोटोग्राफरची हिरॉईनच. एक होती माया ही तिची गोष्ट लिहिणारे अनंत सोनवणे आपल्या भेटीला येणार आहेत.
3: आज ताडोबाला जी ओळख आहे केवळ भारतात नव्हे तर जगामध्ये, ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणू शकतो, व्याघ्र राजधानी असं म्हणू शकतो, ती या मायामुळे मिळाली. तिच्यामुळे लोक येऊ लागली, तिच्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि ताडोबाची प्रसिद्धी सगळीकडे झाली.
2: या निसर्गाच्या संगे अनंत सोनवणे यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 28 जुलैला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: उद्योग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध संधी आजच्या तरुणींना

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकत होतात लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं उंबरठा या चित्रपटातलं वसंत बापट यांचं गीत, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. यानंतर ऐकूया भालू या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं पी सावळराम यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

तुकाराम या चित्रपटातलं गीत ऐकूया. ज्ञानेश्वर मेश्राम आणि सहकारी यांनी गायलेलं दासू यांचं गीत. संगीत केलेलं आहे अशोक पत्की यांनी.

धाकटी सून या चित्रपटातलं गीत ऐकूया. सुधीर फडके, उत्तरा केळकर यांच्या स्वरात. गीत सुधीर मोगे यांचं, संगीत सुधीर फडके.

गीतवहार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया हीच खरी दौलत या चित्रपटातलं सुधीर फडके, उत्तरा केळकर आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत, संगीतकार राम लक्ष्मण.

0: या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतवहार संपला. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसार करण्यात येईल आणि त्यानंतर 1:40 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल.
1: आकाशवाणी मुंबई. मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. आसाममध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 61 जणांचा मृत्यू. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांचा योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ होवो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली. गृहमंत्री अमित शाह यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या. विठ्ठल रुक्मिणी सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि नवी ऊर्जा भरू दे अशी प्रार्थना शहा यांनी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनीही आषाढी एकादशीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. ओडिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे. या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशातून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे. हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. विकसित चैतन्यमयी गावे कार्यक्रम 2026 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दुपारी 4:30 दूरस्थ पद्धतीनं सहभागी होणार आहेत. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून 400 जण या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. गेल्या महिन्यात लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात 4-30 तारखेदरम्यान हा कार्यक्रम 2 टप्प्यात हाती घेतला होता. देशभरातून ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमाद्वारे सहभागींची निवड करण्यात आली असून यात 3 लाखांहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला होता. मध्य प्रदेशात दातिया विधानसभा पोटनिवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजपनं आशुतोष तिवारी यांना, काँग्रेसनं घनश्याम सिंह तर आझाद समाज पार्टीनं दामोदर सिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे. या तिन्ही उमेदवारांनी सार्वजनिक सभा तसंच दारोदार प्रचारावर भर दिला आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातील 1 अटक आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत केली. जंतरमंतरवरच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याला कथितरित्या जबाबदार असलेल्यांनाही जाब विचारला जावा अशी मागणीही गांधी यांनी यावेळी केली. दिल्लीत आज केंद्र सरकार आणि काँग्रेस जनता पार्टी म्हणजे CJP शिष्टमंडळ यांच्यात चर्चेची आणखी एक फेरी होत आहे. यात परीक्षा प्रक्रियेतील सुधारणा आणि पेपरफुटी रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंबंधी CJP मागण्यांविषयी चर्चा होईल. कालही केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह यांनी CJP शिष्टमंडळाशी चर्चा केली होती. दरम्यान CJP संस्थापक अभिजित दिपके यांना टायफॉइडचं निदान झालं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर सुरू असलेलं आंदोलन आपल्या आजारपणाने क्षीण होणार नाही असा संदेश त्यांनी समाजमाध्यमांद्वारे दिला. देशभरातून या आंदोलनाला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले. दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने कळवलं आहे. आसाममध्ये पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. या महापुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत 61 जणांचा मृत्यू झाला असून 9 जिल्ह्यातले सुमारे 7,05,000 लोक बाधित झाले आहेत. गेल्या 24 तासात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. संततधार पावसामुळे अजूनही सुमारे 80,000 बाधितांपर्यंत मदत पोहोचू शकली नसल्याचं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सांगितलं आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी दळणवळण ठप्प झालं असून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. आसाममधली 856 गावं अजूनही पुराच्या पाण्याखाली असून 56,606 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. दक्षिण गुजरात आणि दमण दादरा आणि नगर हवेलीतल्या पूरग्रस्त भागातून 170 जणांना भारतीय तटरक्षक दलानं सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. मुसळधार पाऊस, भीषण पूर आणि अत्यंत आव्हानात्मक हवामानाचा सामना करत तटरक्षक दलाने 22 तारखेच्या मध्यरात्रीपासून आत्तापर्यंत 11 बचाव मोहिमा राबवल्या. संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगने उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धच्या भारताचा T20 क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारताने 1-0 आघाडी घेतली आहे. दुपारी 4:30 या सामन्याला सुरुवात होईल. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतील प्रतिनिधींनी दिली. मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचे पालन करावे आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या

0: 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवतीनगर यात्री निवासाहून रवाना झाला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओदिशा आणि राजस्थानात आज जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक किनारपट्टी भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, कर्नाटकचा अंतर्गत भाग, रायलसीमा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. टीईटी पेपर फुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक. आसाममध्ये पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत 61 जणांचा मृत्यू. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोतेहो, 1:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लातूर जिल्हा वार्तापत्र.
2: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: बहुचर्चित नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचा तपास वेगात. संशयितांची चौकशी सुरू. विविध संघटनांकडून तीव्र आंदोलन. आणि जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा. सुमारे 60% क्षेत्रावरच्या पेरण्या बाकी.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: बहुचर्चित नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर जिल्ह्यातला तपास केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं अधिक वेगानं सुरू ठेवला आहे. या प्रकरणातील संशयितांची कसून चौकशी सुरू असून आर्थिक व्यवहार आणि पुराव्यांची पडताळणी करण्यात येत आहे. दरम्यान या घोटाळ्याच्या निषेधार्थ विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलन करण्यात येत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणाच्या निषेधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर शहर काँग्रेसच्या वतीनं ट्युशन एरिया परिसरातून मशाल मोर्चा काढण्यात आला. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केली. जुलै महिना संपत आला तरी लातूर जिल्ह्यात दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात 23 जुलैपर्यंत सरासरी 148 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ती वार्षिक सरासरीच्या फक्त 21%, तर जून ते सप्टेंबर या हंगामातील सरासरीच्या 54% इतकी आहे. समाधानकारक पाऊस न झाल्यानं खरीप हंगाम धोक्यात आल्याची भीती वर्तवली जात आहे. जिल्ह्यात जवळपास 60% क्षेत्रावरच्या पेरण्या अद्याप बाकी असून काही भागात उगवलेली पिकं पाण्याअभावी करपत असल्याचं दिसून येत आहे. पाऊस लांबल्यास दुबार पेरणीची शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे. पावसाअभावी खरीप पिकं संकटात असतानाच आता हरणांच्या कळपाकडून सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी हरणांचे कळप शेतात घुसून सोयाबीनची कोवळी पिकं फस्त करत असल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. वन विभागानं तातडीनं उपाययोजना करून पिकांचं संरक्षण करावं आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. लातूर जिल्ह्यात सहकार क्षेत्राला आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सहकार भवनाचं लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते 11 जुलै रोजी करण्यात आलं. या इमारतीमुळे सहकार विभागाची 11 कार्यालयं एकाच ठिकाणी कार्यरत राहणार असल्यानं नागरिकांची मोठी सोय होणार आहे. यामुळे सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल आणि कामकाजाला गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातला एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. लाभार्थ्यांची पडताळणी आणि प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया गतीनं पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

0: सर्वाधिक सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून लातूरला पुन्हा सोयाबीन संशोधन केंद्र मिळावं यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालकमंत्री भोसले यांनी दिली. ते आपल्या लातूर दौऱ्यात वार्ताहरांशी बोलत होते. हे केंद्र लातूरला मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं. लातूर तालुक्यात खंडापूर इथल्या देणगी प्रकरणात किशोर शिवणीकर याला 11 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. देणगीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोप प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आषाढी एकादशी आज साजरी होत आहे. यानिमित्तानं जिल्ह्यातल्या सर्व विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. लातूर इथल्या द्वारकादास श्यामकुमार आणि तुकाराम पाटील मित्रमंडळाच्या वतीनं सुमारे 2000 भाविकांसाठी पंढरपूर इथं विठ्ठल दर्शनासाठी 10 एसटी बसची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या 16 वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतो. प्रत्येक भाविकासाठी मोफत ब्लँकेट आणि फराळाची व्यवस्थाही आयोजकांकडून करण्यात आली. भाविकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 1:45:32 होत आहे. भावधारा कार्यक्रमात ऐकूया गोविंद बोवळे यांच्या स्वरात शंकर वैद्य यांचं गीत.

या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 1:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत विजय तरवडे यांच्या लक्ष्मी शरणम गच्छामी प्रेम जनमेजय या अनुवादाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा.
1: लक्ष्मी शरणम गच्छामी हे हिंदीतील लेखक प्रेम जनमेजय यांचं विजय तरवडे यांनी मराठीत अनुवादित केलेलं विनोदी कथांचं पुस्तक आहे. हसा हसा मित्र हो हसा, मोची भयो उदास, राजधानीत अडाणी, पाणी मला भिवविते इत्यादी शीर्षकाच्या 28 कथांचा अनुवाद या पुस्तकात वाचायला मिळतो. एका गृहस्थाचा मृत्यू झाल्यावर त्याची बॉडी स्मशानात नेण्याआधी त्याच्या मुलीची वाट पाहणं चालू असतं. अशा वेळेस एक गरीब तहानलेला मुलगा पळत येऊन त्या घरात पाण्याची मागणी करतो, तेव्हा त्याला पाणी नाकारलं जातं. जेव्हा बर्फाच्या लादीवर टाकलेली बॉडी उचलली जाते, तेव्हा त्या लादीचा एक उडालेला तुकडा तो मुलगा चघळू लागतो, तहान भागवण्यासाठी, गारवा मिळवण्यासाठी. हे जे मी आपल्याला कथाबीज वाचून दाखवलं ते आहे गार गार या कथेतील. टिंबकतू देशातील होळीच्या दिवशी मीटिंगच्या गडबडीत असणारी सून दिल्लीत असलेल्या आपल्या पतीशी आणि सासूसासऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधते. तिथूनच ते शब्दांद्वारे एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देतात, पण त्या पुरेशा न वाटल्यामुळे दिल्लीकर स्क्रीन समोर रंग धरतात, तर सून आपले लिपस्टिकचे 2-3 शेड आपल्याच गालावर उमटवते. अशा तऱ्हेने हॅप्पी होळी आनंदानं साजरी होते. हे कथाबीज आहे एक इलेक्ट्रॉनिक होळी या कथेतील. उदाहरण म्हणून वरील 2 कथांचे सारांश दिलेले आहेत. या कथा वाचताना खळखळून हसणं तर जाऊ द्या, पण साधं हसू सुद्धा येत नाही. परंतु तरीही या विनोदी कथा आहेत आणि यातील विनोद हा समाजातील विसंगती दाखवणारा विनोद आहे. या संग्रहाला सुप्रसिद्ध लेखक डॉक्टर दामोदर खडसे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. या कथा वाचल्यावर त्यांच्या प्रस्तावनेतील एक वाक्य फार महत्त्वाचं ठरतं. विनोदी लेखनामध्ये एक चमत्कार असाही घडतो, ज्या व्यक्तीच्या संदर्भात ते म्हटलं जात असतं ती त्याला अपमानजनक किंवा उपहासात्मक भावनेत न घेता स्वतःवर एक नजर टाकून त्या लिखाणाला सुधारणेच्या रूपानं ग्रहण करतो. वराहांना उदास होण्याचा अधिकार नसतो हे ठळक वाक्य पृष्ठ क्रमांक 45 आहे. तसेच शब्दकोशात हडळ शब्द स्त्रीलिंगी आहे आणि त्यात देखील कदाचित थोडं सौंदर्य आहेच, पृष्ठ क्रमांक 58. अशी काही कथांमधील वाक्य वाचताना आपल्या लक्षात येतं की निरीक्षणात्मक, परिस्थितीजन्य, विडंबनात्मक, हास्यास्पद, बडाचडाकर कथारूप स्वरूपातील विनोदानं समाजातील विसंगती आणि विरोधाभासावर प्रेम जनमेजय यांनी अचूक बोट ठेवलेलं आहे. प्रत्येक भाषेत काहीतरी वेगळं लिहिलं जातं आणि ते इतर भाषांमध्ये अनुवादित झाल्यावर त्या भाषेतील वाचकाला त्या मूळ भाषेतील साहित्याचा लाभ घेता येतो. अलीकडे मराठीत त्या मानानं खूपच कमी विनोदी साहित्य लिहिलं जातं. या पार्श्वभूमीवर विजय तरवडे यांनी एक चांगलं विनोदी पुस्तक हाती घेऊन त्याचा मराठीत उत्तम अनुवाद

0: करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो कौतुकास्पद आहे. तसं उपहासात्मक लेखन एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवादित करताना मूळ भाषेची शैली तितकीच टोकदार राहत नाही, तरीही मूळ गाभा लक्षात येतोच. माझं तर मत असं आहे की विनोदासाठी हास्याच्या कुबडीचा प्रयोग करणं अनावश्यक आहे. ते कसं? हे मुळातूनच या पुस्तकातून वाचक जाणून घेऊ शकतो.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं विजय तरवडे यांच्या लक्ष्मी शरणम गच्छामी प्रेम जनमेजय या अनुवादाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजलेले आहेत. कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात भेंडी पिकाच्या लागवडीबद्दल माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. फळभाज्यांमध्ये भेंडीला निर्यातीसाठी सर्वात जास्त मागणी आहे, कारण आपल्याकडच्या हवामानात भेंडीच्या प्रमाणित मानकांची भेंडी उत्पादित होऊ शकते आणि वर्षभर कमी जास्त प्रमाणात भेंडीचे उत्पादन घेता येते. विशेषतः उन्हाळ्यात गुणवत्तेचे आणि जास्तीचे उत्पादन मिळते. निर्यातीला चांगला वाव आणि देशांतर्गत स्थानिक मागणी खूप असल्याने वर्षभर भेंडीला भाव चांगला मिळतो. म्हणून भेंडीची लागवड करण्यावर भर द्यावा. चांगल्या व्यवस्थापनात एकरी 4 ते 6 टन उत्पादन मिळतं. चुनखडीयुक्त जमिनी सोडून खोल, मध्यम खोल पण उत्तम निचऱ्याच्या जमिनीत भेंडीची लागवड करावी. 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पेरणी अगर टोकण पद्धतीने भेंडीची लागवड सरीवर मध्यपोटात अगर सपाट वाफे पद्धतीने करावी. चांगली पूर्वमशागत करून घेतलेल्या जमिनीत उपलब्धतेनुसार एकरी 10 टन कुजलेलं शेणखत घालावं. भेंडीला 5 गुण्या सुपर फॉस्फेट, 3 पोती युरिया आणि 2 गुण्या म्युरेट ऑफ पोटॅश या रासायनिक खतांची मात्रा द्यावी. संपूर्ण सुपर फॉस्फेट, पोटॅश आणि अर्धा युरिया लागणीच्या वेळी द्यावा आणि महिन्यात राहिलेला अर्धा युरिया द्यावा. जमीन ओलवून वापशावर पेरणी अगर टोकण करावी. भेंडीची लागवड जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात करावी. परभणी क्रांती, पुसा सावणी, आरका अनामिका आणि खासगी कंपनीच्या काही चांगल्या जाती आहेत. अनुभवानुसार जातींची निवड करावी. एकरी साधारणपणे टोकणीसाठी 4 ते 5 किलो आणि पेरणीसाठी 5 ते 6 किलो बी वापरावं. 2 ओळीतील अंतर फूटभर आणि 2 रोपातलं अंतर टिचभर राहील अशा बेताने एका ठिकाणी 1 बी टोकावं. अगर पाभरीने पेरणी केल्यास विरळणी योग्य पद्धतीने करावी. 15 दिवसात नवीन बी लावून नांगे भरून घ्यावेत. भेंडीला आवश्यकतेनुसार आणि हंगामनिहाय जमिनीच्या योग्य प्रकारानुसार पाण्याच्या पाळ्या देत राहावं. शिवाय कोळपणी अगर भर द्यावी. शेत तणविरहित ठेवावं. लागण केल्यानंतर जातनिहाय 1.5 ते 2 महिन्यात भेंडी तोडणीसाठी तयार होते. पुढे 1.5 ते 2 महिने भेंडीचे उत्पादन मिळत राहते. गुणवत्तेची आणि निकुडी भेंडी मिळण्यासाठी मावा, तुडतुडे, फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाच्या फवारण्या कराव्यात. या किडीमुळे भेंडीवर विषाणू मोझॅक हा रोग येण्याचा धोका असतो, म्हणून किडीचं नियंत्रण वेळीच करावं. भेंडी फळाची काढणी भेंडी कोवळी लुसलुशीत असताना करावी. जून अथवा मोठ्या आकाराच्या भेंड्यांना गिराईक घेत नाहीत, म्हणून भेंडीची दिवसाआड तोडणी करावीच लागते. तोडणी केल्यानंतर निर्यात करायची असेल तर लांबी, गोलाई, आकार इत्यादी गोष्टी विचारात घेऊन प्रतवारी करावी. योग्य प्रकारे पॅकिंग करावे आणि मग निर्यातीसाठी पाठवावी. भेंडीला अरब आणि इतर देशातून प्रचंड मागणी आहे. मात्र निर्यातीसाठी गुणवत्तेची सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली भेंडी हवी असते. गडद हिरव्या रंगाची कोवळी लुसलुशीत एकसारख्या आकाराची 6 ते 7 सेंटीमीटर लांबीची भेंडी डागविरहित साठवणीसाठी योग्य आणि फळास कोणत्याही प्रकारची इजा न झालेली भेंडी निर्यातीसाठी योग्य असते. स्थानिक बाजारात सुद्धा प्रतवारी करून विक्रीसाठी पाठवावी. एकंदरीत भेंडी हे कमी दिवसात कमी खर्चात भरपूर उत्पन्न देणारे पीक आहे.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकत

0: शोधात भेंडी पिकाच्या लागवडीबद्दल माहिती या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव।
1: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप, जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच ऐका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।
0: 2:05 होत आहेत, प्रसारित करत आहोत कार्यक्रम

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, दरवर्षी 25 जुलै हा दिवस जागतिक IVF दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. कारण या दिवशी लुईस ब्राऊन ही या IVF तंत्रज्ञान प्रणालीद्वारे गर्भधारणा होऊन जन्माला आलेली जगातली पहिली बाळ होती. तर ही IVF तंत्रज्ञान प्रणाली समजून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांना. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मॅडम, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मानवी उत्क्रांतीतलं IVF तंत्रज्ञान हे एक महत्त्वाचं पाऊल ठरलेलं आहे, तर हे IVF तंत्रज्ञान याच्याविषयी थोडक्यात काय सांगाल?
2: IVFचा फुल फॉर्म जर बघितलं तर इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे त्याला आधी टेस्ट ट्यूब बेबी पण म्हणायचे. इन विट्रो म्हणजे शरीराचे बाहेर लॅबोरेटरीमध्ये तयार केलेला गर्भ, म्हणजे जे गर्भनिर्मिती जी प्रक्रिया नैसर्गिक असते ती शरीरात काही कारणमुळे नाही होऊ शकत तर ते आपण लॅबोरेटरीमध्ये करतो. म्हणजे काही इंजेक्शन्स देतो आपण स्त्रीबीज ग्रंथीला स्टिम्युलेट करण्यासाठी. दर महिन्याला जे नॉर्मली 1 किंवा 2 स्त्रीबीज बनत असतात त्याच्यामध्ये आपण ओवरीला हायपर स्टिम्युलेट करतो आणि आपल्याला कमीत कमी 8 ते 10 स्त्रीबीज तयार करायला लागतात. आणि जसे जसे ते वाढतात तसा एक दिवस आपण ठरवतो आणि त्या पर्टिक्युलर साईजला ते पोचले तर आपण ओवम पिकअप प्लॅन करतो. म्हणजे काय की आपण एक नीडलच्या द्वारे ते अंडी आपण शरीराच्या बाहेर काढतो जे आपण अनेस्थिजियाच्या अंडर करतो आणि त्याच दिवशी आपण त्यांच्या हस्बंड किंवा पार्टनरचा धातूचा सॅम्पल घेतो, त्याला प्रोसेस करतो, म्हणजे क्लीनअप प्रोसेस असते, आणि त्यांना लॅबोरेटरीमध्ये स्त्रीबीज आणि त्या वीर्याचा मिलन करतो IVF प्रोसिजरनी किंवा ICSI प्रोसिजरनी. आणि मग ते जे गर्भ असतं ते 5 दिवसपर्यंत लॅबोरेटरीमध्ये वाढवतो, त्याच्यामध्ये सेल्स डिवाइड होत असतात आणि जेव्हा Day 3 or Day 5 जे दिवस असतो ते गर्भ तयार झालं तर तेव्हा ते गर्भाला आपण स्त्रीच्या गर्भात प्रत्यारोपण करतो, म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर करतो. आणि ही सगळी प्रोसिजर जी नॉर्मली शरीरात होऊ शकते ते काही कारणामुळे होत नाहीये म्हणून आपण ते लॅबोरेटरीमध्ये करतो. आपण ह्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक पण म्हणतो, बिकॉज आपण इनफर्टिलिटी पेशंट्सना आर्टिफिशियल दृष्टीने आपण गर्भाचा प्रत्यारोपण करतोय.
1: बरोबर. बरं, आजच्या काळामध्ये ही जी ट्रीटमेंट आहे तिचा वापर बऱ्यापैकी वाढताना दिसून येतोय, तर यामागची नेमकी कारणं काय असू शकतात?
2: IVFची अवेअरनेस पण काही वर्षामध्ये वाढलेली आहे आणि मागचे 10-12 वर्षामध्ये इनफर्टिलिटीचे केसेस पण वाढले आहे. जर आपण जॉग्राफिकली पण बघितलं तर फर्टिलिटी रेटसुद्धा इंडियामध्ये सुद्धा कमी आली आहे. दुसरे कारण आहे लाईफस्टाईल चेंजेस, करिअर डिमांड्स वाढले आहे, लेट मॅरेजेस होतात आहे, नवरा बायको वेगवेगळ्या सिटीमध्ये राहतात, बरेच महिने ते भेटत नाही एकमेकाला, बसके कामं वाढले, ऍक्टिव्हिटी कमी झाली आहे, वेट वाढलं आहे, PCOD चे केसेस वाढले आहे, एंडोमेट्रिओसिसचे केसेस वाढले आहे. जर आपण खाणेकडे बघितलं तर पॅकेट फूड्स आहेत, प्रोसेस फूड्स आहेत, भेसळयुक्त आहे, कलर्ड थिंग्स आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे इन्क्लुडिंग जे पेस्टिसाइड्स आणि केमिकल्स एन्व्हायरमेंटमध्ये, पूर्ण शरीरालाच टॉक्सिक असतात. तसं ह्या सगळ्यांचा इफेक्ट आपल्या अंडिकोशवर आणि धातूंवर त्याची क्वालिटी खराब करते, त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचा रेट वाढलाय. लास्ट सगळ्यात मोस्ट कॉमन आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्ट्रेस. तेव्हा पण अंडकोशमधनं अंड पिकत नाही किंवा फुटत नाही आणि फुटलं तरी त्याच्यामध्ये हॅमरेज होऊन जातं,
1: जे अशी ही अतिशय महत्वाची अशी कारणं यामध्ये आहेत. श्रोते हो, याविषयीची अधिक माहिती घेऊया पुढल्या भागात. नमस्कार.
0: IVF समजून घेऊया. याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: दोन वाजून 10 मिनिटं होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
4: परिसर

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आजपासून आपण धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि त्यांचं संवर्धन आपल्याला कशा प्रकारे करता येईल याविषयी जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्याकडे सह्याद्री संकल्प सोसायटीचे विराज आठले आलेले आहेत. सर नमस्कार.
2: सर्व श्रोत्यांना नमस्कार.
1: सुरुवातीला धनेश या पक्ष्याविषयी आम्हाला माहिती द्या.
2: धनेश हा पक्षी जगतातला एक अत्यंत देखणा असा पक्षी म्हणून ओळखला जातो. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की गेल्या फेब्रुवारीमध्ये आपण याला रत्नागिरीचा पर्यटन दूत म्हणून हा पक्षी घोषित झाला आहे. धनेश पक्ष्याचा संपूर्ण भारताचा विचार केला तर 9 प्रजाती मिळतात. त्यातल्या 4 प्रजाती या महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यातला महाधनेश म्हणजे ग्रेट हॉर्नबिल तर ही सगळ्यात मोठी प्रजात आहे. त्यानंतर मलबारी धनेश किंवा मलबारी कवड्या धनेश ज्याला म्हणतो आपण, ककणेर ज्याला म्हणतो, ही दुसरी प्रजात आहे. मलबारी राखी धनेश ही तिसरी प्रजात आहे. आणि भारतीय राखी धनेश ही सगळ्यात छोटी चौथी प्रजात आहे. तर या 4 प्रजातींपैकी जे मलबारी धनेश या नावाने जे ओळखले जाणारे पक्षी आहेत तर हे मलबार रिजन म्हणजे जो आपला जो सह्याद्रीचा भाग आहे तर ह्याच्यासाठी प्रदेशनिष्ठ म्हणजेच एंडेमिक आहेत. तो भाग सोडून दुसरीकडे कुठेही थोडक्यात मिळत नाही. ग्रेट हॉर्नबिल हा सुद्धा वेस्टर्न घाट्स आणि अरुणाचल प्रदेश किंवा तो जो भाग आहे त्या भागातच फक्त आपल्याला बघायला मिळतो. या पक्ष्यांचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे यांची जी विणीची पद्धत आहे ती फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. झाडाच्या ढोलीमध्ये यांची विणीचा हंगाम जो आहे तो जातो. आणि जेव्हा नर आणि मादी ही ढोली निश्चित करतात त्यानंतर त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो. मादी ढोलीच्या आत जाऊन तिची विष्ठा आणि वेगवेगळ्या फळांचा गर हे वापरून ती ढोलीचं दार जे आहे ते लिंपून घेते आणि फक्त एक छोटीशी फट त्याच्यामध्ये ठेवते जिथून नर तिला बाहेरनं वेगवेगळी फळं असतील किंवा जो काही आहार आहे त्यांचा तर तो भरवू शकतो. आणि त्यानंतर साधारण 2 ते 3 महिन्याच्या काळासाठी ती मादी त्या झाडाच्या ढोलीत बंदीवान असते. यानंतर जेव्हा पिल्लू बाहेर येतं आणि त्या काळात मग थोडेसे हे पक्षी मांसाहाराकडेही वळतात. वेगवेगळ्या पक्षी असतील किंवा त्यांची अंडी असतील किंवा साप वगैरे असे सरपटणारे प्राणी असतील तर हे सगळं यांच्या आहारात समावेश केला जातो.
1: या पक्ष्यांचं निसर्गातलं नेमकं महत्त्व काय सांगाल?
2: धनेशांना आपण सह्याद्रीच्या जंगलाचे निर्माते असं म्हणतो. त्यांना काही लोक हे सह्याद्रीचे शेतकरी अशी पण पदवी देतात. आणि याचं मुख्य कारण त्यांचं बीज प्रसारणाची क्षमता. आत्ताच सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या जंगली झाडांची फळं असतील ती हे धनेश पक्षी मोठ्या प्रमाणावर खातात. आणि त्यांच्या विष्ठेतनं जेव्हा या बिया ठिकठिकाणी पडतात तेव्हा त्यांची जी रुजवण क्षमता आहे ती पण खूप वाढलेली असते. दुसरी गोष्ट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर या बिया त्यांच्याकडनं खाल्ल्या जातात आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रसार दूरदूरवर होतो. आणि आपल्याकडे आत्ता आपण जी जंगलं बघतोय किंवा मोठ्या प्रमाणावर ज्या देवराया बघतोय जिथे मोठी मोठी झाडं आहेत या सगळ्या जंगलाचे निर्माते हे धनेश पक्षीच आहेत. कारण त्यांच्या माध्यमातनं ज्या बिया लाखो बिया हजारो लाखो बिया ज्या दूरदूरवर पसरल्या आहेत त्याच्यामुळेच ही जंगल

0: निर्माण झालेली आहे.
1: बरोबर. म्हणजे जंगल संवर्धनाचं मुख्य काम हे पक्षी करताना दिसतात का?
0: नक्की.
1: तेव्हा श्रोते हो, या धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धनाविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत उद्याच्या भागात. नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र प्रसारित केले जाईल. आम्ही सहक्षेपित करू.

नादब्रह्म कार्यक्रमात आपण ऐकत होतात एम व्ही एस निशा यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग बेगडे आणि मोहना बेहाक, त्यांना व्हायोलिन साथ कृष्णा नटराजन यांची तर मृदंगम संगत एस हरिप्रसाद यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: शेतकरी बांधवांनो, माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत, सोबतच ऐका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: ठीक 3 वाजता आकाशवाणी

आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक, राज्यात सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न, आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। भारताचे तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हाच आपला संकल्प आहे। जंतरमंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणासह अन्य मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत जंतरमंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती। टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे विजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे। याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती। या कारवाईनंतर या प्रकरणातल्या एकूण आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे। प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती। राज्यात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे। पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली। यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली। त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे। आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली। प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावानं कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ हो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली आहे। आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे। मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी होत आहे। रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत वारी काढण्यात आली। एक घर एक तुळस या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबवण्यात आला। धार्मिक श्रद्धा, पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृती यांचा संगम असलेल्या या उपक्रमांतर्गत भाविकांना तुळशीच्या 350 रोपांचं वाटप करण्यात आलं। बीड शहरासह जिल्ह्यात 11 तालुक्यांमध्ये विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। विविध शाळांमध्येही बालगोपाळांनी विठ्ठल रुक्मिणी संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी काढली। भंडारा शहरात 2000 अधिक विद्यार्थ्यांनी वारी काढली, तसंच गांधी चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी रिंगण घातलं। बुलडाणा जिल्ह्यात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराचा परिसर आज पहाटेपासूनच गणगणगणातबोते या जयघोषानं तुमदुमून गेला आहे। शेजारच्या राज्यांमधूनही हजारो वारकरी आणि भाविक शेगावात दाखल झाले आहेत। मंदिर परिसरात आणि शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। धुळे शहरात तसंच जिल्ह्यातल्या विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे। अभिषेक, महापूजा,

भजन कीर्तन आणि हरिनामाच्या गजरामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठा स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. स्कॉटलंड इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांगांच्या पुरुष भारोत्तोलन प्रकारात झंडू कुमारनं कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकांचं खातं उघडलं. या स्पर्धेत भारताच्या मुष्टीयुद्ध खेळांची दमदार सुरुवात झाली. भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेनला महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाल्यामुळे तिचं कांस्यपदक निश्चित झालं आहे. जानुबणी सिंगनं सलामीच्या फेरीत दमदार विजय मिळवत पुरुषांच्या 55 किलो वजनी गटातल्या राऊंड ऑफ 16 धडक मारली आहे. भारताचे लॉन बॉल संघही चांगली कामगिरी करत आहेत. महिला दुहेरीत रुपार आणि तिर्की आणि पिंकी सिंग यांच्या जोडीनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला आणि गट बच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. पुरुषांच्या एकेरी प्रकारात पुतुल सोनोवालने आपली विजयी घोडदौड कायम राखत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धचा भारताचा T20 क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुपारी 4:30 या सामन्याला सुरुवात होईल. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात बोरगाव इथं आज सकाळी 9:55 आतापर्यंत भूकंपाचे 4 धक्के जाणवले आहेत. हे धक्के सौम्य क्षमतेचे असून त्यामुळे कोणतीही जीवित तसंच मालमत्ता हानी झाली नसल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे. सोलापुरात नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरण 100% भरलं असून नीरा नदीत 25,000 क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. वारकऱ्यांना तसंच भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा विसर्ग नीरा नदीतून भीमा नदीला मिळत असून आज दुपारनंतर पंढरपूर इथं चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यानं भीमा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पंढरपूर शहर आणि परिसरात आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यानं प्रशासन आणि लाभक्षेत्र प्राधिकरणानं सावधानतेचा इशारा दिला आहे. पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या तलासरी तालुक्यातल्या कोसपपाडा आणि दुबळपाडा या गावांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीनं मदत आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. ओदिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे. या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशातून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे. हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतल्या प्रतिनिधींनी दिली आहे. मुसळधार पाऊस भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचं पालन करावं आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले 6 दिवस यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवती नगर यात्रीनिवासाहून रवाना झाला. कारगिल विजय दिनाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त लडाखमधल्या द्रास इथं आजपासून 2 दिवसीय स्मृती सोहळ्याला सुरुवात झाली. 1999 कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी लामोचेन व्ह्यू पॉईंट इथं युद्ध संस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मध्य प्रदेशात दातिया विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलाय. भाजपनं आशुतोष तिवारी यांना, काँग्रेसनं घनश्याम सिंह तर आझाद समाज पार्टीनं दामोदर सिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. TET पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. राज्यात सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्सव.

0: विसर्जनासह मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न आणि जागतिक कनिष्ठा स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाथ सिंगची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 3:10 होत आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट संध्याकाळी 4:58 तोपर्यंत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. नमस्कार.

ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. ऐकूया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सुरुवातीला हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आज आकाश ढगाळ होतं. नैऋत्य मान्सूनने मध्य महाराष्ट्रात जोमदार हजेरी लावली असून कोकण, गोवा आणि मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय. उत्तर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडल्या. हे होतं हवामान वृत्त आणि आता हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात विदर्भामध्ये काही ठिकाणी विजेच्या गडगडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये येत्या 24 तासामध्ये आकाश ढगाळ राहील. मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील. तसेच ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारेही वाहतील. कमाल तापमान 32 तर किमान 26 सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. आमच्या मच्छीमार बांधवांसाठी सूचना ही किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या सागरी क्षेत्रासाठी आहे. पूर्व, मध्य, उत्तर आणि नैऋत्य अरबी समुद्रात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून हा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा या क्षेत्रामध्ये मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी जाऊ नये. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आमच्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. हे होतं हा होता हवामानाचा अंदाज. 3:12 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ.

0: श्रोते हो, योग म्हणजे शरीराचे अवयव, मनातील भावना आणि अध्यात्म यांचा समन्वय. योग आपल्या जीवनातील मानसिक ताणतणाव कमी करून शरीरातील सर्व नाड्यांचे शुद्धीकरण करतो. योग ही आध्यात्मिक वाट असून त्या वाटेवर चालून आपण आपले ध्येय गाठू शकतो. आज ऐकूया योगजीवनी. वक्त्या आहेत लता महाजन.
1: हरिओम. मागच्या भागात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांकडून काय शिकायचं, त्यांना गुरु का मानायचं हे आपण ऐकलं. पंचमहाभूतांपासून पुढे जी सृष्टी निर्माण झाली त्या निसर्गातल्या कोणत्या गोष्टींचा उल्लेख गुरु म्हणून झालाय ते पाहूया. आकाशात सूर्य, चंद्र, तारे अव्याहतपणे अगदी अखंडपणे दिसतात. त्यांना नेमून दिलेली कामं ते अचूक करतात. आपण म्हणतो रोज सकाळी सूर्य उगवला तर आपला दिवस सुरू झाला आणि मावळला की रात्र सुरू झाली. हा झाला आपल्या बाजूचा विचार. प्रत्यक्षात सूर्य हा कायमस्वरूपी आहे, तिथेच आहे. त्याच्या भोवती आपली पृथ्वी फिरते म्हणून दिवस आणि रात्र होते. त्याच्यापासूनच तेज, ऊर्जा, प्रकाश आपल्याला मिळतं. संपूर्ण जीवसृष्टीत मुळी सूर्यामुळे जिवंत आहे. सकाळ, दुपार, सायंकाळचा सूर्य म्हणजे आपला बाल्य, तारुण्य, वृद्ध या अवस्थाच आहेत. चंद्र हा रात्री दिसतो. त्याचा प्रकाश शांत, मंद, शीतलता देणारा आहे. अमावस्या ते पौर्णिमा आणि पुन्हा पौर्णिमा ते अमावस्या तो एकेक कलेने आधी वाढतो आणि नंतर एकेक कलेने कमी होतो. हे त्याचं वाढणं आणि कमी होणं हे आपल्या मनाशी जोडलं जातं. वाढणं हे सुखाशी आहे तर कमी होणं हे दुःखाशी आहे. समुद्राची भरती आणि ओहोटी सुद्धा चंद्रकलेनुसार बदलत असते. समुद्राला अनेक नद्या येऊन मिळतात. त्या सगळ्यांना समुद्र सांभाळून घेतो. प्रत्येक लाटेबरोबर कचरा, घाण, नको असणाऱ्या त्याज्य गोष्टी किनाऱ्यावर टाकून देतो आणि सुंदर सुंदर शंख, शिंपले, मोती, प्रवाळ यासारख्या वनस्पती, रत्न आपल्या पोटात साठवतो. म्हणून तर त्याला रत्नाकर असं म्हणतात ना. आपणही या समुद्राप्रमाणे सर्व नकारात्मक विचार दूषित बाहेर टाकायचे आणि सर्व सद्गुण, सद्विचार जे जे चांगलं आहे तेवढंच साठवायचंय. आणखीन एक बघा, समुद्राचं पाणी खारट आहे पण तो काय करतो, खारटपणा मिठाच्या रूपात स्वतःकडे ठेवतो. सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची बाष्पीभवन होऊन वाफ होते आणि तिला थंडावा लागला की गोड्या पाण्याच्या स्वरूपात पावसामार्फत आपल्याला गोड पाणी मिळतं. म्हणजे समुद्राप्रमाणे सर्वांना सामावून घेणं, फक्त सद्विचार, सद्गुण बाळगणं आणि नकारात्मक विचार फेकून देणं. तसंच चंद्राच्या अमावस्या ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते अमावस्या या चक्रानुसार सुख काय किंवा दुःख काय कोणतीच घटना कायमस्वरूपी टिकत नाही. मग खेदही नको आणि हर्षही नको, असा समन्वय साधणं. तसंच सूर्याप्रमाणे तेज, चैतन्ययुक्त जगणं. मुख्य म्हणजे निसर्गाप्रमाणे परतफेडीची अपेक्षा न धरता सतत सतत देत राहणं. या गोष्टीचे धडे निसर्ग आपल्याला देतो. निसर्ग खूप काही शिकवतो बर का. म्हणून आपण निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत गुरुत्व शोधतो, त्याला देवता म्हणतो. मग ते पशु, पक्षी, किडे, प्राणी, वृक्ष कोणीही असो. आता कपोत पक्षाचं आपण उदाहरण पाहू. कपोताचे कपोतीवर, मुलाबाळांवर निस्सीम प्रेम असते. आपण सुद्धा आपल्या बायका मुलांवर, घरावर, वाडीवर, वतनावर अतोनात प्रेम करतो. पण कपोताचं प्रेम आंधळ असतं बरं. म्हणजे कसं, सकाळी पिल्ले घरट्यामध्ये ठेवायची, चारा पाणी आणायला दोघांनी बाहेर पडायचं, संध्याकाळी घरी परत येतात तर काय, पारध्याने जाळं लावलेलं असतं, त्यामध्ये आधी कपोती आणि नंतर कपोत असे दोघेही अलगत अडकतात. आंधळेपणाने आपला नाश ओढून घेतात. सर्वनाश टाळायचा असेल हा तर आपण प्रेम करावं पण ईश्वरावर करावं. नाश होणाऱ्या संसारावर आंधळ प्रेम कपोतासारखं नक्कीच नको. पण कदाचित एक विचार असाही मनात येईल, हा देवदेव करून संसाराकडे दुर्लक्ष तर नाही होणार.

मग प्रपंचाचं काय? अहो तो तर नेटका करायलाच हवा, विवेकीपणाने करायलाच हवा, तर कुठे थांबायचं तेही कळायला हवं ना. आणि त्यासाठी अजगराचं उदाहरण पाहूया. अजगर हा सुस्त पडून असतो, पक्ष जे मिळेल ते जसं मिळेल तसं समोर येईल तसं तो स्वीकारतो, त्याच्यावरच त्याची गुजराण होते. तरीही त्याचं सामर्थ्य अपाट आहे बरं का. एकदा का अजगराचा विळखा पडला की सुटका होणं कठीण. त्याचा अल्प आहार मित आहार हा सामर्थ्यशाली त्याला बनवतो, शांती देतो. म्हणूनच आपल्याला एकभुक्त राहा, उपवास करा, लंघन करा असं हे संयम शिकवणारे नेम व्रत आपल्या पूर्वजांनी सांगितलेले आहे. यानंतर मधमाशी कुंभार माशीबद्दल काय सांगतात हे ऐकूया. मधमाशीपासून दोन प्रकारचे गुण समजतात. एक, जी मध गोळा करून मोहळात उंच जागी साठवते ती मधमाशी. गोळा केलेला मध घेण्यासाठी आलेला मनुष्य मोहळाच्या खाली आग पेटवतो, त्यात माशा जळून जातात, मग मोहळ झोडतो, आता माशा मरतात. माशीच्या संग्रही वृत्तीमुळे ती मरते. म्हणून संग्रह साठा करू नये हा एक धडा या माशीपासून मिळतो. दुसरी ही साधी माशी, आपल्या घरातली वावरणारी, साखरेवर गुळावर गुडावर बसणारी. ती काय? हे आत्तासाठी हवंय, हवं हे संध्याकाळसाठी हवंय, हे उद्यासाठी हवंय असं काहीही साठवत नाही. तेव्हा तिच्याप्रमाणे संग्रह नको ही सुद्धा शिकवण आपल्याला मिळते. आणि करायचाच तर धर्माचा करावा, शुद्ध आचरणाचा करावा, चांगल्या वागणुकीचा करावा अशी शिकवण ही माशी आपल्याला देत असते. आता कुंभार माशी काय करते? तिच्या भक्ष्याला म्हणजे आळीला भिंतीशी मातीच्या घरामध्ये कोंडून ठेवते. आपण आता मरणार या धास्तीने आळी सतत कुंभार माशीचा ध्यास घेते. जसा कंसाने कृष्णाचा म्हणजे आठव्या देवकी पुत्राचा घेतलेला होता तसा ह्या ध्यासाने काय होतं, आळीला माशीप्रमाणे पंख फुटतात आणि ती आकाशात उडते, मुक्त होते. आणि कंस सुद्धा कृष्णाच्या ध्यासाने कृष्णमय झाला आणि मुक्त झाला. तेव्हा तीव्र ध्यासच आपल्याला ध्येयापर्यंत घेऊन जातो, यशस्वी करतो. ती शिकवण आपल्याला कुंभार माशीकडून मिळाली. पाहणं, ऐकणं, बोलणं, चव घेणं, वास घेणं, स्पर्श करणं हे आपल्या इंद्रियांचे विषय आहेत. त्यामुळे ज्ञान मिळतं, आनंदही मिळतो, पण त्याचा अतिरेकी उपभोग मात्र नाशाला कसा कारणीभूत ठरतो ही शिकवण देण्यासाठी काही प्राणी आपण पाहूया. हत्तीला हत्तीचा संघ हा प्रिय असतो, तिच्या स्पर्शासाठी तो वेडा पिसा होतो. हत्तीला पकडण्यासाठी जंगलात एक खड्डा खणतात, तिथे हत्तीला बांधतात. आता काय होतं, हत्तीच्या मागावरती हत्ती आपसूक येतो आणि तिचा मोहापाई इथेच फसतो आणि अलगत खड्ड्यात जाऊन पडतो आणि पकडला जातो. मोहापाई घात करणारा हत्तीसारखा आणखीन एक चपळ पण सुंदर प्राणी म्हणजे हरिण. अतिशय चपळता हा त्याचा गुण आहे. त्याचे कानही तीक्ष्ण असतात, म्हणजे ऐकणं पळणं या गोष्टीमध्ये तो श्रेष्ठ आहे. मंजूळ आवाज सुद्धा त्याला आवडतो. मग पारधी काय करतो? मधुर संगीत ऐकवतो. त्यामुळेच मोहापाई हरिण पारध्याच्या जाळ्यामध्ये फसत. सहा पायाचा षटपात कीटक म्हणजे पतंग. त्याला बघा, लाल ज्वाळांचा मोह होतो, तो ज्योतीवरती झेप घेतो आणि भस्म होतो. त्याच्या मागचा पतंग ते बघतो बर का. आता त्याने तरी शहाणं व्हावं की नाही, पण नाही, तोही त्याच्या पाठोपाठ ज्योतीवरती झेपावतो आणि भस्म होतो. म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच त्याच घातक चुका करू नये हे शहाणपण शिकवणाऱ्या पतंगाला म्हणून गुरु मानले आहे. फुला फुलावर गुंजारव करणारा भ्रमर किंवा भुंगा हा प्राणी हा प्रसंगी कठीण लाकूड सुद्धा पोखरू शकतो. त्याच वेळी रसाचा गुलाम असल्यामुळे लहान मोठ्या सर्व फुलांचा रस अलगतपणे टिपून घेतो. तर कुठल्याही फुलाला सुरगळत नाही, दुखवत नाही हा त्याचा गुण आहे. पण मग होतं काय, कमलिनी हे कमळ सूर्यास्ताला पाकळ्या मिटत हे भान रस घेण्याच्या मोहात तो विसरतो आणि रात्रभर कमलात अडकतो. केवळ हा रसाचा लोभ त्याच्या नाशाला कारणीभूत ठरतो.

0: असाच रसनेचा मोह असलेला मासा हा पाण्यात राहणारा म्हणजे जलचर प्राणी आहे. त्याला पकडण्यासाठी पाण्यात गळ टाकतात, त्याच्या टोकाला मासाचा तुकडा किंवा किडा लावतात. त्या मोहापायी मासा अलगद गळात अडकतो, पकडला जातो. प्रत्येक प्राण्याला एक एक इंद्रिय प्रबळ देऊन सुद्धा केवळ मोहामुळे नाश होतो. मग माणसाचं तर काय, इंद्रिय सगळेच प्रबळ आहेत आणि लोभ मोह इच्छा त्याही प्रबळ आहेत. हे सगळं थांबवण्यासाठी, नाश टाळण्यासाठी तात्कालिक सुखापेक्षा हरिचरणाचे खरे सुख मिळवा ही शिकवण हे सर्व प्राणी आपल्याला सांगत असतात. असा विचार तर करून पाहूया, खूप काही शिकता येईल आपल्याला. पाहूया पुढच्या भागामध्ये. हरिओम.
1: श्रोते हो, योगजीवनी मालिकेचा भाग आत्ताच आपण ऐकला. वक्त्या होत्या लता महाजन.

साडेतीन वाजलेले आहेत. ऐकूया भावधारा कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या स्वरात सुरेश भट यांचं गीत, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: 95 94 93 92 91 90
1: काय ग उलटी गिनती का सुरू आहे तुझी?
0: अंक पाढे कुठलंही पाठांतर हे सगळे व्यायाम आहेत.
1: ए हॅलो, व्यायामासाठी जॉगिंग वॉकिंग जिम कितीतरी पर्याय आहेत.
0: हो पण मेंदूच काय, त्याचेही व्यायाम करायला हवेत.
1: अच्छा, म्हणजे ब्रेन ऍक्टिव्हिटीज. बरं, त्या कशा करायच्या?
0: रेडिओ ऐक ना, स्मृतीवर्धन
1: अलकनंदा पाध्ये यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग अवश्य ऐका, सोमवारी 27 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. स्मृतीवर्धन. शेतकरी बांधवांनो.

माझा आभार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रसायनमुक्त खरीप जैविक तंत्रज्ञानाची नवी दिशा या विषयावर तज्ज्ञ शरद भुरे यांची मुलाखत सोबतच ऐका माझा ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग या विषयावर प्रगत शेतकरी वामन निचंते यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजे 27 जुलै 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत। श्रोतेहो नमस्कार। स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोतेहो, आज आपण लर्निंग डिसॅबिलिटी कारणे आणि उपचार या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पेडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि सायकोलॉजिस्ट डॉक्टर तेजल तुरकर। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार, गुड मॉर्निंग
0: डॉक्टर। आता आमच्या सर्व श्रोत्यांना समजावून सांगाल की लर्निंग डिसॅबिलिटी नेमकी काय असते।
1: लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे खूप लोकांना वाटतं, पालकांना, की हे एक आजार आहे, तर हे आजार नाही आहे। हे आपल्या मेंदूची न्यूरोलॉजिकल स्थिती आहे ज्यामध्ये बौद्धिक क्षमता नॉर्मल असूनही मुलांना शिकणं, बोलणं, गणित समजून घेणं ह्या गोष्टींमध्ये विलंब होतो, अडचणी येतात। तर ह्याच्यामध्ये असं आहे की आपल्या ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे। लर्निंग डिसेबिलिटीची मुलं असतात त्यांच्या ब्रेनमध्ये प्रॉब्लेम नसतं, तर जी आपल्या जी मेंदूला समजण्याची प्रक्रिया असते त्याच्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम्स असतात।
0: डॉक्टर, लर्निंग डिसेबिलिटीचे पण काही प्रकार असतात का?
1: येस, लर्निंग डिसेबिलिटीचे चार मुख्य प्रकार आहेत। पहिलं म्हणजे डिसलेक्सिया, डिसकॅल्क्युलिया, डिसग्राफिया अँड डिसप्रॅक्सिया म्हणतो आपण त्यांना। तर सगळ्यात पहिले जे प्रकार म्हटलं मी डिसलेक्सिया, म्हणजे त्याच्यामध्ये मुलांना शब्दांची ओळख, शब्द समजणं आणि रीड करणं, रिडिंग करणं, म्हणजे ते रिडिंग करण्यात त्यांना त्रास होतो। दुसरं म्हणजे डिसकॅल्क्युलिया, ज्याच्यामध्ये मुलांना गणित समजणं, वजाबाकी करणं, ऍडिशन सबट्रॅक्शन करणं किंवा आकडे उलटे पुलटे असं ते समजण्यात त्यांना अडचणी येतात।
0: आता आपण डिसलेक्सिया, डिसकॅल्क्युलियाचा उल्लेख केला, डिसग्राफिया काय असतो आणि या मुलांमध्ये काय लक्षणं दिसतात?
1: डिसग्राफिया म्हणजे रायटिंग डिफिकल्टीज। ज्या मुलांना डिसग्राफियाचा प्रॉब्लेम आहे ते मुलं रायटिंगमध्ये त्यांना एकतर पेन्सिल होल्डिंग असतं किंवा मग प्रॉपरली लिहिणं त्याच्यात प्रॉब्लेम असतं, किंवा मग जर तुम्ही त्यांना बी आणि डी ह्याच्यामध्ये ते लोक गडबड करू शकतात, किंवा मिरर इमेजिंग म्हणतो आपण त्यांना, 6 9 9 6 असं ते करू शकतात। आणि चौथं प्रकार पण आहे एक, त्याला डिसप्रॅक्सिया म्हणतो। डिसप्रॅक्सिया मिनिंग काय आहे की जे शारीरिक आपले जे हालचाल असतात ते मेंदूपर्यंत पोचत नाही, त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम जातो, ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो राईट लेफ्ट डिस्क्रिमिनेशन करण्यात प्रॉब्लेम होऊ शकतं, बटनिंग अनबटनिंग, शू लेस टाय करण्यात ह्या गोष्टी असू शकतात, किंवा जर तुम्ही त्यांना वन लेग मध्ये हॉपिंग म्हटलं ते त्यांना डिफिकल्टीज असतात, एखाद्या स्पोर्ट्स मध्ये जर तुम्ही त्यांना थ्रो बॉल कॅच करायला सांगितलं की त्याच्यामुळे डिफिकल्टीज असू शकते।
0: डॉक्टर, आपण इतके प्रकार सांगितले म्हणजे एकूण चार प्रकार आपण सांगितले, त्याची काही लक्षणं सांगितली की हे झालं तर होऊ शकतं, याचं मुख्य कारण काय असतं नेमकं?
1: ऍक्च्युली आपण मुख्य कारण असं आहे अनुवंशिक म्हणू शकतो। काही मुलांमध्ये जसं मॅटर्नल पॅटर्नल साईडला आधी काही लर्निंग डिसेबिलिटी होती किंवा शिकण्यामध्ये काही पालक पण असतात ना की जे लेट झाले त्यांच्या मुलांमध्ये प्रॉब्लेम असू शकतं, किंवा आता काय होत आहे की खूप सारे मॅरेजेस लेट होत आहेत, तर आईच्या वाढतं वय किंवा अबॉर्शन्स किंवा ड्युरिंग प्रेग्नेन्सी माल न्यूट्रिशन किंवा स्ट्रेस ते असू शकतं, अल्कोहोल यूज ड्युरिंग प्रेग्नेन्सी हे कारणे असू शकतात, किंवा आफ्टर डिलिव्हरी जर काही इन्फेक्शन झाले मुलांना तरी लर्निंग डिसेबिलिटीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात। दुसरं म्हणजे ऍक्च्युली ह्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं की ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम नसतं, पण हे न्यूरोलॉजिकली जे आपले कनेक्शन्स असतात त्याच्यामध्ये ते शिकण्याची पद्धत असते त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतं। म्हणजे हे मुलं नॉर्मल मुलांसारखेच असतात, फक्त ह्यांना थोडं जास्त वेळ द्यावा लागतं।
0: बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते लहान असतं, त्यामुळे ही लक्षणं एकदम दिसून येत नाही। मग ही लक्षणं ओळखण्याचं नेमकं वय कोणतं, सुरुवात कशी होत असते?
1: राईट, ऍक्च्युली काय आहे की जसं काही ऑटिझम म्हटलं किंवा ADHD म्हटलं, तर हे पण जन्माला आल्यानंतर 1-2 वर्षानंतर समजतं की मुलांना प्रॉब्लेम आहे। तसं लर्निंग डिसेबिलिटी म्हटलं म्हणजे अध्ययन अक्षमता म्हणतात मराठीत ज्याला, तर हे आपण वयाच्या 3-4 वर्षांपर्यंत लक्षणे दिसत नाहीत। 4-5 वर्ष किंवा जेव्हा मुलं शाळेत

0: लागतात तेव्हा लक्षणे दिसून येतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जर अर्ली आयडेंटिफिकेशन करायचं असेल तर 3 ते 4 वर्षांमध्ये जर मुलांना उजवं डावं समजून घेणं, म्हणजे राईट लेफ्ट डिस्क्रिमिनेशन, जसं मी तुम्हाला म्हटलं बटन लावण्यात प्रॉब्लेम असेल किंवा मग ते अक्षरांची उलटपालट करत असतील तर ते अर्ली झालं, म्हणजे एज जी आहे ती तुम्ही 4 to 6 पर्यंत घेऊ शकता.
1: अध्ययन अक्षमता आणि बौद्धिक अक्षमता यात काही फरक

0: किंवा नॉर्मल मुलांपेक्षा पण जास्त असू शकते. फक्त शिकण्यामध्ये त्यांना जास्त वेळ लागतो नॉर्मल मुलांपेक्षा. आणि दुसरं आहे बौद्धिक अक्षमता, दॅट इज इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी. ह्याच्यामध्ये जे आय क्यू असते, इंटेलेक्च्युअल कोशंट असते, ती नॉर्मल मुलांपेक्षा कमी असते, 70 किंवा 70 पेक्षा कमी असते. म्हणजे ह्यांना आय क्यूज कमी आहे त्यामुळे त्यांना समजत नाही आहे. लर्निंग डिसेबिलिटीमध्ये आय क्यू नॉर्मल आहे, नॉर्मल मुलांपेक्षा पण जास्त आहे, पण त्यांची जी समजण्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणून त्यांना समजण्यात विलंब होत आहे. ते दोन्ही गोष्ट वेगळी आहे, लर्निंग डिसेबिलिटी आणि इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी.
1: याचं निदान कसं करण्यात येतं?
0: जसं कळलं मी तुम्हाला म्हटलं की अर्ली आयडेंटिफिकेशन आपण करणं खूप आवश्यक आहे. जसं वयाच्या 3-4 वर्षांमध्ये म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर मी नेहमीच सांगते आई लोकांना की तुम्ही पालकांना की 5 वर्ष तुम्ही मुलांकडे पूर्ण लक्ष द्या. ज्याच्यामध्ये तुम्हाला मी जे सिम्पटम्स सांगितले, लक्षणे कुठलेही आढळली, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की चाइल्ड न्यूरोलॉजिस्ट असतात किंवा डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन असतात किंवा चाइल्ड सायकोलॉजिस्ट असतात किंवा सायकॅट्रिस्ट असतात. तर ह्याच्यातले कुठलेही लक्षणं, कारण की प्रत्येक मुलं वेगळे असतात. जर एका मुलामध्ये डिस्लेक्सिया आहे म्हणजे लर्निंगचे प्रॉब्लेम्स आहेत, दुसऱ्या मुलांमध्ये रिडिंगचे पण प्रॉब्लेम असू शकतात, तिसऱ्या मुलामध्ये फक्त गणिताचे प्रॉब्लेम असू शकतं, एका मुलामध्ये फक्त शरीराची हालचाल करायची प्रॉब्लेम असू शकतात. त्याच्यापैकी डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. डॉक्टर जे आहेत ती लोक काय असेसमेंट करतात, असेसमेंट करून त्याच्यानंतर कळतं की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे, बरोबर किती पर्सेंटेज आहे. त्याच्यामध्ये जर कळलं की लर्निंग डिसेबिलिटी आहे आणि फक्त डिस्लेक्सियस आहे किंवा डिसग्राफिया आहे, तर त्याच्यानंतर येतात ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि रेमिडियल एड्युकेटर. तर ऑक्युपेशनल थेरपिस्ट जे आहेत, जर बाळाला अटेन्शन कॉन्सन्ट्रेशनचे इश्यू असेल, हायपर ऍक्टिव्हिटी असेल किंवा मग फाईन मोटर डेव्हलपमेंटचे इश्यूज असतील किंवा सॉफ्ट न्यूरोलॉजिकल सायन्स म्हणतो आपण ज्यांना, मी तुम्हाला म्हटलं की 1 लेग मध्ये हॉपिंग होणार नाही किंवा बॉल थ्रो बॉल कॅचिंग, तर ह्याच्यावर ऑक्युपेशनल थेरपिस्ट काम करतात थ्रू सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी. आणि स्पेशल टीचर जे असतात, स्पेशल एज्युकेटर किंवा आपण त्यांना रेमिडियल एड्युकेटर म्हणतो, ते त्यांना स्पेशली शिकवतात. जसं आपण फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, नॉर्मली पण मुलांना काही एका विषयामध्ये प्रॉब्लेम असतं, फॉर एक्झाम्पल ते गणितात वीक असतात किंवा सायन्समध्ये वीक असतात, तर स्पेशल आपल्यासाठी ट्युशन लावतात. फक्त त्या ट्युशनमध्ये आणि स्पेशल एज्युकेशनमध्ये फरक हे असतो की त्या ट्युशनमध्ये 10 ते 20 मुलं बसून असतात आणि स्पेशल टीचर जे असतात किंवा रेमिडियल टीचर जे असतात ते एकेका मुलांना ट्रेन करतात, म्हणजे त्यांच्या वीकनेसच्या अनुसार त्यांना ते ट्रेन करून सक्षम बनवतात.
1: डॉक्टर, आपण बघितलं की लहान मुलं जी असतात ती जास्तीत जास्त वेळ घालवतात ती शाळेमध्ये, त्यामुळे शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असते या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे ते मूल ओळखण्यामध्ये सुद्धा आणि इतर गोष्टींमध्ये सुद्धा. तर शिक्षक यात काय भूमिका बजावू शकतात नेमके?
0: सगळ्यात मोठा रोल तर शिक्षकांचा आहे. जसं खूप साऱ्या पालकांना काय होतं की कळत नाही की काही प्रॉब्लेम आहे, ते शाळेत टाकतात. शाळेतून जेव्हा टीचर सांगते तेव्हा त्यांच्या लक्षात येते की म्हणजे तुमच्या बाळ जे आहे ते शिकण्यात जास्त वेळ लागत आहे किंवा लिहिण्यात वेळ लागत आहे. तर ती गोष्ट सगळ्यात पहिले शिक्षकांनी समजून घ्यावी, पालकांना समजून द्यावं, पालकांची काउन्सिलिंग करावी आणि शिक्षकांनी त्यांना तेवढं वेळ देणं शाळेत खूप आवश्यक आहे. कारण की शाळेत 30-40 मुलं एकेका क्लासमध्ये असतात, त्याच्यापैकी 1 किंवा 2-3 मुलांना लर्निंग डिसेबिलिटीचे प्रॉब्लेम्स असतात. तर शिक्षकांनी जसं नॉर्मल मुलांना कमी वेळ दिलं तरी चालतं, पण ह्यांना थोडं जास्त वेळ देऊन त्यांना वेगळ्या पद्धती तिने समजून देणं हे खूप आवश्यक आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की लर्निंगचे ह्यांना इश्यूज असतात, जसं मी तुम्हाला डिस्लेक्सिया म्हटलं की त्यांना बीचं डी करू शकतात ते किंवा मिरर इमेजिंग करू शकतात, तर त्याच्यावर शिक्षकांनी त्यांना वेगळ्या प्रकारे शिकवायला पाहिजे, वेगळा तेवढा वेळ दिला पाहिजे. जर शाळेत त्यांनी फॉर एक्झाम्पल 8 ते 3 शाळा आहे, तर ह्या मुलांना ते एक्स्ट्रा अजून 1 तास देऊ शकतात. किंवा मग जसं शाळेत फॅसिलिटीज म्हणजे आता जसं महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे की ज्या मुलांना लर्निंग डिसेबिलिटीचे प्रॉब्लेम्स आहेत आणि असं कळलं आणि त्यांच्या असेसमेंटवर आलं जे डिसेबिलिटीचे पर्सेंटेज असतात त्याच्या अकॉर्डिंगली, तर रायटर प्रोव्हाइड करतात एक्झाममध्ये किंवा मग वेळ थोडं जास्त देतात ह्या मुलांना. ह्या सगळ्या गोष्टी शिक्षकांनी स्वतः समजून घेऊन पालकांना समजून देणं खूप आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ह्या मुलांना काय असतं की सगळं समजतं, त्यांचं ब्रेन कम्प्लिटली नॉर्मल आहे, तर ते बाकी मुलांसारखे करू शकत नाही त्या गोष्टी त्यांच्या मनात असतात, त्याच्यामुळे त्यांचं कॉन्फिडन्स कमी होऊ शकतं. तर शिक्षकांना नेहमी नेहमी त्यांना पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट देऊन त्यांचं कॉन्फिडन्स बिल्ड करणं खूप आवश्यक आहे. जर त्यांनी एक छोटीशी छोटी गोष्ट पण केली तरी त्यांच्यावर त्यांना पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणजे आपण म्हणू शकतो त्यांना क्लॅप ताडी वाजवून दिली त्यांच्यासाठी किंवा त्यांना स्टार दिलं किंवा त्यांना जे आवडतं ते सांगितलं पालकांना की ह्याने छान केलं आहे, असं म्हणजे कंटिन्यू त्यांच्या मागे राहावं लागेल, तेवढी एक भूमिका शिक्षकांची आहे.
1: शिक्षकांव्यतिरिक्त पालकांची काय भूमिका असायला?
0: पालकांना काय होतं ना की जर मुलांना आलं नाही एकही गोष्ट आली नाही तर पटकन त्यांना मारतील किंवा त्यांच्यावर चिडतील. तुम्ही वीकनेस समजून घ्या. जसं पालकांना कळलं की आपल्या मुलाला

0: त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, जेणेकरून ते पूर्ण ठीक होऊ शकतं. पण तरी पालक अरे हा करतच नाही. थेरपीमध्ये पण जेव्हा येतात ना पालक, त्यांच्या मागे खूप असतात की ह्याला तर येतं पण हा इथे करतच नाही, इथे करतच नाही. सगळ्यात पहिले पालकांना हे बंद करायचंय. तुम्ही त्यांना समजून घ्या, तुम्ही त्यांच्या मागे त्यांना वेळ द्या, त्यांना जास्त वेळ देऊन तुम्ही वेगळं शिकवा. त्यांना मारायचं नाही आहे, त्यांना समजून घ्यायचं आहे. आणि जसं अगेन पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट, तुम्ही त्यांना छान प्रतिसाद द्या, त्यांना तुम्ही नेहमी बूस्ट करा, त्यांचं कॉन्फिडन्स वाढवा, कमी करायचं नाही आहे.
1: लर्निंग डिसॅबिलिटी ही जी समस्या आहे, या समस्येचं निदान तर आपण सांगितलं, पण मग उपचार किंवा उपाय त्यावर काय आहेत?
0: सगळ्यात पहिले अर्ली आयडेंटिफिकेशन. जसं कळलं की आपल्या मुलांमध्ये काही इश्यूज आहेत, तर मी तुम्हाला म्हटलं की ते डॉक्टरांकडे घेऊन जातील. तिथे मग ते जे डॉक्टर आहेत असेसमेंट करतात आणि त्याच्यानंतर ते पाठवतात. जसं जर त्याला ऑक्युपेशनल थेरपिस्टची गरज असेल तर त्यांच्याकडे पाठवतील, किंवा रेमिडियल एज्युकेटरची गरज असेल तर त्यांच्याकडे पाठवतील. तर त्याच्यानंतर मग सेशन्स असतात ह्या मुलांचे. जसं फॉर एक्झाम्पल डेली असतं, स्टार्टिंगला 45 मिनिट्स ऑक्युपेशनल थेरपी आहे, 1 आवर रेमिडियल एज्युकेशन आहे. ह्याच्या थ्रू ह्यांना शिकवलं जातं. तर ही जी प्रोसेस आहे, हे असं नाही आहे की 1-2 सिटिंगमध्ये बाळ एकदम नॉर्मल होऊन जाईल. ही प्रोसेस थोडी लॉंग प्रोसेस आहे, म्हणजे 6 महिने, 1 वर्ष, 1 किंवा 2 ते 3 वर्ष पण हे सगळं पालकांना ह्याच्या थ्रू जावं लागतं. त्याच्यामुळे पालकांना थकून जायचं नाही आहे. निदान झाल्यानंतर हे उपचार करणं खूप आवश्यक आहे. ह्याच्यावर औषधे नाही आहेत. औषध म्हटलं तर फक्त सप्लिमेंट्स आहेत, पण लर्निंग डिसेबिलिटी ठीक करायला अशी कुठली पण औषध नाही आहे. ह्याच्यावर थेरपी आहे, रेमिडियल एज्युकेशन आहे. आणि तुम्ही हे सगळं करा, घरी 1 तास एक्स्ट्रा द्या त्यांना. तुम्ही स्पोर्ट्समध्ये पण ह्यांना प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामुळे तुम्ही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी लावू शकता. तर हे जेणेकरून ह्याच्यावरती उपाय आहेत.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वस्थ भारत. आजचा आपला विषय आहे लर्निंग डिसॅबिलिटी, कारणे आणि उपचार. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध पेडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि सायकोलॉजिस्ट डॉक्टर तेजल तुरकर. डॉक्टर, पुनश्च एकदा कार्यक्रमात स्वागत आहे. डॉक्टर, आपण आता एकेका विषयाकडे जाऊयात. डिस्लेक्सियावर काय उपाय करण्यात येतात, नेमकं काय ट्रीटमेंट असते?
0: बरं, डिस्लेक्सिया म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की लर्निंग चे इश्यूज असतात. तर जसं अक्षरांची ओळख त्यांना पटकन येत नाही, ठीक आहे, जर तुम्ही त्यांना रिडिंग सांगितलं तर ते पटकन रिडिंग नाही करू शकणार. जर तुम्ही त्यांना एक हिंदी किंवा इंग्लिशचे सेंटेन्सेस रीड करायला दिले तर त्यांना काय होतं की जसं बेड आहे त्याला ते डेड म्हणतील, किंवा टॅप आहे त्याला ते पॅट म्हणतील. म्हणजे असं एवढं त्यांना होत नाही. आणि त्यांचं ते डोक्यात आहे ती मिरर इमेजिंग खूप सुरू असते. तर ह्यांना ह्याच्यामध्ये शिकवून देणं, शिकवणं म्हणजे कसं, जे थ्रू स्पेशल एज्युकेटर असतात ते काय करतात की डिफरंट काइंड ऑफ पद्धत यूज करतात. जसं की आपण सँडवर बी आणि डी त्यांना लिहायला लावलं विथ फिंगर्स, सीजर कटिंग वगैरे, ड्रॉइंग, कलरिंग ह्याच्या थ्रू त्यांना शिकवलं. किंवा पल्सेस, कडधान्य असतात तर त्याच्या थ्रू त्यांना, फक्त कडधान्याच्या थ्रू त्यांना बी बनवायला लावलं, डी बनवायला लावलं. म्हणजे बी इज राईट साईड, डी इज लेफ्ट साईड, असं त्यांना कंटिन्यू शिकवावं लागतं. म्हणजे डिफरंट डिफरंट हे मेथड्स आहेत. त्याच्यामध्ये जसं नंबर्स आहे तर चार्टबोर्ड किंवा क्राफ्ट पेपर म्हणतो आपण, त्याच्या थ्रू ते 6 असं असतं, मग 9 असं असतं, म्हणजे हे राईट साईडला जाईल, हे लेफ्ट साईडला जाईल, असं त्यांना कंटिन्यू एज्युकेशन लागतं.
1: हा, तर हे डिस्लेक्सियाच्या बाबतीत झालं. त्यानंतर डिसकॅल्क्युलिया असतं, त्याचं काय असतं नेमकं ट्रीटमेंट?
0: राईट, डिसकॅल्क्युलिया म्हणजे मी असं सांगितलं पहिले तुम्हाला की याच्यामध्ये गणितात मुलांना खूप प्रॉब्लेम होतं. त्यांना कॉन्सेप्टच समजत नाहीत मुलांना की हे ऍडिशन आहे, हे सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे. तर हे जे कॉन्सेप्ट आहेत हे मुलांना समजत नाही. होऊ शकतं की सिम्पल मॅथ्स समजलं पण थोडे कॉम्प्लेक्सिटी आली की समजणार नाही. तर हेही आपल्याला वेगळ्या प्रकारे शिकवायचं आहे. त्याच्यामध्ये पण जसं फक्त स्टोन्स घेतले तर हे 2 स्टोन्स आहे, मग तू 4 स्टोन्स काढ. जसं 2+4 शिकवायचं असेल तर 4 स्टोन्स काढ, मग टोटल किती स्टोन्स झाले ते कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे आपण जे नॉर्मल मुलांना साध्या नोटबुकवर शिकवतो ह्यांना तसं न शिकवता आपल्याला वेगळ्या प्रकारे शिकवायचं आहे. स्टोन्स आहेत किंवा आपण अबॅकसचे जे बोर्ड असतं त्याच्या थ्रू जस्ट काउंटिंग, किंवा आपण लाईन ड्रॉ करायला त्यांना सांगू शकतो. 6-2 करायचं असेल तर 6 तू लाईन पहिले ड्रॉ कर, त्याच्यानंतर त्याच्यातले 2 तू मायनस कर, आता किती उरले, असं. म्हणजे खूप सारे मेथड्स आहेत ह्याच्यामध्ये. हे सगळं आपल्याला मुलांना शिकवलं. मग तुम्ही कडधान्य पण ठेवले, जसं तुम्हाला आधी म्हटलं मी, तर त्याच्यापैकी 10-4 करायचं असेल तर 10 कडधान्य ठेव आणि त्याच्यातले तू 4 काढ, म्हणजे आन्सर आलं. तर ह्या प्रकारे त्यांना शिकवायचं आहे. म्हणजे सोपीच पद्धत झाली. म्हणजे आपण जे नोटबुकमध्ये शिकवतो ते आपल्याला थ्रू वेगळे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्हणजे वेगळं काही आहे त्याच्या थ्रू आपल्याला शिकवायचं,
1: प्रॅक्टिकली
0: शिकवायचं. येस येस, प्रॅक्टिकली. जेवण बनवताना,

0: किंवा कुठल्याही दैनंदिन उपक्रम करताना शिकवू शकतात. जसं घरी भाजीचं वगैरे येतं, त्याच्यातले तू कांदे किती आहे काउंट कर किंवा टोमॅटो किती आहे काउंट कर, असे पण प्रकारे त्यांना शिकवता येतं. हा
1: हा. डॉक्टर, डिसग्राफियाबद्दल आपण सांगितलं होतं, तर डिसग्राफियाची ट्रीटमेंट काय असते?
0: डिसग्राफिया म्हणजे रायटिंग डिफिकल्टीज म्हटलं, तर ह्याच्यामध्ये रायटिंग डिफिकल्टीज का बरं येतात? सगळ्यात पहिले तर काय, आपले जे हाताचे स्नायू असतात ज्यांना आपण फाईन मोटर स्किल डेव्हलपमेंट म्हणतो, तर फाईन मोटर स्किल्समध्ये प्रॉब्लेम असू शकतो. ठीक आहे. आता फाईन मोटर स्किल डेव्हलप करायला भरपूर सारे एक्सरसाइजेस असतात, हाताचे व्यायाम असतात, मग त्याच्यानंतर आपले जे घरचे चिमटे वगैरे असतात म्हणजे क्लिप्स म्हणतो आपण, ते ओपन करणं, म्हणजे हे ग्रीप असते, ग्रास्प असते, रिलीज असतं, पिंच असतं, त्याला आपण लॅटरल पिंच, हे सगळे याच्यामध्ये टाईप्स असतात. आणि थ्री जॉ चक म्हणतो, म्हणजे पेन्सिल हातात पकडणं, तर हेच त्यांचं प्रॉपर नसतं. त्याच्यामुळे ते काय, जे लिहिताना खूप जास्त प्रेशर देतात, किंवा त्यांची हँडरायटिंग उबडखाबड असते, किंवा अर्ध्या ठिकाणी मोठी असेल अर्ध्या ठिकाणी छोटी असेल, किंवा त्यांना फोर लाईन्समध्ये प्रॉपर लिहायला प्रॉब्लेम होतं. जसं फोर लाईन्समध्ये KG1 KG2 फर्स्ट पर्यंत आहेच, हे त्यांना फोर लाईन्समध्ये कॅपिटल ABCD स्मॉल ABCD लिहिताना खूपच प्रॉब्लेम होतं. ते वर खाली करतील. हां, तर ह्याच्यावर टेक्निक्स म्हणजे असं की जसं मला म्हटलं, चिमटे यूज करणं, किंवा हँड एक्सरसाइजेसचे ट्यूब्स असतात, किंवा हँड एक्सरसाइजेसचे इन्स्ट्रुमेंट्स असतात, किंवा पेग्स बोर्ड असतात, ज्याच्या थ्रू हे जे पिंच आहे, रिलीज आहे, हे डेव्हलप होतं. किंवा जर बाळाला जास्तच प्रॉब्लेम असेल तर पेन्सिलमध्ये ट्रायपोड, म्हणजे आपण पेन्सिल ग्रिपर म्हणतो, ते ग्रिपर लावून पण त्यांना रायटिंग करायला आम्ही शिकवतो स्टार्टिंगला. त्याच्या थ्रू काय होतं की ही जी थ्री जॉ चक ती आहे ती डेव्हलप होते, आणि ह्याच्यानंतर मग हळूहळू ग्रॅज्युअली ते कमी करतो आम्ही, आणि मग मुलं पेन्सिल होल्ड करून लिहायला लागतात. तर त्याच्यामध्ये मग ते प्रेशर कमी करणं, बरोबर फोर लाईन्समध्ये लिहिणं, ह्या सगळ्या गोष्टी ते सुरू करतात. त्याच्यामध्ये स्टार्टिंगला आपण सँडवर किंवा कुठल्या पण कडधान्यावर रायटिंग सांगू शकतो, नुसतं फिंगर्सनी. मग आपण फिंगर पेंटिंग मुलांना सांगू शकतो, सिझर कटिंग स्किल्स जे आहेत, ह्याच्या थ्रू फाईन मोटर स्किल डेव्हलप करणं, आणि त्याच्यानंतर मग रायटिंग घेणं. स्टेन्सिल्स असतात खूप सारे, याच्यामध्ये स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन, कॅपिटल A, स्मॉल A. आणि मुलांना जनरली खूप प्रॉब्लेम्स हिंदी रायटिंगमध्ये पण असतात, हिंदी स्वर आणि व्यंजन, मराठी स्वर आणि व्यंजन. तर हे सगळं तुम्ही पहिले स्टेन्सिलवर शिकून नंतर मग त्यांना नोटबुकवर रायटिंग सुरू करू शकतो, की जेणेकरून की पहिले ह्यांना आपल्याला वेगळ्या प्रकारे शिकवायचं आहे, नंतर त्यांना नोटबुकवर आणायचं आहे, त्यांना इंटरेस्ट डेव्हलप करायचं आहे. ह्यांचं इंटरेस्ट पण कमी असतं, कारण की त्यांना येत नाही ना, त्याच्यामुळे काय असतं की ह्यांना ते इंटरेस्ट डेव्हलप करायला पण वेळ लागतो जमत नसल्यामुळे.
1: डॉक्टर, डिस्प्रॅक्सिया आपण सांगितलं होतं, त्याचा उपचार काय असतो नेमका?
0: बिलकुल. डिस्प्रॅक्सिया म्हणजे तुम्हाला म्हटलं की आपले शारीरिक जे हालचाली असतात ते मेंदू सोबत कनेक्ट होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण बटनिंग अनबटनिंग म्हटलं, तर बटन लावताना फक्त असं नाही की फक्त आपण हाताचा वापर करतो, आपल्या डोक्यालाही समजलं पाहिजे की आपल्याला करायचं काय आहे, बरोबर. तर ते जे कनेक्शन असतात म्हटलं, त्याच्यामध्ये ह्यांना प्रॉब्लेम असतं. त्याच्यामुळे बटनिंग अनबटनिंग करायला प्रॉब्लेम होतं, शू लेस टाय करताना प्रॉब्लेम होतं, तुम्ही कपडे घालता कपडे काढताना त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. डेली ऍक्टिव्हिटीजमध्ये जे स्टेप्स असतात ते पण त्यांना, जसं ब्रश करायला नुसतं ब्रश काढ ब्रश कर, ह्याच्यात प्रॉब्लेम असू शकतात. मग काही मुलांना तर असंही असतं की ते बोलताना अडकतात, म्हणजे स्पष्ट क्लिअर बोलत नाहीत, किंवा चालता चालता कुठे आदळून पडून जातील. किंवा मी तुम्हाला म्हटलं की राईट आणि लेफ्ट, म्हणजे उजवा हात आणि डावा हात, जर तुम्ही त्याला 10 वेळेस जरी सांगाल तरी तो 11 वेळेस तुम्हाला गडबड करेल की हाच माझा राईट आहे आणि हाच माझा लेफ्ट आहे. म्हणजे ह्यांचं अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन पण प्रॉब्लेम असू शकतं. तर ऑक्युपेशनल थेरपीच्या थ्रू आम्ही हे सगळं स्किल्स जे डेव्हलप करतो, त्याच्यामध्ये फाईन मोटर स्किल्सचे एक्सरसाइजेस आहेत, आणि थ्रू डिफरंट ॲनिमल वॉक आम्ही हे सगळं बिल्ड करतो. त्याच्यामध्ये बेअर क्रॉल आलं, क्रॅप क्रॉल आलं, हे सगळे एक टेक्निक्स असतात. हे त्यांना कसं शिकवायचं, त्यांना घरी होम प्रोग्राम कसं द्यायचं, ह्याच्या थ्रू त्यांचे जे डिस्प्रेक्सियाचे प्रॉब्लेम्स आहेत ते ग्रॅज्युअली कमी होतात. जसं मी तुम्हाला म्हटलं, स्टार जम्प आहे, जस्ट रनिंग इन सर्कल, जस्ट झिगझॅग वॉक, तर त्यांचे जे आय हँड बॉडी कोऑर्डिनेशन, आय म्हणजे जे हालचाली आहेत शरीराची, ते मेंदूपर्यंत हळूहळू पोचायला लागतात आणि ते सगळ्या गोष्टी करायला.
1: आता डॉक्टर, तुमच्या अनुभवानुसार लर्निंग डिसॅबिलिटीमध्ये एकच प्रॉब्लेम आढळून येतो एखाद्या मुलामध्ये की अनेक प्रॉब्लेम देखील दिसून येऊ शकतात?
0: अनेक प्रॉब्लेम दिसून येऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये काही मुलांमध्ये ऑटिझम विथ लर्निंग डिसेबिलिटी असू शकतो, काही मुलांमध्ये ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर म्हणतो आपण त्यांना, त्याच्यानंतर पण लर्निंग डिसेबिलिटी होऊ शकतो, किंवा काही मुलांमध्ये डेव्हलपमेंटल कोऑर्डिनेशन इश्यूज असतात, त्यांच्यामध्ये पण लर्निंग डिसेबिलिटी होऊ शकतो, किंवा काही मुलं डेव्हलपमेंटल डिले असतात, प्रीमॅच्युअर बेबीज असतात, जे 6.5 महिन्याचे पण बॉर्न आमच्याकडे आहेत, की जे लवकर बॉर्न झाले की त्यांना प्रॉब्लेम्स आहेत. तर असे भरपूर टाईप्स आहे ज्याच्या थ्रू लर्निंग डिसेबिलिटी होऊ शकतं समोर. फक्त त्यांना रिडिंग रायटिंग ह्या गोष्टीत प्रॉब्लेम्स आहेत, किंवा काही मुलांमध्ये अलॉंग विथ हे त्यांना, मी तुम्हाला म्हटलं की

0: पिंग किंवा स्पोर्ट्स ॲबिलिटीज किंवा फाईन मोटर स्किल्स ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स दिसू शकतात.
1: डॉक्टर, याचं उपचार करत असताना किंवा उपाययोजना करत असताना असं म्हणेल मी, किती काळापर्यंत ही करायची असते?
0: पालकांना असं वाटतं की आपण एक दोन सेशन्स घेतले तर आपलं बाळ नॉर्मल होऊन जाईल. डिपेंड करतं, ह्याच्यामध्ये पण सिव्हिरिटी असते, म्हणजे माइल्ड मॉडरेट सिव्हिअर आपण म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं ना की असेसमेंटच्या थ्रू आपल्याला कळतं की केवढ्या लेवलवर प्रॉब्लेम आहे. जर जास्त प्रॉब्लेम आहे, म्हणजे बाळाला एकदमच समजत नाही आहे, एकदमच त्याला लिहिता येत नाही, एकदमच छोट्या छोट्या पण कॅल्क्युलेशन्समध्ये त्याला प्रॉब्लेम आहे, तर ह्यानं तुम्हाला 4-5 वर्ष तरी आपल्याला थेरपी किंवा वेगळं शिकवणं खूप आवश्यक आहे. काही मुलं जी आहेत त्यांना माइल्ड इश्यूज असतात, तुम्हाला म्हटलं जसं की नॉर्मल कॅल्क्युलेशन्स त्यांना समजतील, नॉर्मल रिडिंग त्यांना समजते, पण जास्त कॉम्प्लेक्सिटी वाढली, जसं फॉर एक्झाम्पल मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन, ह्याच्यात त्यांना प्रॉब्लेम्स येऊ शकतात. किंवा मग 2 सेंटेन्स रिडिंग म्हटलं की ते त्याला वेळ लागतं, पण एकदम पॅरेग्राफ म्हटलं की त्यांना ते खूपच एकदमच वेळ लागतं. तरी माइल्ड इश्यूज जे आहेत, म्हणजे सोप्या सोप्या गोष्टी ते करू शकतात, पण थोडं डिफिकल्टीज कॉम्प्लेक्सिटी वाढली की त्यांना प्रॉब्लेम्स असतात. त्यांना तुम्ही आपण काही मुलं जे 6 मंथ्समध्ये पण छान कव्हर करतात, काही मुलं 2 ते 3 वर्षात पण कव्हर करतात. डिपेंड करतं इव्हन त्या मुलाच्या मॅच्युरिटीवर की तो किती लवकर ग्रॅस्प करतो सगळ्या गोष्टी. काही काही मुलं खूप लवकर शिकून जातात, काही काही मुलांना वेळ लागतो.
1: डॉक्टर, उपचार करण्यात नाही आले तर काय होऊ शकतं?
0: हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. काय होतं की खूप सारे जे पालक आहेत त्यांना कळतं पण की 3-4 वर्षात की मुलांना काहीतरी वेगळं आहे हा मुलगा, पण घरचेच लोक म्हणतात की आम्ही पण लहानपणात असंच होतो आणि नंतर मग आम्ही केलं सगळं. पण काय आहे की सगळेच मुलं नंतर ग्रॅज्युअली ठीक होतील असं नाही आहे. काही मुलांचे सिम्पटम्स वाढतात, पण जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्यांना शिकवण्याकडे त्यांच्या मागे आम्ही वेळ दिला नाही, त्यांना असंच राहू दिलं जसं प्रॉब्लेम आहे आणि असंच राहू दिलं की तो वयानुसार ठीक होईल, आणि त्याच्यावर आपण कंटिन्यू ओरडत राहिलो की तू हे कर, तुला हे येतं, तू करू शकतो, तर काय होऊ शकतं? समोर जाऊन त्याचा लॅक ऑफ कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स कमी होईल. समोर जाऊन त्याला एक्झाममध्ये तो बसताना खूप एन्झायटी, म्हणजे हळूहळू ह्या गोष्टी डेव्हलप होऊ शकतात. सिम्पटम्स पण वाढू शकतात, त्यांची सिव्हिरिटी वाढू शकते, इव्हन सेल्फ कॉन्फिडन्स कमी होईल आहे, जेणेकरून मग समोर जाऊन सगळ्या गोष्टीतच त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो.
1: डॉक्टर सरते, शेवटी जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: सगळ्यात पहिले तर अर्ली आयडेंटिफिकेशन. जसं पालकांनी सगळ्यात पहिले, म्हणजे जसं बाळ जन्माला येतो तर 5 वर्षांपर्यंत नॉर्मल जे डेव्हलपमेंट असतात मुलांचे, ते सगळ्या पालकांना माहिती पाहिजे की जसं बाळ जन्माला आल्यानंतर जसं तो आईचं दूध पितो, हळूहळू तो रडायला लागतो, हळूहळू तो डिमांड्स करायला लागतो. 6 मंथ्सचा झाला की तो, जसं तुम्ही त्याला काही टॉईज दाखवले, रॅटल दाखवले, तर तो बघतो. मग काही पण आवाज आला की बघतो. 1 वर्ष होतपर्यंत तो हळूहळू, त्याची मोटर डेव्हलपमेंट असतात, मोटर स्किल डेव्हलप होतातच त्यांची, म्हणजे ते हळूहळू माणसा मारणं, पलटी मारणं, बसणं, उभं राहणं, चालणं, हे तर आपल्याला बघायचंच आहे. प्लस सोबत कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट असतं, म्हणजे 6 महिन्याच्या बाळाला जर आई आली, कळतं की माझी आई आली, 10 महिन्याच्या बाळाला हळूहळू ते कुणी आले की जायचा प्रयत्न करतात, मग 1 वर्ष झालं की त्यांना जर तुम्ही म्हटलं नोजी कुठे आहे, इंडिकेट करायचा प्रयत्न करतात. 2 वर्षाचा झाला की जसं त्याला कलर आयडेंटिफिकेशन, बॉडी पार्ट आयडेंटिफिकेशन हे समजतात. जसं 3 वर्षाचं झालं की शैक्षणिक सुरू होतं, म्हणजे जर तुम्ही त्याला बोलायला सुरुवात करतो बाळ, आणि ह्या सगळ्या गोष्टी जे नॉर्मल डेव्हलपमेंट आहेत ह्याच्यासाठी सांगत आहे. काही माहिती पाहिजे ह्याच्यापेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं वाटत आहे की नाही बा हा 4 वर्षात झाला, 5 इयर्स कम्प्लीट झाला, तरी हा गोष्टी सांगत नाही आहे, समजत नाही आहे, उलट पुलट करत आहे. हे जसं तुम्हाला सिम्पटम्स आढळले, पटपट तुम्ही डॉक्टरांकडे जा, चाइल्ड न्यूरोलॉजिस्टकडे, किंवा निदान करा. हे झालं अर्ली डिटेक्शन. मग अर्ली इंटरव्हेन्शन, तुम्हाला कळलं म्हणजे अर्ली इंटरव्हेन्शन स्टार्ट करा. जेवढ्या लवकर तुम्ही स्टार्ट कराल तेवढे तुमचा बाळ जो आहे, म्हणजे लर्निंग डिसेबिलिटी हे मी म्हटलं डिझीज नाही आहे, बिमारी नाही आहे, हे जस्ट एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे, ह्या मुलांना आपण पूर्ण नॉर्मल करू शकतो, फक्त त्यांना वेगळ्या प्रकारे शिकवायचं आहे. म्हणून अर्ली इंटरव्हेन्शन स्टार्ट करा. आणि मला हे म्हणायचं की न्यूरो डायव्हर्सिटी एक्सेप्ट करा. तुमच्या मुलाला जर प्रॉब्लेम आढळल्यास सगळ्यात पहिले तुम्ही एक्सेप्ट करा की माझ्या मुलाला आता ह्या गोष्टी थोडं प्रॉब्लेम आहे, आपल्याला त्याला शिकवायचं आहे आणि त्याला आपल्याला सशक्त बनवायचं आहे. आणि लास्ट म्हणजे की तुम्ही त्यांना पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट द्या एव्हरी टाइम. घरी शिकवा, शाळेत शिकवा, लपवायचं नाही आहे आपल्याला. शिक्षकांना सांगा, शिक्षक पण तुम्हाला मदत करतील.
1: डॉक्टर तेजल तुरकर, आपण इथे आलात आणि आम्हाला लर्निंग डिसॅबिलिटी, कारणे आणि उपचार याविषयी माहिती दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू व्हेरी मच मॅडम.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, लर्निंग डिसॅबिलिटी, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध पेडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि सायकोलॉजिस्ट डॉक्टर तेजल तुरकर यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या

स्वस्त भारत हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवरून तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 4 वाजलेले आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अष्टविनायक या चित्रपटाचं शीर्षक गीत. अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर यांच्या स्वरात, गीत जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार अनिल अरुण.

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

थरथराट या चित्रपटाचं शीर्षकगीत ऐकूया. सुदेश भोसले, विनय मांडके, अनुपमा देशपांडे आणि आनंद शिंदे यांच्या स्वरात, गीत प्रवीण डवणे यांचं, संगीत अनिल मोहिले यांचं.

0: या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मुंबई DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. 4:30 प्रसारित करत आहोत मालिका विशेष या कार्यक्रमात लावण्य रंग या मालिकेचा भाग 25.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सरा. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज 25 भाग आपण ऐकणार आहोत. राम कदम यांची पत्नी कला त्यांना सोडून गेली, त्यावेळेला सगळेच जण पोरगे झाले. त्यावेळेला राम कदम यांनी ठरवलं की मुलींची लग्न लगेच आटोपून टाकायची, कारण 1 वर्षाच्या आत ही लग्न कार्य व्हायला हवी होती. पहिल्यांदा त्यांनी त्यांची मुलगी रागिणीचं लग्न ठरवलं. ती ज्याच्या प्रेमात पडली होती त्या किशोरला राम कदम लहान असल्यापासूनच ओळखत होते. त्यांच्या नात्यातल्याच तो जावई होता. दिसायलाही चांगला होता, गोरा गोमटा होता, आणि रागिणीची पसंती काही अगदीच वाईट नव्हती हे राम कदमांच्या लक्षात आलं. किशोर यांचा रिक्षाचा आणि लॉजिंगचा व्यवसाय होता. त्याने रागिणी आणि किशोर यांचा विवाह 1977 करून दिला. पुढं त्यांची धाकटी मुलगी ज्योती हिचंही लग्न जमलं आणि तो 1978 विवाह संपन्न झाला. तिचे मिस्टर रघुनाथराव अळसुंदकर हे सरकारी दूध योजनेमध्ये कामाला होते. संसाराच्या महत्वाच्या जबाबदाऱ्यातून राम कदम मोकळे झाले. त्यांचा धाकटा मुलगा उदय हा लहान होता. त्याच्या शिक्षणाची काळजी राम कदमांना फार वाटायची, कारण राम कदम हे कामानिमित्तानं सारखे बाहेर फिरणार, तेव्हा हा मुलगा एकटा कसा घरी राहणार. मग शेवटी राम कदमांनी ठरवलं की आपल्या मुलाला शिक्षणासाठी लोणावळ्याच्या एका आश्रमात ठेवायचं. पण उदयला आईचा लळा खूप होता आणि ती गेल्यापासून राम कदमांचा त्यांना लळा लागला. राम कदमांशिवाय त्यांच्या मुलाला करमत नव्हतं. लोणावळ्यावरून मुलाला ते परत घेऊन आले आणि शेवटी त्यांनी पुण्याच्या शाळेमध्ये त्या मुलाला घातलं. या थोड्याशा त्यांच्या कौटुंबिक घडामोडी मी तुम्हाला सांगितल्या. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती गणानं घुंगरू हरवलं या चित्रपटातली आशा भोसले यांनी गायलेली लावणी आहे. जगदीश खेबुडकर यांचे शब्द आहेत.

राम कदम यांनी स्वतंत्र चित्रपट निर्मिती करावी असं ठरवलं. त्यांच्या महत्वाकांक्षेनं उचल खाल्ली आणि त्याच वेळेला ते तयारीलाही लागले. आणि गेल्या भागामध्ये आपण दुनिया करी सलाम या चित्रपटातली जी गाणी ऐकली तर ती त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटातलीच होती. त्यानंतर आयत्या बिळावर नागोबा यासाठी मीरा पळशीकर यांना राम कदम यांनी पहिल्यांदा संधी दिली. या चित्रपटातलं एक गाणं होतं रुसला मनमोहना रुसला काहू रुसला. हे गाणं राम कदम हे आशाताईंकडून बसून घेत होते पण एका रिहर्सलच्या वेळेला आशा भोसले स्वतःहून म्हणाल्या रामभाऊ उद्या रेकॉर्डिंगला मी येणार नाहीये, हे गाणं तुम्ही दुसऱ्या कुणाकडून तरी बसवून घ्या. मग आता ऐनवेळी कुणाकडून हे गाणं बसवून घेणार? त्यांनी आशाताईंनाच विचारलं की आता काय करायचं. त्यावेळेला आशाताई पटकन म्हणाल्या तुम्ही असं करा रामभाऊ, पुष्पा पागधरे यांच्याकडून हे गाणं गाऊन घ्या. राम कदमांनी त्याच दिवशी संध्याकाळी पंडित विधाते यांना पुष्पा पागधरे यांच्याकडे पाठवलं आणि त्यांना सांगितलं की पुष्पा पागधरे यांना चाल नीट समजावून सांगा, चाल अवघड आहे, उद्या आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे आणि पुष्पा पागधरे यांना डायरेक्ट रेकॉर्डिंगलाच बोलवा. पंडित विधाते यांनी पुष्पाकडे जाऊन पुष्पा पागधरे यांना ती चाल समजावून सांगितली. दुसऱ्या दिवशी पुष्पा पागधरे रेकॉर्डिंग रूममध्ये आल्या. त्या आल्यानंतर राम कदमांनी त्यांना एक चाल म्हणून दाखवली पण ती चाल ऐकल्याबरोबर त्यांचा चेहरा एकदम पडला. राम कदमांनी विचारलं पुष्पा काय झालं, तेव्हा त्या म्हणाल्या अहो पंडित विधाते यांनी मला वेगळीच चाल सांगितली आहे. मग राम कदम म्हणाले हो बरोबर आहे, काल रात्रीमध्ये मी चालीमध्ये थोडेफार बदल केलेले आहेत पण हरकत नाही, आपण पुन्हा एकदा रिहर्सल घेऊ. मग चार पाच वेळा रिहर्सल झाल्यानंतर त्यांनी ते गाणं ध्वनिमुद्रित करून टाकलं. ते गाणं पुष्पा पागधर यांनी अतिशय छान पद्धतीनं गायलेलं आहे. रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्यांचे जे रेकॉर्डिस्ट होते बी एन शर्मा हे पलीकडून मोठ्या आवाजात राम कदमांना म्हणाले क्यों राम भाऊ कहां से चिडिया उठालाय हो, आणि मग त्यांच्या या वाक्यावर मोठा हाशा पिकला. श्रोते हो, या लावण्यरंग कार्यक्रमात आपल्या नेहमीच्या लावण्यांबरोबरच काही आगळ्या वेगळ्या लावण्या मी देखील तुम्हाला ऐकवतोय. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती यालाच म्हणतात प्रेम या चित्रपटातली आहे. गायली आहे लीला फडणीस यांनी.

19वा जो महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव झाला, या महोत्सवात पुष्पा पागधरे यांनी गायलेल्या गाण्याला पार्श्वगायनाचं पहिलं पारितोषिक मिळालं आणि त्यावेळेला परीक्षक होते सी रामचंद्र. पारितोषिक स्वीकारण्यासाठी पुष्पा पागधरे या सी रामचंद्र यांच्याकडे गेल्या, त्यांना वाकून नमस्कारही केला. त्यावेळेला सी रामचंद्र अर्थात अण्णा आपण त्यांना ओळखतो अण्णा या नावानं, ते तिला म्हणाले होते, बेटा पुष्पा तू खूप छान गायलीस, पण कसं आहे ना की तुझी ही सकाळ आहे आणि आमची मात्र संध्याकाळ आहे. खरंच अंतर्मुख करणारे शब्द पुष्पा पागधरेंना हे वाटले. अनंत माने यांनी पूर्वी महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेतील गुंडगिरी, चांडाळ चौकडीच्या कारवाया, समाजकंटकाचं जाळं आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाला होणारा त्रास, हे सगळं एक गाव बारा भानगडी या चित्रपटातून दाखवलं होतं आणि ग्रामीण भागातल्या भानगडी त्यांनी चित्रपटातून वेशीवरही टांगल्या होत्या. आपल्यापैकी अनेकांनी हा चित्रपट अनेक वेळेला बघितलाही असेल, कारण एक गाव बारा भानगडी चित्रपटातली गाणी सगळीच गाजली होती. आपणही ही गाणी लावण्यरंग कार्यक्रमातून यापूर्वी ऐकलेली आहेत. त्यानंतर रामदास पोटाणे यांच्या सामना चित्रपटानं साखर कारखानदारीमधला भ्रष्टाचार उघडकीला आणला. सहकार क्षेत्रातली अफरातफरी, भानगडी, काळे धंदे हे सगळं सहकार सम्राट या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक दत्ता माने यांचा भाचा रवींद्र पन्हाळकर यांनी मोठ्या धाडसानं सहकार सम्राट हा चित्रपट काढला होता. या सहकार सम्राट चित्रपटामध्ये उषा मंगेशकर यांनी गायलेली अतिशय चांगली अशी एक लावणी आहे, लिहिली आहे जगदीश खेबुडकर यांनी, आपण ऐकूया.

आत्ता ज्या चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं, सहकार सम्राट, या चित्रपटामध्ये निळू फुले यांची जी भूमिका होती ती अतिशय सुंदर आणि प्रभावी ठरली. या भूमिकेबद्दल त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळालं. या चित्रपटातली इतरही काही गाणी होती, दृष्ट लागावी असे, हे भाग्य आले या घरा, चंदनाचे दार माझे सोनियाचा उंबरा, किंवा अशी कशी ओढ बाई, अशी अनेक गाणी राम कदमांची गाजली होती. किशोर मिस्किन यांच्या पत्नी लता मिस्किन यांनी कडक लक्ष्मी हा चित्रपट काढला होता. लाडावलेल्या दुबळ्या तरुणाचा अचानक भेटलेल्या एका तरुणीमुळं कसा बदल होतो याचं मजेदार चित्रण या चित्रपटामध्ये होतं. त्यातल्या झालो मी धुंद साजणे या कव्वालीला प्रेक्षक टाळ्या वाजून साथ देत असत. यातली उधार उसनवार मागू नका, भलतेचं वायदे सांगू नका ही लावणी विशेष गाजली होती. आणि माझ्या मर्दानं मैदानं मारलं ही लावणी देखील खूप गाजली होती. कडकलक्ष्मी चित्रपटातलीच उषा मंगेशकर यांनी गायलेली एक लावणी आपण ऐकूया.

दिग्दर्शक अनंत माने यांनी सावज नावाचा एक अतिशय चांगल्या आशयाची कथा असणारा चित्रपट काढला होता. पण सुशीला चित्रपटाच्या कथेच्या जवळपास जाणारी कथा असल्यामुळं हा चित्रपट काही विशेष चालला नाही. चित्रपट फ्लॉप झाल्यामुळं अनंत माने हे मानसिक दबावाखाली गेले. बाळासाहेब सरपोतदारांच्या हीच खरी दौलत या चित्रपटाच्या वेळेला बाळासाहेब, अनंत माने आणि निळू फुले यांच्यामध्ये थोडासा तणाव निर्माण झाला होता. अर्थात हीच खरी दौलतसाठी काही राम कदम यांचं संगीत नव्हतं, पण तत्वासाठी हीच खरी दौलतचं दिग्दर्शन सोडलं असं अनंत माने त्या काळी म्हणायचे. सावज चित्रपट देखील साफ कोसळला. त्यानंतर लाथ मारीन तिथं पाणी या चित्रपटात निर्मात्यांनी अण्णा माडगुळकरांचं एक गाणं घेतलं होतं. एक शृंगारिक असं ते गाणं होतं, न्हाणी घरात नाहते एकटी लबाड. पण हा चित्रपटही फारसा चालला नाही. त्यानंतर तोतया आमदार यासाठी दिलराज कौर यांच्याकडून राम कदमांनी एक गाणं गाऊन घेतलं होतं, बोर घ्या बोर आणि तुम्ही पतंग तुमचा मी दोर. तोतया आमदारचं संगीत खूपच छान झालं होतं, पण हा चित्रपट रिलीज झाला नाही, त्यामुळं गाणी फारशी गाजू शकली नाहीत. आपण ऐकूया पुष्पा बागधरे यांनी गायलेली, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली लाथ मारीन तिथं पाणी या चित्रपटातली प्रभाकर नायक यांची ही ढंगदार अशी लावणी.

मालिका विशेष हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आकाशवाणीच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेच्या प्रसारणाला सुरुवात होत आहे.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेच्या प्रसारणात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सायंकाळचे 5 वाजत आहेत. ऐकूया ठळक बातम्या काही क्षणातच.

0: नमस्कार, मी संदेश नाईक. ऐकूया काही ठळक घडामोडी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जंतर मंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136 भाग आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, AIR न्यूज वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर होईल. स्कॉटलंड इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांगांच्या पुरुष भारोत्तोलन प्रकारात झंडूकुमारनं कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकांचं खातं उघडलं. या स्पर्धेत भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोर्गोहेनला महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाल्यामुळे तिचं कांस्यपदक निश्चित झालं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 5:02 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात TA नंदकुमार यांचं नृदंगम कर्नाटक शैलीत, राग भैरवी, कानडा, ताल आदिताल. त्यांना साथ व्हायलिन SV रामचंद्रन, मोरसिंग रोहित प्रसाद, त्यागराजा स्वामी, ओट्टूकडू व्यंकट सुब्बय्यर. तर ऐकूया TA नंदकुमार यांचं मृदंगम, राग भैरवी, कानडा.

कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात श्रुते हो टी ए नंदकुमार यांचं मृदंगम वादन आपण ऐकत होतात. व्हायोलिनची साथ एस पी रामचंद्रन यांनी, मोरसिंगची साथ रोहित प्रसाद यांनी, त्यागराजास्वामी आणि ओठकडू व्यंकट सुबैयर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. तर फ्रेंड्स, आतापर्यंत आपल्याला माहीत झालेलंच आहे की रुचिका एक कलाकार म्हणून स्वतःवर सतत नवनवीन प्रयोग करायला उत्सुक असते आणि त्यासाठी लागतील तेवढे कष्ट करायला आणि हिंमत दाखवायला ती तयार आहे. आणि स्वतःबद्दल तिच्या आवाजा इतकीच ती स्पष्ट आहे. चला, रुचिकाकडून आपल्याला आणखी जाणून घ्यायचंय. आजच्या कार्यक्रमाच्या या भागात तिचं पुन्हा एकदा स्वागत करूया. नमस्कार रुचिका.
1: नमस्कार
0: रुचिका. कुतूहल म्हणून जिकनी आणि तारपा या शब्दांविषयी सांग ना.
1: yes.
0: अर्थ काय म्हणजे काय कसे सुचले हे शब्द त्यांना पण आणि तुला पण?
1: तारपा हे एक आदिवासी वाद्य आहे.
0: बर.
1: जे त्यांच्या वेगवेगळ्या उत्सवांमध्ये ते वाजवतात, तर ते जुनं लोकपरंपरेतलं त्यांचा वाद्य आहे. आणि तारपा नृत्य सुद्धा आहे आदिवासींचं.
0: बर बर.
1: नृत्य प्रकाराचं नाव पण आहे. तर म्हणून ते त्या जागेला गीतांजली ताई आणि अतुल सरांनी दिलेलं नाव आहे. आणि जिकनी म्हणजे कातकरी भाषेत कोड.
0: बर.
1: कोड म्हणजे जिकनी.
0: अच्छा, छान आहे. कारण असे शब्द ऐकायला मिळाले. आणि आता याच अनुषंगानं स्टोअर रूमचं काय झालं हा पण एक तुझा प्रयोग आहे. बांजारीची बायगो हे पण आहे. याविषयी मला ऐकायचं की पहिल्यांदा कशाची सुरुवात झाली, काय केलंस आणि ते सांग पूर्ण.
1: येस येस. महाराष्ट्राचा सुपरस्टार झाल्यानंतर मी ठरवलं होतं की मी एक वर्ष ऑडिशन्स देईन.
0: बर.
1: मी खूप प्रामाणिकपणे निगुतीनं काम करून फक्त ऑडिशन्स देईन मी. तर ते एक वेगळं जग आहे. त्या जगाची मला छान ओळख झाली या निमित्ताने, चांगलीच ओळख झाली. माझ्या एक लक्षात आलं की हा काही आपला प्रांत नाही आहे.
0: बर.
1: म्हणजे कामं मिळू शकतात आपल्याला, आपण छान पैसे मिळवू शकतो, आपण व्यवस्थित राहू शकतो. ज्या चिंता असतात एका कलाकाराला की आपल्या कलेवर आपलं आयुष्य निघेल का आता व्यवस्थित, ही चिंता आपल्याला भासणार नाही. कुठल्याही कलाकारासाठी त्याचं आयुष्य, व्यावसायिक आयुष्य पुढचं हे अनिश्चितच आहे. ते अस्थिरच असणार आहे शेवटपर्यंत. तर ही असुरक्षितता आपण तेवढीच आहे, अनिश्चितता आपण तशीच असणार आहे. पण त्यातल्या त्यात तुम्ही टेलिव्हिजनसारखे काही ऑप्शन्स ठरवून टाकता की आता मला ह्यात काम करायचं आहे. आव्हानात्मक नक्कीच आहे, मी ते सोपं आहे असं म्हणत नाही आहे. पण तुम्हाला कामं मिळत राहतात, तुम्ही थोडं चांगलं काम दाखवलं तर तुम्हाला सलग काही कॅरेक्टर्स मिळत राहतात. पण आपली निवड हा एक भाग असतो ज्यात तुम्हाला स्वतःला हे निवडायचं आहे की नाही, हा तुम्ही निर्णय घ्यायचा असतो. तर माझ्या लक्षात आलं की आपला काही हा प्रांत नाही आहे, आत्ता तरी नाही आहे. त्यामुळे आपण आत्ता थोड्या काळासाठी यापासून थोडे लांब राहूयात. आणि मी ठरवलं की आता पूर्ण वेळ नाटक करायचं.
0: बर.
1: आता आपल्याला माहिती ना, आता 10 वर्ष तरी आपण इकडे तिकडे बघायचं नाही. हा, फिल्म्स वेब सिरीज करायची का, तर हो नक्की करायची. पण कारण तुम्ही एकदा सिरियलमध्ये शिरला की तुम्हाला तेच करावं लागतं. तुमच्या डेट्स कधी लागतील माहीत नाही. तुम्हाला आदल्या रात्री 10 वाजता कळणार की उद्या तुमचं शूट आहे की नाही. आणि माझ्या लक्षात आलं की एक सिरियल करून आपण पाठीमागे वळून बघतो तेव्हा मला वाटत नाही आपल्या हातात काही शिल्लक असतं. जसं आज एक नाटक करून मी मागं वळून बघते तेव्हा माझी ग्रोथ माझ्या लक्षात येते. माझ्या हातात काय आहे हे भलेही मी 4 माणसांना दाखवू नाही शकत, पण माझ्याकडे असतं ते. माझी झालेली वाढ मला जाणवते. त्यामुळे माझी निवड ही होती की आता काही वर्ष मी नाटक करेन.
0: बर.
1: आता मी नाही हे करणार. झाली माझी चव घेऊन जी घ्यायची टेलिव्हिजनची होती ती माझी सुपरस्टारमध्ये झाली घेऊन. आता मला हे नाही करायचं आहे. मग मी आलोरगानसारखं नाटक केलं जे आम्ही भारतातल्या खूप वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्येही सादर केलं, जे आमच्या मित्रांनीच दिग्दर्शित केलं होतं. आणि कमली की सत्व परीक्षा म्हणून एक म्युझिकल केलं ज्यात मी पुन्हा मध्यवर्तीच एक भूमिका करून गात होते. त्याच्यानंतर पुन्हा मला असं वाटायला लागलं की मी नाटक करते पण मी माझ्या म्हणण्याचं नाटक नाही करत.
0: बर बर बर.
1: तर मी कुणाकडे तरी काम करते अजून. मग ते त्या लेखकाचं म्हणणं आहे. आता हो, असं दरवेळी नाही होत की तुझ्या विचारांचं, तुला जे काही म्हणावं असं वाटतंय त्याचंच नाटक प्रत्येक लेखक नाही लिहू शकत. त्यामुळे त्याने जे काही म्हटलं ते कन्व्हिक्शनने तुला म्हणावं लागतं त्या रोलच्या माध्यमातून. मग मला अस्वस्थ व्हायला लागलं की नाही नाही नाही, मला कन्व्हिन्स होईल असं माझ्या आतून आलेलं मला लवकर काहीतरी म्हणायचं आहे, आता मी नाही राहू शकते. तेव्हा मला हिमांशु स्मारतांनी एक संहिता दिली.
0: बर.
1: ज्याचं नाव होतं स्टोअर रूमचं काय झालं. तर अतिशय सुंदर संहिता हातात पडली आणि मी काम सुरू केलं, जो पुन्हा एक 1.25 तासाचा सोलो आहे. आणि नाटकवाल्यांसाठी प्रायोगिक नाटकवाल्यांसाठी त्यातल्या त्यात हे खूप महत्वाचं असतं की खूप मनुष्यबळ असणं, टेक्निकलसाठी तुमच्या हाताशी 10 माणसं आहेत असं होऊ शकत नाही तुम्ही सुरुवातीच्या स्टेजला काम करता तेव्हा.
0: बरं,
1: तेवढं आर्थिक पाठबळ नसतं आपल्याला, आपण तेवढे स्वतः पैसे कुठे लावू शकत नाही, किंवा एखादा निर्माता आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही कारण अजून काही बनलं नसतं ना आपलं, कशाच्या जीवावर तुमच्यावर पैसे लावतील लोक. तर ह्या सगळ्या अडचणी असतात. अशा वेळी सोलोतून सुरुवात करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्यात तुम्हाला फार आर्थिक अडचणी पण येत नाहीत आणि तुम्ही एक बॅग घेतली पाठीवर की जाऊन फिरून परफॉर्म करू शकता. आणि ललित कला केंद्राची शिकवणच ही आहे की अशा काही प्रॅक्टिशनर्सची ओळख करून दिली प्रवीण भोळेंनी आम्हाला जगभरातल्या, की उदाहरणार्थ युजेनियो बार्बा सारखा प्रॅक्टिशनर असेल ज्या माणसाने सांगितलं की नटाचा शरीर आणि आवाज एवढंच महत्वाचं आहे,
0: बर
1: अजून काही लागत नाही नाटक करायला. मग या धारणा सगळ्या गळून पडल्या ज्या विचारांनी मी पन्हाळ्यातनं पुण्यात नाटक शिकायला गेले होते की वाव आता मोठे मोठे स्पॉट्स असतील आणि लाईट्स असतील आणि मोठा सेट असेल आणि मी मेकअप करून मग तो लाईट अंगावर घेऊन नाटक परफॉर्म करेन,
0: हे सगळं
1: कापलं आमचं तिकडे गेल्यावर की काही गरज नाही, हे नसताना सुद्धा उत्तम नाटक होऊ शकतं. आणि ही जाणीव ललित कला केंद्रानं दिल्यामुळे स्टोर रूम सारखं नाटक करण्यासाठी मला अजून ऊर्जा मिळाली. जो परफॉर्मन्स कुठेही होतो, एका घराच्या बाहेरच्या हॉलमध्ये, कोणाच्या बेडरूममध्ये, भलेही त्याला 300-400 प्रेक्षक नसतील, 3-4 प्रेक्षक असतील, पण नट म्हणून, दिग्दर्शक म्हणून तुम्हाला जे आजमावायचं आहे, तुम्हाला तळमळीनं लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवायचं आहे, मांडायचं आहे, शेअर करायचं आहे, ते सगळं तुम्ही या माध्यमातून करू शकता. आणि आर्थिक बाजूनं सुद्धा थिएटरचं भाडं नाही, लाईटचं भाडं नाही, साऊंडचं भाडं नाही, आणि एक इंटिमेट इतका अनुभव तुम्ही चांगला देऊ शकता की तुमच्यात आणि प्रेक्षकांच्यात काही अंतर नाही. हे सगळे प्लस पॉईंट्स आहेत असे सोलो करण्याचे, आणि ह्यातली गंमत मला कळाली आणि त्या दृष्टीनं मी पुढचं काम करत गेले.
0: बर बर, तिथून सोलो परफॉर्मन्सचा तुझा जो प्रवास आहे तो सुरू झाला असं म्हणू शकतो आपण. तोपर्यंत तुझं स्वतःला आजमावणं चालू होतं, बाकीचं जग कसं आहे कलाविश्वातलं हे जाणून घेणं चालू होतं, आणि मग स्टोअर रूम पासून तो प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला. आणि मग बांधारीचे बायग हे
1: कसं? बांधारीचे बायग हे अजून नवनव पिल्लू आहेत असं मी त्याला अजून फार बाहेर काढलं नाहीये, किंवा त्याची जाहिरात पण केली नाहीये अजून, मी त्यातलं काही बाहेर सोशल मीडियावर टाकलं पण नाहीये. बांधारीचे बायगची सुरुवात खूप मजेशीर झाली. एक दिवशी मला ठाण्यावरून एक फोन आला की तुझी जी इंस्टाग्रामवरची गाणी आहेत नवीन तयार केलेली, गेले काही महिने मी इंस्टाग्रामवर आमच्या पन्हाळ्याच्या भाषेतली तिकडची, पन्हाळ्याचा दक्षिण पायथा जो आहे सगळा त्याला बांधारी, खालची बांधारी, वरची बांधारी असे काही भाग आहेत, तर आमची आहे ती वरची बांधारी मधल्या टप्प्यावरची, तर ती बांधारीकडे बोलली जाणारी भाषा सगळी वापरून मी गेले काही महिने इंस्टाग्रामवर छोटी छोटी लोकगीतं टाकते, ते कधी पारंपरिक असतात, कधी मी रचलेली असतात, जुन्या चाली असतात, कधी कधी नवीन मला काही वाटलेल्या चाली असतात. तर ती गाणी आम्हाला आवडली आहेत असं त्या फोनवरती पलीकडची बाई मला सांगत होती की ती गाणी आम्हाला आवडली आहेत आणि तू ह्या गाण्यांचा एक प्रोग्राम करशील का. मी म्हणलं बापरे, ही आत्ता मोजून 3-4 गाणी टाकली आहेत मी, 3-4 गाणी काय 5 मिनिटं होतील, मी 5 मिनिटांचा प्रोग्राम कसा करू. तर मी म्हणलं हा आपण असं करूया की जी आत्तापर्यंत प्रचलित आहेत ती लोकगीतं काही निवडू जी लोकांच्या आवडीची आहेत, फेमस आहेत, कमालीची लोकप्रियता पावलेली गाणी आहेत ऑलरेडी, अशी आपण काही गाणी निवडू आणि आपण करू. तर त्या बाई म्हणाल्या नाही नाही नाही, आम्हाला तुझीच गाणी पाहिजेत. करणार कसं? मग मी विचार केला ना, ओढून ताणून 15 मिनिटं गाणी होऊ शकतात अजून काय म्हणजे, आणि इतकं अचानक कसं करणार ना, गाणी आहेत ती एका वेळी नाही करू शकत आपण. लेख लिहायचा असला तर शक्य आहे, गाणी आपण 10 वेगवेगळी नाही एका वेळी असं करू शकत. मग मी त्यांना म्हंटल की माझी एक कल्पना तुम्हाला पटतेय का, बघा मुळात मी गायिका नाहीये,
0: बर
1: मुळात मी नाटकवाली आहे,
0: बर
1: तर मी असं करते मी काही

0: मी तुम्हाला एक तासाचा सोलो परफॉर्मन्स देईन, त्यात ही गाणी कुठे कुठे कुठे असतील.
1: बर,
0: तर हे तुम्हाला कसं वाटतंय? आणि ओळखणे पाळखणे काही नाही, त्या पलीकडच्या दोन माणसांनी माझ्यावर विश्वास ठेवला. ते म्हणाले, तू काय करायचं ते कर, ही गाणी गा त्यात कुठेतरी. आणि मला खरंच आश्चर्य वाटलं की ज्या लोकांनी कधीही मला प्रत्यक्ष बघितलेलं नाही आहे, आम्ही ओळखत नाही, आम्ही आणि फोन नंबर पण त्यांनी असं कुणाकुणा करवी माग

0: मधल्या काळात मला त्रास दिला नाही. एक महिन्याभराचा काळ होता तो, की काय केलंस तू, कसं करणार आहेस, आम्हाला स्क्रिप्टच दाखव, असं काही केलं नाही त्या लोकांनी. आणि मग मी लिहिलं त्याच्या आजूबाजूला काहीतरी, एक काळजी घेतली की गाण्यांसाठी संगीत आली आहे असं वाटायला नाही पाहिजे.
1: हा हा हा,
0: अजिबात वाटायला नाही पाहिजे, कारण मला खूप राग आहे अशा संगीतांचा. खूप लोकांना गाणं चांगलं येतात म्हणून ते गाणी चांगली गाता येतात म्हणून, आणि नाटक करायचं असतं म्हणून त्या गाण्यांसाठी ते आजूबाजूला काहीतरी करतात, आणि ते इतकं पॅची वाटतं त्याचं, आणि ते कळतं की ह्याच्यासाठी हे
1: केलंय ओढून ताणून.
0: हा, आपसूक आलेलं नसतं. मी म्हणलं आपणच इतकी चिडचिड करतो लोकांवर, आपल्याकडून हे नाही झालं पाहिजे. मी थोडी काळजीपूर्वक त्याची संहिता लिहिली आणि आदल्या रात्री ललित कला केंद्रात रात्रभर नाटकांचा एक आमच्याकडे महोत्सव असतो ललित पौर्णिमा म्हणून.
1: बर,
0: तर ललित पौर्णिमेत मी आदल्या दिवशी तो सोलो परफॉर्म केला आणि तो काहीतरी 3 वाजता संपला आणि मी लगेच गाडीत बसले, ठाण्यात उतरले. सकाळी 7 वाजता ठाण्यात तो प्रयोग होता.
1: बर.
0: आणि तो प्रयोग केला ललित कला केंद्राच्या त्या महोत्सवात. साधारण अंगणमंच नावाचं आमचं एक ओपन एअर थिएटर आहे बाहेर.
1: हा,
0: साधारण 1000-1500 लोक बसतात तिथे. ते अख्खं भरलं होतं. इतका सुंदर प्रतिसाद, इतका सुंदर, अजिबात अपेक्षा नव्हती मला इतक्या प्रतिसादाची. आणि सेम ठाण्यात दुसऱ्या दिवशी पण अख्खं थिएटर भरलेलं आणि खूप उदंड, जे काय म्हणतात त्याचा अर्थ कळला मला त्या शब्दाचा. खूप खूप आवडलं ते लोकांना आणि मी त्याचं पटापट पूर्ण केलं होतं. त्यामुळे असं झालं की अरे हे झालं आपल्याकडनं.
1: हा हा हा,
0: आता त्याचं परत ड्राफ्ट करणं आलं, परत अजून नीट करूया आवडतं तर लोकांना, ही प्रोसेस आली. पण याची सुरुवात खूप गमतीदार झाली की लोकांनी डिमांड केलेला शो होता.
1: खरंच
0: प्रेक्षकांनी मागितलेला शो होता तो. माझ्याकडून मी चला आता काय आवडेल बरं ह्यांना असं करून अजिबात त्याची तयारी केली नाही. पण तो माहिती नाही, तो त्याला यायचं होतं आणि तो आला प्रयोग.
1: खरंच खरंच. त्यामधला काहीतरी एखादं इथं आम्हाला ऐकवशील का?
0: त्याच्यात एक भैरवी आहे जी जिकनी मध्येही आहे, तर ती मी ऐकू का? पण मग भैरवी आपण शेवटी शेवट करू शकतो का?
1: हो, आपल्या बोलण्याचा, आपल्या बोलण्याचा शेवट करूयात त्यांनी. चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता हे एवढं सगळं आता एकट्याने पेलताना, म्हणजे सुरुवात लेखणीपासून, दिग्दर्शनापासून, पूर्ण तो प्रयोग सादर होईपर्यंत जे तू अंगावर घेतेस, ते आकाश पेलायची जी तयारी असते तुझी, त्याबद्दल तू स्वतः काहीतरी त्याबद्दल सांग की तू कसं स्वतःला तयार करते, काय कुठली ऊर्जा येते ती.
0: सगळ्यात पहिली गोष्ट माझा आईबाबा.
1: हा हा,
0: आईबाबांनी मला सोडून दिलं. म्हणजे सगळ्यात सोपी गोष्ट की खूप आधी मला, खूप आधी म्हणजे ललितला गेल्या गेल्यास माझी आई जेवलीस का आलीस का हे विचारायची. नंतर त्याच्यावरनं आमचे वाद झाले आणि तिला कळलं की आपण हे मुलीला नाही विचारलं पाहिजे.
1: बर,
0: तिचं ती काहीतरी तिच्या कामात असते आणि आपण हे नाही विचारलं पाहिजे, हे त्या बाईने एकदा ऍक्सेप्ट करून ठेवलेलं आहे. ते न विचारण्याचा तिला त्रास आजही होतो पण ती नाही विचारत. तर यात खरंच आईबाबांची खूप मोठी भूमिका आहे, कारण मी ललितला जायच्या आधीच एकतर माझ्या वयाच्या सगळ्या मुली होत्या गावातल्या, त्यांची तेव्हाच लग्न होत होती. आज साधारण त्या सगळ्या मुलींची मुलं 7वी 8वी 9वीत वगैरे आहेत. तर अशा भागात असताना, राहत असताना सुद्धा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तसं काही या फील्डचं बॅकग्राऊंड नसताना सुद्धा, एका परक्या शहरात मुलीला पाठवून द्यायचं आणि तिला काहीही विचारायचं नाही, ही एका पन्हाळ्याच्या पायथ्याच्या राहणाऱ्या आईबाबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे.
1: खरं
0: खूप आव्हानात्मक गोष्ट आहे. आणि माझ्या भावाचा रोल पण तितकाच महत्वाचा आहे की त्याने कधी दादागिरी नाही केली आहे. त्याने कधी फोन नाही पाहिला आहे माझा.
1: बर,
0: कारण हे सर्रास मी माझ्या गावात होताना बघितलंय आणि चुका नाही आहेत, कारण कंडिशनिंग आहे ते आणि ते वर्षानुवर्षांचं आहे. त्याला खूप गोष्टी जबाबदार आहेत मुळाशी असणाऱ्या. पण मी खूप सुदैवी आहे आणि कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे 3 माणसं माझ्याबरोबर उभी होती. ह्या ते विश्वास ठेवून सोडलं यांनी या क्षेत्रात, पण या क्षेत्रात उभं राहण्यासाठी मला मदत केली ते माझे दोन्ही गुरुजी आणि ललित कला केंद्रात माझे सगळेच भेटलेले शिक्षक. त्याच्यात खूप लोक आहेत, सगळ्यांची नावं नाहीत घेता येणार, इतकी लोक आहेत. आणि माझे मित्रमैत्रिणी सुद्धा, कारण नाटकाचं शिक्षणच असं आहे की तुम्ही गुरुशिष्य परंपरेत नाही शिकू शकत. सगळा भोवताल आहे त्यात तुम्हाला टाकलं जातं आणि आता सुरू असं असल्यामुळे. आणि महाराष्ट्रातनं 10 लोक सिलेक्ट होतात एका बॅचला.
1: बर,
0: तर ते 10 ठिकाणाहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेली पोरं असतात.

0: सगळे त्यांच्या भाषा, त्यांच्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती, बोलण्याच्या पद्धती, हे सगळं मिळून नाटक घडत असतं आणि आपण पण कलाकार म्हणून घडत असतो. तर सगळ्या मित्रमैत्रिणी तर हे, आणि आज तागायत पाठीशी असणारे, सोबत असणारे, किंवा साधं वाक्य आहे भोळे सरांचं की जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन म्हटलं की सर खूप भीती वाटते हे नाटक करताना,
1: बर,
0: तर सरांचं एक साधं उत्तर असायचं की काय होईल, फार तर पडेल नाटक, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे. इतकं सहज बघायला या माणसांनी मला शिकवलं या सगळ्याकडे, की किंवा कुठल्याही गोष्टीवर तेज उगाळत बसल्यानंतर त्याच माणसाचे हे शब्द आहेत की आपण प्रयोग झाल्यावर प्रयोगाचा मेकअप घेऊन फिरतो का रुचिका बाहेर, आपण तो काढतो की नाही, तसा प्रत्येक मेकअप हा काढून टाकला पाहिजे, कशा कशाचं घेऊन बसणार आहे अंगावर.
1: मस्त.
0: तर ही सगळी माणसं फक्त प्रोफेशनसाठी म्हणून मला ज्ञान देणारी आणि ते सगळं माझ्या तयारी करून घेणारी नव्हती, तर माणूस म्हणून पण उभं करणारी होती. ह्यात न आली आहे ही सगळी ऊर्जा. आणि आता काहीही करायला भीती वाटत नाही, कारण ही सगळी माणसं अशी भक्कमपणे आहेत. सुदैवाने हळूहळू ही स्टेज आली आहे की मला प्रत्येक वेळी आता त्यांच्याकडे जावं नाही लागत की हे झालं आता मी काय करू, हे झालं आता मी काय करू, तयारीच या सगळ्यांनी माझी करून घेतली.
1: वा. मंजिरी, हे म्हणजे आता अभिनयाचं वगैरे झालं, लिखाणाचं तू आधीच बोललीस की मला लेखन करायला आवडतच होतं आणि ते घरच्यांना पण तुझ्या बऱ्यापैकी समजलं होतं, होय की नाही? पण मग या लघुपटासाठी तू आंतरराष्ट्रीय पातळीवर पण तुझी दखल घेण्यात आलेली आहे मंजिरी या लघुपटाविषयी, त्याविषयी मला ऐकायला आवडेल.
0: मंजिरी सुरू करताना पण आता फिल्म माध्यमात काहीतरी करायचंय असा काही आमचा अट्टहास नव्हता. माझी मैत्रीण आहे ऐश्वर्या पाटील नावाची, तर आम्ही, आमचा आवडता विषय होता की माणसाच्या आतमध्ये काय, अंतरंगात काय होत असतं, हा एक इंटरेस्टचा, प्रत्येकाच्या इंटरेस्टचा विषय असतो, हा काही नवीन विषय नाही आहे, पण आपण त्याच्याकडे बघतो कसं हे महत्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात बाईच्या अंतरंगाविषयी बोलायला, शोध घ्यायला आमचा आवडीचा विषय होता हा. तर आम्ही असं ठरवलं की आपण असं एक करून बघायचं का की वेगवेगळ्या प्रकारच्या बायका आहेत, त्यांचे कॅरेक्टर्स आहेत, तर एक कॅरेक्टर घेतलं आपण, ती एक सिरीज करायची होती आम्हाला. त्यातला हा पहिलाच हे होता,
1: हा
0: पहिलीच गोष्ट होती. तर एका फुलवालीची गोष्ट होती ती, आणि सेम जसं जिकनीचं होतं तसं टार्गेट काहीच नव्हतं की फिल्म बनवायची. तिला कॅमेरा हाताळायला आवडायचा आणि मला अभिनय करायला आवडायचा. तर मी, मला काय करायचं ते करते, तू काय, तुला शूट करायचंय ते कर, हे असं काहीच झालं नव्हतं की शीट बनवली आहे प्रोफेशनली, आता हे हा शॉट लागणार आहे, ह्यात तू हे करतेस, मग तिकडे जाऊन ते करतेस, असं काही टाइम टेबल बनलं नव्हतं त्याचं.
1: बर,
0: ती फुलवाली आहे तर तिच्या स्पेसेस काय काय आहेत, उदाहरणार्थ फुल बाजार आहे, फुलांची शेती आहे तिची, तर ते फुलांचं रान आहे ते सगळं, त्यातल्या कुठल्या कुठल्या सूर्यास्ताची वेळ असेल, सूर्योदयाची वेळ असेल, तिची त्या सगळ्या शेताची इंटरॅक्शन काय आहे, तिची तिच्या बाजारात येणाऱ्या लोकांबरोबरची इंटरॅक्शन काय आहे, ती माणूस म्हणून बदलणाऱ्या अवकाशांमध्ये काय पद्धतीनं बदलत जाते, किंवा तिचं घर आहे तर ते कसं आहे, ती एकटी राहते तर ती, मग तिच्या खिडकीबरोबरचं तिचं रिलेशन काय आहे, मगाशी अंतरंगाचा वेध या बाबतीत जे मी म्हणाले, तसं या गोष्टींचा अभ्यास करत करत आणि हे अवकाश आजमावत त्या कॅरेक्टर बरोबर, मी, मला वाटतंय ती ऍक्टिव्हिटी करत राहिले. मग आम्ही इथे महालक्ष्मी मंदिराच्या इथे कोल्हापुरातल्या बसून, मग मी दिवसभर फुलं पण विकली आहेत एका मावशी बरोबर बसून.
1: होय.
0: छान साडी, छान म्हणजे छान नाही तशी,
1: पण साडी नेसून,
0: एक फुलवालीची जशी असावी तशी साडी नेसून त्या मावशी बरोबर मी फुलं विकली, शेतात काम करून बघितलं, माझं घर आहे तर मग ती संगीत कुठलं ऐकते, काय एक्सप्लोअर करते ती वेगवेगळ्या तिच्या तिच्या पातळीवरचं, तर हे सगळं मी बिहेव करत राहिले त्या त्या स्पेसमध्ये आणि ती शूट करत राहिली. आणि तिच्या तिच्या अंदाजाने शेवटी तिने ते तुकडे तुकडे काढले आणि मी ह्या सगळ्यात थोड्या थोड्या काळानं ते जगून बघत होते. त्या पद्धतीनं मला असं वाटलं तसं मी एक मुक्त छंदातल्या कवितेसारखं एक मोठं लिहून काढलं.
1: बर,
0: तर त्या, आणि ते आम्ही रेकॉर्ड करून घेतलं एका चांगल्या आवाजात जो आमच्या सरांचाच आवाज होता, तर त्या त्या सगळ्या ऑडिओ माग तिनं ते सगळी जुळवाजुळव केली, ते अर्थातच त्या कवितेत एक गोष्ट होती तिची. आणि ते झालं तयार.
1: आतापर्यंतचं हे सगळं म्हणजे विविध रंगी तुला जे जे करावं असं वाटेल ते केलंसच, म्हणजे तुला तू थांबलेली नाहीच आहेस, मला अजून घ्यायचंय आणि करायचंय, हे सगळं चालू आहे, अजून स्वतःवर एक्सपेरिमेंट्स चालू आहेत, स्वतःला

0: एक्सप्लोर करणं चालू आहे, शिकणं चालू आहे. जाता जाता अनेक लोक भेटतायत जे की तुझ्यासोबत
1: बरोबर.
0: यायला तयार आहेत, तुझ्यासोबत
1: हो
0: काम करायला तयार आहेत.
1: हो
0: आणि मग या सगळ्यातून कीर्तावणीची संकल्पना कशी सुचली?
1: मी हेच मुलांबरोबरचं काम जे गावोगावी करताना माझा एक मित्र बघत होता मला नेहमीच. त्या मित्राने मला एक दिवस फोन केला आणि विचारलं की आपण असं मोठ्या माणसांसाठी आणि संत साहित्यावर काही करू शकतो का.
0: बर.
1: आणि मला झालं की अरे हे मलाही खूप दिवसांचं वाटतंय आणि आपल्याला हे करायचं आहे. बरं, हा मित्र माझ्या कुठल्या ओळखीचा होता तर 2013-14 विवेकानंद कॉलेजला असताना
0: बर.
1: एक पुणे विद्यापीठाची दिंडी निघते जी पुणे ते पंढरपूर पायी वारी करते. जे वारी पुढे गेल्यावर मागे जो केरकचरा झालेला असतो त्याचं व्यवस्थापन करत ती पुढे येऊन मग दिंड्यांना भेटते बाकीच्या, आणि तिथं नाटकं करते, अजून काही मनोरंजनाच्या गोष्टी करते त्यातल्या, आणि पुढे पुन्हा तो प्रवास तसाच कंटिन्यू होतो. अशी एक दिंडी असते पुणे विद्यापीठाची. तर माझ्या त्या पुणे ते पंढरपूर वारीतला तो हा माझा मित्र होता. तेव्हा ती वारी लीड करायचा. मग त्याने मला हे विचारलं आणि मला जर का अरे हो हे मलाही खूप दिवसांचं वाटतंय. आणि मला माहित नाही का आपल्या पेंडिंग प्रोजेक्टची एक मोठी लिस्ट असते नेहमी आपल्याकडे, हे पण करायचं अरे हे मला कधीच करायचंय. तर अशी ती सगळी लिस्ट मी तात्पुरती बाजूला ठेवली आणि मी पटकन कुणालाही हो म्हणत नाही. आधीच एवढं रखडलेलं असतं ते मला सगळं पूर्ण करायचं असतं. पण माहित नाही मला त्या क्षणी वाटलं मी याच्यावर आत्ता काहीतरी आपण कृती करायला हवी आत्ता या क्षणी. तर मी पुन्हा फोन केला त्याला, म्हणलं मी खूप सिरियस नोटवर हे बोलतेय तुझ्याशी हे आत्ता. आणि हे बघ म्हणलं, पहिली गोष्ट आपण दिंडीत नाटक करायचो तसं नाटक करणं आत्ता मला शक्य नाही कारण मी प्रोफेशनली नाटक करते आत्ता.
0: पर
1: तर सगळ्याच बाजूंनी मी नाटकाचा विचार करते की इथपर्यंत की किती आपल्याला या नाटकातनं नफा होणार आहे, तोटा होणार आहे का, ना नफा ना तोटा तत्वावर आपण करणार आहोत ते तर मला शक्य नाही कारण आज माझं पोट माझ्या कलेवर असतं. या सगळ्या गोष्टींनिशी मी एका सिरियस नोटवर तो फोन केला आणि काय कंटेंट बोलायचं आपण कशाबद्दल बोलायचं. आणि त्याच्या आधीची ही एक गोष्ट खूप लागत होती मनाला. अलीकडं चालू नाटकांमधली नाटकामध्ये हल्ले होणं, घुसखोरी करणं, दंगा करणं हे प्रकार खूप झालेत. म्हणजे अमुक एक विचारधारा मला पटत नाही म्हणून मी सकसपणे वादविवाद करणं हा एक खूप हेल्दी पर्याय असतो. तो पर्याय आज लोक स्वीकारत नाहीत, तो नाकारतात. आणि मग कुठल्या तरी पाठिंब्याच्या जोरावर काहीतरी आडवं घालायचं, अडचणीत आणायचं लोकांना आणि नाटकं बंद पाडायची, विचार बंद पाडायचे असं एक पथक असतं. ते दिसत नाही आपल्याला जिथं तिथं, पण ते असतं जे हल्ले करत सुटलेलं आहे. त्याचं ह्या सगळ्याचं काय करायचं आणि तसा एक प्रत्यक्ष अनुभव मी घेतला असल्यामुळं तो ललित कला केंद्रात मध्यंतरी एक भाग घडला.
0: बर.
1: तर तेव्हा मला असं झालं की असं नाही होता कामा. म्हणजे एकीकडं लोकशाही असणारा आपला देश आपण म्हणवतो, स्वातंत्र्याला इतकी वर्ष झालेला देश आपण म्हणवतो आणि आपल्याला म्हणायचं आहे ते कुठल्याही व्यासपीठावरून मांडण्याचं स्वातंत्र्य असतानाही लोक ते करू शकत नाहीत म्हणजे काय. तर ह्या गळचेपीचा काय अर्थ आहे आणि ह्याला आपण उत्तर द्यायला गेलो तर आपण पुन्हा फसणार आहोत, आपण त्या सगळ्या जाळ्यात पुन्हा अडकणार आहोत. आणि होतं असं की ज्या त्यावेळी एखादी घटना अशी घडते त्या त्या क्षणाला पाठिंबा देणारे अनेक ठिकाणाहून लोक तुम्हाला त्या त्यावेळी आवाज देऊन पाठिंबा दर्शवणारे लोक खूप असतात. पण ती घडलेली गोष्ट निस्तरण्यासाठी पुढे 4 वर्ष जातात, त्या 4 वर्षात तुमच्या सोबत कोणीही नसतं. ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत डोळ्या देखत. तर ह्याच्यावरचं उत्तर काय, तर त्याच्यावरचं उत्तर हे संत साहित्य वाटतं मला. त्याच्यावरचं सगळ्यात मोठं औषध संत साहित्य आहे कारण मला आज खूप गोष्टींविरुद्ध माझा आवाज उठवायचा आहे की हे बरोबर नाही आहे आणि हे आम्ही बोलत राहू. हे जर मला आज म्हणायचं असेल तर खूप चांगला खूप संयत मार्ग आहे तो. कुणालाही शिवीगाळ न करता, आक्रमक न होता, अतिशय शांत मार्गाने आपलं म्हणणं मांडण्याचा एक तो मार्ग. आणि असं होतं की हे मी म्हणतच नाहीये, हे हजारो वर्षापूर्वी लोकांनी म्हणून ठेवलेलं आहे, त्याचा काहीतरी अर्थ असेल ना. आणि तुम्हाला त्याच्यावर प्रश्न असतील तर तुम्ही त्या लोकांना विचारा. मी उत्तर द्यायला समर्थ आहेच कारण इतकी मोठी परंपरा आहे वारकरी साहित्याची, संत साहित्याची, की त्याच्यावरती दुमत असू शकत नाही कुणाचं. आणि म्हणून असं मला झालं की हे खूप चांगलं शस्त्र आहे, ज्यानी वार नाही होणार पण आपलं काम होईल आणि आपला निचरा होईल ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतोय ह्या का गेल्या काही वर्षांमध्ये तो त्रास थोड्या प्रमाणात का होईना शमेल आपला याच्या सगळ्यामुळे. तर ही दोन महत्वाची कारणं होती की एक मित्र भेटणे आणि या सगळ्याचा त्रासावरचा उपाय शोधणे. जो मित्र आहे माझा स्वामीराज भिसे कीर्तावनी, आम्ही दोघं मिळून परफॉर्म करतो. स्वामीराजच्या संशोधनाच्या सहाय्यातनं हे सगळं झालं की आमची पहिली मीटिंग अशी होती की त्याने मला तासभर त्याला काय म्हणायचं कीर्तावणीतनं हे सांगितलं आणि त्यानं एक पुस्तकांचा ढीक दिला मला की हा जा घेऊन आणि आता तू बघ काय करायचं ते.
0: मग तू वाचलंस का ते?
1: हो, अर्थातच. असं नाही होऊ शकत कारण तुम्ही मला काही तपशील दिले, मुद्दे दिले आणि आता हे जुळवून आण, क्राफ्टचं काम होईल ते.
0: खरंच आहे.
1: जर मला म्हणायचं आहे तर ते माझ्या जाणीवांना जोडून आलं पाहिजे सगळं. अखंड पुस्तक वाचताना मला एखादा मुद्दा लागू शकतो की हा हे मला हवं आहे, हे माझं आहे, हे आपल्याला हवं ते आहे, हे आत्ताच्या काळातलं आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक चाळावं लागेल.
0: अगदी.
1: ह्याच्यासाठी मुद्द्यांचा सोर्स म्हणून, स्रोत म्हणून आपण कुठल्या माणसाकडे नाही बघू शकत. नाहीतर ते नाटक उपरं राहील, अंतर राहील त्याच्यात आणि आपल्या म्हणण्यात काहीतरी शेवटी. त्यामुळं मी चाळलं आहे सगळं
0: मस्त. आणि म्हणूनच ती लेखणी जी आहे ती गाते या पूर्ण कीर्तावणीमधून, तुझ्या आवाजातून ती गात असते, ती सांगत असते आणि ती असं समोरच्या मनावर ते बिंबवते.
1: खूप खूप धन्यवाद.
0: तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 6 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या.

सुरेश वाडकर, सुधीर फडके आणि सहकार जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत होतं अरे संसार संसारी या सिनेमातलं. याबरोबरच श्रोते हो चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार संपला. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाइट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात भक्तिभावाचं वातावरण. पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 20 जणांचा मृत्यू. सरकारकडून मदत देण्याच्या प्रक्रियेला गती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात जाहीर केलं. गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत. कायदेशीर अडचणींमध्ये न फसता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर करिअरवर लक्ष केंद्रित करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्याही दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून घेतली. पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात अनेक गरीब आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं. मात्र तरीही महत्त्वाच्या पदावरच्या काही व्यक्तींनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे देशातल्या युवा शक्तीच्या एकजुटीचा आणि लोकशाहीचा मोठा विजय असून देशाच्या लोकशाहीनं काट टाकल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. एकतर राजीनामा घ्या किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील 1-2 ज्येष्ठ मंत्र्यांना आंदोलकांशी चर्चा करायला सांगा अशी चर्चा प्रधानमंत्र्यांसोबतच्या भेटीत झाली होती असंही ते म्हणाले. सरकारनं लाठीचार्ज अश्रूधूर टाळायला हवं होतं असं मत त्यांनी व्यक्त केलं. उद्याचा तिरंगा मार्च ठरल्याप्रमाणे होणारच असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगितलं. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं दोघांनी स्पष्ट केलं. आंदोलनकर्त्यांना मारहाण करणाऱ्या दिल्ली पोलिसांवर कारवाई होणार का असा सवालही त्यांनी केला. सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली. केंद्रीय मंत्री JP नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज CJPच्या सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं केली.
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलनकर्त्यांच्या विरोधात असलेले FIR मागे घेणं तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही सरकारनं
2: तो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है. कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम.
0: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयीच्या मागण्यांचं निवेदन सुद्धा सरकारला सादर केलं आहे. त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. गेल्या 20 जूनपासून कॉक्रोच जनता पार्टीनं नवी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं होतं. गेल्या 4 वर्षांपासून राज्यात MHT CET परीक्षांमध्ये होत असलेल्या घोटाळ्यांची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत केली. 10वी आणि 12वीत 40-50% मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना MHT CET परीक्षेत मात्र 90 जास्त पर्सेंटाईल पडले आहेत, असंही सावंत म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. ऐकूया याविषयीचा वृत्तांत.
3: महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कॉरिडॉरचं काम करताना कुणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी
4: कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या

0: प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल.
1: पंढरपूर इथल्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्तिनिवासाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. दरम्यान विठ्ठलाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर इथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्यानं त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर अँब्युलन्सने सोलापूरला हलवण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर अँब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेऊन आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.
2: आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्रकुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोघांना आज बिहार समस्तीपूर इथून अटक करण्यात आली. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 पोहोचली आहे. आग्रा इथल्या महिम पत्रण छापखान्यातील कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यात पुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना शासनाची आर्थिक मदत देण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. 44 पूर्णपणे पडझड झालेली, 421 अंशतः पडझड झालेली, 126 कच्ची घरं, 10 झोपड्या आणि 3 गोठ्यांचं नुकसान झालं आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज या गावांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. महसूल, आपत्ती व्यवस्थापन, कृषी पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, महावितरण आणि इतर विभागांनी समन्वय साधत युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136 भाग आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर होईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वे समोर विजयासाठी 20 षटकात 220 धावांचं आव्हान ठेवलं आहे. झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 बाद 219 धावा केल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मानं नाबाद 60 धावा केल्या. सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा झिम्बाब्वेनं 7 षटकात 4 बाद 59 धावा केल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर काँक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात भक्तिभावाचं वातावरण. पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. TET पेपरफुटी प्रकरणातल्या 2 मुख्य सूत्रधारांना बिहारमधून अटक. आणि पालघरमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 20 जणांचा मृत्यू. सरकारकडून मदत देण्याच्या प्रक्रियेला गती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणीच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, फिलिपाईन्समधील मनिला इथं आसियान भारत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक, पूर्व आशिया शिखर परिषद, आसियान क्षेत्रीय मंच आणि क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकांचं स्वरूप आणि महत्व तसंच या बैठकांमध्ये भारताकडून मांडण्यात आलेली भूमिका याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर हर्षद भोसले यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. नमस्कार सर, फिलिपाईन्समधील मनिला इथं आसियान सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक तसंच पूर्व आशिया शिखर परिषद नुकतीच पार पडली. या बैठकींचं स्वरूप, त्यामध्ये चर्चिले गेलेले मुद्दे आणि दोन्ही बैठकांची वैशिष्ट्य काय सांगाल?
1: या बैठकीचं महत्व विशेषतः आता जे राजकारण चाललेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर फार अधिक आहे. विशेषतः आता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्याला इन्स्टिट्यूशनल ग्रिडलॉक किंवा आपल्याला बहुपक्षीयता किंवा मल्टीलॅटरलिझम याच्याकडून

0: युनिलॅटरलिझमकडे जाण्याचा जो ट्रेंड आहे त्याच्या पार्श्वभूमीवर याचं महत्व सर्वात जास्त आहे. याचं कारणच असं आहे की आता चीनच्या राजकारणामुळे सबंध आग्नेय आशिया किंवा दक्षिण आशिया या सबंध प्रदेशामध्ये एक प्रकारच्या सागरी असुरक्षिततेचं वातावरण पसरलेलं आहे. त्याच्यामुळे मेरीटाईम सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून या एकंदरीत परिषदेकडे आपल्याला बघावं लागेल. आणि दुसरं म्हणजे म्यानमारमधील आता जी यादवी चाललेली आहे आणि जिचं स्वरूप फार मोठ्या प्रमाणात चिघळत चाललेलं आहे, अत्यंत असमतोल असं तो विकास होत चाललेला आहे, या दृष्टीने आपल्याला या बैठकीकडे बघावं लागेल. साधारणतः 3 ते 4 मुद्दे या बैठकीमध्ये महत्वाचे ठरलेले आहेत. किंबहुना भविष्य काळामध्ये एकंदरीत दक्षिण आशिया किंवा आग्नेय आशिया या परिसरामधील राजकारण कसं असेल किंवा भूराजकीय व्यवस्था कशी असेल या संदर्भात ही बैठक महत्वपूर्ण ठरते. विशेषतः चलनवाढ आणि महागाई या संदर्भात या बैठकीमध्ये महत्वाच्या चर्चा झाल्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एनर्जी सप्लाय किंवा ऊर्जा पुरवठा आणि त्याचं भवितव्य या संदर्भात ह्या बैठकीकडे आपल्याला बघावं लागेल. भारताच्या दृष्टीने विशेषतः सन्मान्य मंत्री जयशंकर यांच्या दृष्टीने पूर्व आशियाई देशांबरोबरची जी बोलणी आणि वाटाघाटी होती ही आपल्यासाठी फार महत्वाची होती. याच्यामध्ये 3 ते 4 मुद्दे माझ्या मते फार महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे जागतिक पातळीवरील असुरक्षितता आणि स्थिरता या संदर्भात चर्चा आणि वाटाघाटी. आणि दुसरं म्हणजे रिसोर्सेस, संसाधने. त्याच्यामध्ये साखळी पुरवठा हा प्रश्न आयरणीवर होताच, पण ह्या प्रक्रियेमध्ये आलेला जो असमतोल आहे आणि या प्रक्रियेवर पडलेला जो तणाव आहे तो भारताबरोबर पूर्व आशियाई देशांना देखील भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण आत्ताच जागतिक पातळीवरचं जे इराण आणि अमेरिकेमधलं ते युद्ध आहे त्या युद्धामुळे आपल्यावर तर परिणाम झालेलाच आहे, पण दक्षिण आशिया याच्याबरोबर पूर्व आशिया या देशांच्या अर्थव्यवस्थेवर देखील सर्वात मोठा परिणाम झालेला आहे, विशेषतः सप्लाय चेन या संदर्भातला. त्याच्यामुळे कोणते कोणते सेक्टर्स किंवा कोणते कोणते विषय याच्यावर बाधा येणार आहे किंवा अफेक्ट होणार आहे ते म्हणजे सर्वात पहिल्यांदा म्हणजे ऊर्जा, त्याच्यानंतर खाद्य पुरवठा, त्याच्यानंतर आरोग्य सुरक्षितता आणि ह्याच्यातनं निर्माण झालेले पेच आणि ह्याच्यातनं सरते शेवटी तयार झालेला जागतिक संघर्ष हे भारतासाठी आणि पूर्व आशियाई देशांसाठी महत्वाचे प्रश्न होते. आणि जयशंकर यांनी याच प्रश्नांवर बोट ठेवत काही महत्वाच्या देशांच्या नेत्यांबरोबर चर्चा केलेली आहे. सर्वात महत्वाची चर्चा त्यांची मार्क रुबियो यांच्याबरोबर झालेली आहे आणि त्यांच्यावर चर्चा करताना जागतिक धोरणात्मक भागीदारी आणि प्रादेशिक असमतोलाकडून समतोलाकडे कसं जायचं याबद्दल अत्यंत महत्वाची चर्चा झालेली आहे. चीनच्या नेत्यांबरोबर देखील जयशंकर यांनी चर्चा केलेली आहे. वँग यी यांच्याबरोबर अत्यंत महत्वाची चर्चा आपण केलेली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे जे फॉरेन मिनिस्टर आहेत त्यांच्यावर देखील आपण चर्चा केलेली आहे, पेनी यॉंग. आणि जपानचे जे मंत्री आहेत यांच्याबरोबर आपण महत्वाची चर्चा केली. आणि जपानबरोबर चर्चा करताना आपण द्विपक्षीय सहकार्याबरोबर क्वाड या संघटनेचं कसं मजबूती करता येईल किंवा या संघटनेचा अधिक सक्षमपणे आपल्याला पुढे कसे चर्चा नेता येईल या संदर्भात चर्चा झालेली आहे.
1: परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापाराच्या सुरक्षेबाबत तसंच दहशतवाद आणि त्याला होत असलेल्या आर्थिक मदतीच्या मुद्द्यावर परखड भूमिका मांडली. यावर आसियान बैठकीत काय प्रतिक्रिया उमटली, काय सांगाल?
0: आंतरराष्ट्रीय पातळीवरील सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारासंदर्भात आणि त्या व्यापाराच्या सुरक्षिततेसंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अत्यंत सूचक अशी भूमिका घेतलेली आहे. किंबहुना हा प्रश्न आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणाच्या आणि परराष्ट्र धोरणाच्या ऐरणीवरचा प्रश्न आहे असं जवळजवळ त्यांनी या बैठकीमध्ये जाहीर केलेलं आहे. त्यांच्या मते राजनय आणि व्यापक संवाद यांच्या माध्यमातून आपण पश्चिम आशियामध्ये किंवा गल्फमध्ये आता जे संघर्ष चालू आहे त्या संघर्षावर आपल्याला जर नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला राजनय आणि व्यापक संवाद या दोन गोष्टींचा वापर करावा लागेल. आणि याबद्दल अधिकपणे विस्तृतपणे आपली भूमिका मांडताना त्यांनी इंटरनॅशनल लॉ याला जास्त महत्व दिलेलं आहे आणि इंटरनॅशनल लॉच्याच माध्यमातून एक नियमावली आपण तयार करायला पाहिजे आणि त्या नियमावलीच्या मदतीने पश्चिम आशियामधला आत्ता जो संघर्ष आहे त्या संघर्षावर आपल्याला उपाययोजना आखाव्या लागतील आणि हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. संघर्षाबद्दलच हे आपलं उद्देश साध्य होऊ शकेल. आणि म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदा असा उल्लेख केला आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या परिप्रेक्ष्यामधून आपल्याला आत्ता सागरी मार्गाने होणारा जो व्यापार आहे आणि त्या व्यापाराची सुरक्षितता आहे ही साध्य करावी लागेल. जयशंकर यांनी आपल्या भाषणामध्ये सागरी मार्गाने होणाऱ्या व्यापारात संदर्भातील सुरक्षितता या संदर्भात जे भाषण केलं त्या भाषणामध्ये 2 ते 3 अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेले. एक म्हणजे जे खलाशी आहेत, सी फेरर्स, सिव्हिल शिपिंग इन्फ्रास्ट्रक्चर यावर वारंवार जे आक्रमण होत आहेत, दहशतवादी संघटना मिळून जो काही उच्छाद या ठिकाणी मांडलेला आहे त्यावर सर्वांनी मिळून एक धोरण निर्माण केलं पाहिजे आणि जलमार्ग संदर्भातील एक सार्वभौम पायाभूत धोरण आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत या प्रश्न किंवा या समस्या आपल्याला पूर्णपणे नियंत्रित करता येणार नाही. त्यांनी एक फार महत्त्वाचा शब्दप्रयोग या ठिकाणी केलेला आहे, जागतिक व्यवस्था आत्ताची कशी आहे तर आत्ताची जागतिक व्यवस्था ही क्षणभंगूर, अस्थिर आणि अनिश्चिततेचं वातावरण सर्वीकडे पसरलेलं आहे आणि ह्या वातावरणावर जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला सागरी मार्गाने होणारा व्यापार हा सुरक्षित ठेवावा लागेल किंवा सुरक्षिततेचं नवीन कवच आपल्याला तयार करावं लागेल. श्री जयशंकर यांनी शब्दप्रयोग केला होता की ग्लोबल ऑर्डर वोलटाईल होते, आताची समकालीन जागतिक व्यवस्था ही अतिशय अस्थिर होती, क्षणभंगुरता पसरलेली आहे आणि प्रचंड अनिश्चितता सगळीकडे पसरलेली आहे. हे कशामुळे होत आहे तर हे सागरी मार्गाने होणारा व्यापार जो आहे तो असुरक्षित झाल्यामुळे, आणि त्याचं सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे इराण अमेरिकेमधील संघर्ष आणि हॉर्मुझचा संघर्ष. आणि याच्यावर उपाय म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे आणि भारत हा पहिला देश आहे ज्याने या संदर्भात पूर्व आशिया दक्षिण आशिया यांचे हितसंबंध कसे राखता येईल या संदर्भात पाऊल उचललेले आहे. आणि म्हणून भारताने येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जयशंकर यांनी अनाऊन्सच केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये पूर्व आशिया संदर्भात आपण दोन अतिशय महत्वाच्या बैठका या भारतामध्ये घेणार आहे. ईस्ट एशियन समिट असं त्याचं नाव आहे आणि ही एक्सक्लुझिव्हली म्हणजे विशेष करून ही सागरी सुरक्षितते संदर्भातलीच बैठक आहे आणि या बैठकीमध्ये सागरी सुरक्षितता, सागरी व्यापार सहकार्य या संदर्भातली परिषद असेल. पहिली परिषद ही कोची या ठिकाणी होईल आणि दुसरी बैठक जी आहे ती आगळीवेगळी बैठक आहे, अतिशय महत्वाची बैठक आहे आणि ती बैठक होणार आहे, त्याचं नाव आहे मॅरिटाईम हेरिटेज फेस्टिवल. आणि ही लोथल म्हणजे ऐतिहासिक जे आपलं स्थळ आहे लोथल, या ठिकाणी ही बैठक होणार आहे. ती साधारणतः सागरी वारसा जतन करण्यासाठीची एक बैठक आहे, त्याला बैठक असं नाव न देता उत्सव असं आपण नाव दिलेलं आहे.
1: परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत व्यापार गुंतवणुकीसोबत ऊर्जा सुरक्षा, अन्न सुरक्षा, जागतिक पर्यावरण संतुलन आणि जागतिक शांततेबाबत भारतानं मांडलेली भूमिका संपूर्ण जगाचं लक्ष वेधून गेली, याकडे तुम्ही कसं पाहता?
0: मला वाटतं भारताची ही भूमिका अत्यंत व्यापक आणि दूरदृष्टी असलेली भूमिका आहे. याला आपण ग्रीन सिनर्जी म्हणजे एकाच शब्दामध्ये आपल्याला जर उत्तर द्यायचं असेल तर ग्रीन सिनर्जी संदर्भात भारताने उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे. याच्यामध्ये ग्रीन सस्टेनेबिलिटी किंवा हरित शाश्वतता, तंत्रज्ञान, डिजिटल एकत्रीकरण या सगळ्या गोष्टींचा मिलाप आपल्या भारताच्या या परराष्ट्र धोरणावर दिसतो आहे. आणि मला वाटतं की 2019 आसियान आउटलुक ऑन इंडो पॅसिफिक जे आहे आणि 2015 सागर या भूमिकेमधून निर्माण झालेली आपली जी पॉलिसी आहे इंडियाज इंडो पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह, या दोन्हींची सांगड आपण या भूमिकेमुळे घालण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अमेरिका आणि इराण या देशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आग्नेय आशियाई राष्ट्रसंघटनेच्या देशांची भूमिका काय आहे?
0: अमेरिका आणि इराण ह्या दोन देशांमधील जो संघर्ष निर्माण झालेला आहे आणि ज्याची समाप्ती अजूनही झालेली नाही त्या संदर्भात गंभीर असे परिणाम होतील असं आसियानने सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात आसियान देशांमध्ये भीतीचं वातावरण आहे, आसियान देशांमध्ये एक प्रकारे चिंतेचं सावट निर्माण झालेलं आहे. याचं कारणच असं आहे की आखाती देशांमधून जो पूर्व आशियाला होणारा जो पुरवठा आहे विविध वस्तूंचा पुरवठा, विशेषतः खनिज तेल, गॅस किंवा इतर साहित्याच्या पुरवठ्यामध्ये निर्माण झालेला जो खंड आहे किंवा तुटवडा आहे हा गंभीर स्वरूपाचा आहे आणि याच्यामुळे एक ऊर्जा संकट निर्माण झालेलं आहे, एनर्जी क्रायसिस निर्माण झालेला आहे. मग हा एनर्जी क्रायसिस किंवा ऊर्जा संकटावर आपण कशी मात करू शकतो? तर ह्या ऊर्जा संकटावर आसियान देशाच्या एकंदरीत सर्व स्पोक्स पर्सननी असं सांगितलेलं आहे की या ऊर्जा संकटावर आपण राजनयिक संवादाच्या माध्यमातून आपण उपाययोजना करू शकतो किंवा हे जे संकट आलेलं आहे ते संकट आपण केवळ राजनयिक संवादाच्या माध्यमातून दूर करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला समान सहभाग नौका नयनासंदर्भातले कायदे करावे लागतील, त्याच्यामध्ये सहकार्याचं जाळं निर्माण करावं लागेल आणि एक प्रकारे जलवाहतुकी संदर्भातील स्वातंत्र्याच्या नवीन संकल्पना आपल्याला तयार कराव्या लागतील. आसियान देशांनी आपल्या सर्व व्यासपीठामधून जवळजवळ हे घोषित केलेले अनेक वेळा की आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषतः पश्चिम आशिया पातळीवर निर्माण झालेलं जे वैमनस्य किंवा शत्रुत्वाचं जे वातावरण आहे त्याची समाप्ती झाली पाहिजे, द्वेषाची समाप्ती झाली पाहिजे आणि प्रत्येक देशाने आत्मसंयम आणि आत्म नियंत्रण राखलं पाहिजे, सेल्फ रेस्ट्रेंट असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या समुद्री व्यापाराची सुरक्षितता आपोआप होईल.

0: म्हणजे आत्मसंयम किंवा सेल्फ रिस्ट्रेंट आपण जर पाळलं तर आपोआप इनडायरेक्टली महत्वाच्या सामुद्रिक व्यापारी मार्गाची सुरक्षितता राखली जाईल अशी एक भूमिका त्यांनी अधिकृतपणे मांडलेली आहे.
1: युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आसियान देश या परिस्थितीला कसे सामोरे जातील?
0: आसियान देशांनी या परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याचा एक फार चांगला मास्टर प्लॅन तयार केलेला आहे. सर्वात पहिल्यांदा त्यांचा विश्वास जो आहे हा डिप्लोमॅटिक ट्रान्झॅक्शनवर त्यांचा विश्वास आहे. युद्ध समाप्ती संदर्भातील राजनयिक आवाहन त्यांनी केलेलं आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या व्यासपीठावर त्यांनी युद्ध समाप्तीचं एक प्रकारे आवाहन केलेलं आहे. त्याच्यानंतर ऊर्जा देवाणघेवाण ही सुरक्षित राहिली पाहिजे आणि ऊर्जा सामायिकरणाची प्रक्रिया ही सार्वत्रिक झाली पाहिजे अशी त्यांनी भूमिका आधीच घेतलेली आहे. ही भूमिका घेण्याचं कारणच असं आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये 3.8 ट्रिलियन डॉलरचं त्यांचं नुकसान झालेलं आहे या युद्धामुळे आणि विशेषतः हॉर्मुझच्या एकंदरीत समस्येमुळे. तर त्यांनी त्याच्यासाठी काय केलेलं आहे, त्यांच्यासाठी आसियान पेट्रोलियम सिक्युरिटी अग्रीमेंट किंवा कच्च्या तेलाच्या तेलाची जी टंचाई आहे ती भरून काढण्यासाठी आसियान पेट्रोलियम सिक्युरिटी अग्रीमेंट तयार केलेलं आहे आणि प्रादेशिक पातळीवर जी संसाधनं आहेत त्याची गती ही अधिक अधिक जलद व्हावी या हेतूने त्यांनी ही उपाययोजना केलेली आहे. त्याच्यानंतर 2030 पर्यंतच्या दीर्घकालीन नूतनक्षम ऊर्जेचं एकत्रीकरण करण्याचं उद्देश त्यांनी आता आपल्या समोर ठेवलं आहे. किंबहुना याला त्यांनी खूप अधिक प्राधान्यक्रम दिलेला आहे, म्हणजे अल्पकालीन इंधन विविधतेवर भर देण्यासाठी त्यांनी ही उपाययोजना केलेली आहे. त्याचबरोबर गल्फमध्ये जे काही राजकारण चालू आहे त्यासाठी रिन्युएबल एनर्जीचं एक पर्याय आपला काही होऊ शकतो का याचं त्यांनी एक प्रकारे चाचणी सुरू केली आहे. या देशांमध्ये कार्यरत असलेल्या अंदाजे 30 लाख आग्नेय आशियाई कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अरेणीवर आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी रेमिटन्स जे आहे त्या रेमिटन्सची आता व्यवस्था अधिक चांगली व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत.
1: श्रोते हो, आसियान ही आग्नेय आशियातल्या ब्रुनेई, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश असलेली एक संघटना आहे. आसियान हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातला मध्यवर्ती स्तंभ असून भारताच्या हिंद प्रशांत महासागर धोरणात त्याचं महत्वाचं स्थान आहे. एकूणच भारत आसियान बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेतून उभय राष्ट्रांमधील जागतिक धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत होण्यासोबतच प्रादेशिक असमतोलाकडून समतोलाच्या दिशेनं वाटचालीचा मार्ग अधिक सुकर होण्यास मदत मिळणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार मंडळी, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 3 आषाढ़ 1948 अर्थात 25 जुलै 2026। आजच्या कार्यक्रमात
1: नमस्कार श्रोते हो, आपला देश हा कृषी प्रधान देश आहे, त्यामुळे विविध प्रकारची उत्पादनं आपल्याकडे येत असतात।

0: असतात. पण ही उत्पादनं जेव्हा आपण घेतो तर नुसतं उत्पादन घेऊन चालत नाही, तर त्यासाठी आपल्याला एक ब्रँडची गरज असते की जेणेकरून आपला जो उत्पादित माल आहे हा चांगल्या प्रकारे कसा विकला जाईल आणि त्यातनं आपल्याला उत्पन्नाचा स्रोत कसा चांगला निर्माण होईल, या सगळ्या गोष्टी या कृषी उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाच्या ठरतात. तर आज आपण कृषी उत्पादनाचं ब्रँडिंग याविषयीच बोलणार आहोत आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आम्ही आज आमंत्रित केलेला आहे प्राध्यापिका रुपाली देशमुख मॅडमना. देशमुख मॅडम या कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल डहाणू जिल्हा पालघर इथे विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार
0: मॅडम. आत्ताच मी जसं म्हटलं की आपला देश हा कृषी प्रधान आहे आणि खूप सारी उत्पादन आपल्याकडे
1: आपल्याकडे राज्यनिहाय म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळं पीक घेतलं जातं.
0: बरोबर. तर आता मला सुरुवातीला असं सांगा की ब्रँड म्हणजे नेमकं काय.
1: आता सगळ्यात पहिल्यांदा तर आपण बघूया की जसं तुम्ही सांगितलं की आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात, त्याच्यामुळे आपल्याकडे जर आपल्याला एखादा त्याच्यावर प्रक्रिया उद्योग करायचा असेल तर आपल्याकडे खूप मोठी संधी आहे. कारण आपल्याला माल जो आहे, कच्चा माल जो आहे, तो प्रत्येक ठिकाणवरनं प्रत्येक राज्यातनं आपल्याला मिळवता येतो. आणि आता सध्याच्या परिस्थिती मध्ये जर आपण बघितलं तर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे सुद्धा भरपूर साऱ्या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात. जसं पीएमएफएमई आहे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आहे, ज्याच्यामुळे वैयक्तिक मालकी असेल किंवा तुमची भागीदारी असेल, शेतकरी उत्पादन गट असेल, एखादी संस्था किंवा कंपनी असेल किंवा स्वयंसहायता गट असेल, जे आपले बचत गट वगैरे असतात,
0: बरोबर,
1: तर यांच्यासाठी किंवा सरकारी उत्पादन संस्था असेल, बेरोजगार युवक असतील, महिला असतील, प्रगतशील शेतकरी असेल, या सगळ्यांसाठी ही योजना काम करते आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या भरपूर सारे कृषी उत्पादन तयार होत आहेत. परंतु फक्त कृषी उत्पादन तयार होऊन चालत नाही. आता आपण बघतो की घरगुती महिला खूप सारे पदार्थ बनवतात, पण त्यांना विक्री करण्यासाठी त्याचा कुठला तरी ब्रँड असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे ब्रँडची आपल्याला खूप गरज आहे. त्याच्यामुळे चांगलं पॅकेजिंग लेबलिंग असेल, जो आपला ब्रँड आहे तो आपल्याला चांगल्या मोठ्या डिजिटल माध्यमातून म्हणा किंवा आपल्याला त्याचे एक चांगले नाव किंवा स्थान त्याचं आपलं करता येतं. आता जसं आपण एखादा बाळ जन्माला आला की त्याला एखादं नाव देतो, बरोबर, त्याच पद्धतीने आपल्याला जेव्हा आपण एखादा प्रोडक्ट तयार करतो आहे की कृषी उत्पादन घेतोय ते विक्रीसाठी आपल्याला त्याला एक नाव देणं गरजेचं आहे. कारण ती त्याची ओळख बनणार आहे. का आता आपण बघतो की प्रक्रिया उद्योगामध्ये पण आपण जर दुकानांमध्ये गेलो तर आपल्याला दिसतं की एकाच पदार्थ, जसं आपण जर कॅचअप घेतलं तर वेगवेगळ्या व्हरायटीचे क्रॅचअप आपल्याला मिळतात, पण त्याच्यामध्ये कुठला ब्रँड आपल्याला तो ब्रँडच आपण शोधतो आणि तो मार्केटमधनं घेतो. सो ब्रँड हे अशी गोष्ट आहे, कंपनी असेल किंवा उत्पादन असेल त्याला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याची सन्मान किंवा ओळख मिळवून देते. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांच्या मते जर आपण विचार केला तर त्यांचं म्हणणं आहे की ब्रँड म्हणजे एखादं नाव किंवा एखादं डिझाईन असेल किंवा एखादा लोगो असेल किंवा एखादं वैशिष्ट्यपूर्ण एखादं वाक्य असेल, तर याला आपण ब्रँड म्हणू शकतो. जसं आता आपल्या भारतामध्ये जर बघितलं आपण जे काही ब्रँडचे नावं असणारीच वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये चालते आणि त्याला ग्राहक इमोशनली म्हणजे मानसिकरित्या सुद्धा त्याला अटॅच झालेला असतो आणि त्या वस्तूला आपण बाकीच्या वस्तूंपेक्षा जास्त किंमत देऊन सुद्धा आपण त्याला विकत घेतो ते आपण, तर या सगळ्यांनाच आपण ब्रँड असं आपण म्हणू शकतो.
0: मॅडम आता हे ब्रँडची निर्मिती जी असते तर ही कशी करायची.
1: आता ब्रँड बऱ्याच वेळा एक नाव असतं किंवा तुम्ही सांगितलं की एक लोगो आहे किंवा चिन्ह आहे किंवा ग्राफिक एखादा डिझाईन असेल किंवा एखादं घोष वाक्य आहे, याच्या रूपात आपण ते व्यक्त करतो आणि त्याची जी ओळख आहे किंवा मार्केटिंग करण्याचं ते एक चांगलं प्रभावी साधन आहे. आणि याचाच विचार करून आपण ब्रँडची निर्मिती जी करायची असते, याच्यामध्ये ग्राहक जो आहे तो भावनिक मार्गाने सुद्धा आपल्याशी जोडला जातो आणि ते ब्रँड जो आहे तो नावारूपाला येतो. आता जेव्हा एखादा ब्रँड आपल्याला ट्रेडमार्क कायदा म्हणजे 1999 अंतर्गत नोंदणीकृत होतो तेव्हा तो ट्रेडमार्क बनतो आणि सरकारकडून नोंदणीकृत हे ट्रेडमार्क आपण काढून घेतलेल्या उत्पादनाची खास मालमत्ता आपल्याकडे असते. एका कंपनीने ट्रेडमार्क इतर कंपनी जे वापरू शकत नाही आणि असे ट्रेडमार्क वापरणारे कुणाचे शिक्षेस पात्र, म्हणजे सेम नाव जर तुम्ही घेतलं आणि त्यांनी ट्रेडमार्क केलं असेल तर तुम्ही त्याचे शिक्षेस पात्र होतात. ब्रँड निर्मिती जी आहे ती आपल्याला ट्रेडमार्क करूनच आपल्याला करायची आहे.
0: अच्छा मॅडम, आता ब्रँडची निर्मिती आपण बोललो त्याच्याबद्दल, पण ब्रँड निर्मितीचे जे फायदे आहेत त्याविषयी काय.
1: येस, आता आपल्याला मी सांगितलं की आपण ब्रँड करायचं त्याचे फायदे काय आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जाहिरात करायला तुम्हाला खूप सोपं जातं.
0: बरोबर.
1: कारण लोणची विकायचं आहे म्हटलं आपण किंवा आपण सरबत विकायचे आहे म्हटलं तर बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला असंख्य प्रकारचे मिळतील, पण मग माझं उत्पादन मी कसं ओळखणार,
0: वैशिष्ट्य
1: काय आहे त्याचं? तुम्हाला जाहिरात चांगली करायची असेल तर तुम्हाला ब्रँड नेम जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याची जाहिरात करू शकता. मध्यस्थांना विशेषतः घाऊक विक्रेत्यांना दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे, म्हणजे तुम्ही लगेच लोकांपर्यंत पोहोचू शकता.

0: म्हणजे ग्राहक म्हणजे विक्रेता टू ग्राहक असं आपण किंवा मॅन्युफॅक्चर टू ग्राहक डायरेक्ट आपण आपला जर ब्रँड असेल तर तो देऊ शकतो आणि त्याच्यामुळे जो बनवणारा आहे किंवा जो प्रोडक्शन करणारा आहे त्याला जास्त पैसे त्याच्यामधून मिळतं. ब्रँड नाव हे त्या उत्पादनाची बाजारपेठ आणि ग्राहकांच्या मनात कायमस्वरूपी ओळख स्थापित करतो. म्हणजे एकदा का आपल्याला त्या ब्रँडचं नाव लक्षात आलं की आपण दुकानांमध्ये गेल्यानंतर शोधत बसत नाही. आपल्याला माहिती आहे की आपल्याला या ब्रँडचं वस्तू घ्यायची, आपण ती ब्रँडची वस्तू घेतो आणि घरी येतो. त्याच्यामुळे ते एक लोकांमध्ये होतं की कुठेही जरी आपला माल असेल तरी लोक लवकर विश्वास असतो तो. ब्रँडचा मुख्य उद्देश हा उत्पादन भिन्नता सादर करणे हा आहे. म्हणजे एकच वस्तू 10 लोक बनवत आहेत पण त्याच्यामधली तुमची वस्तू काय, त्याच्यामध्ये काय वेगळेपणा आहे तो तुमच्या ब्रँडमधनं तुम्हाला किंवा त्या ब्रँडच्या नावामधनं तुम्हाला लोकांमध्ये पोहोचवता येतो. त्याच्यामुळे आपला माल बाकीच्यांपेक्षा कसा वेगळा आहे हे आपलं ब्रँड जे आहे ते ठरवतं. त्यानंतर ब्रँडच्या वस्तूंना विक्रीसाठी कमी वेळ लागतो. जसं मी सांगितलं की माझ्या लक्षात आहे की मला हेच घ्यायचं आहे त्याच्यामुळे ती पटकन जाऊन मी वस्तू घेणार आहे. त्याच्यामुळे जर ब्रँड आपला फेमस झालं किंवा ब्रँडचं नाव आपलं झालं तर आपल्याला विक्रीसाठी सुद्धा कमी वेळ लागतो. ब्रँड किरकोळ विक्रेत्याची खरेदी प्रक्रिया सुद्धा सुलभ करतो. सपोज मी जर माझा एखादा माल असेल तो मी किरकोळ व्यापाऱ्याला दिला तर त्याच्याकडनं तो माल पण सुद्धा लवकर खपला जाणार आहे कारण तो सगळ्या लोकांना माहिती आणि लक्षीच वस्तू घ्यायची आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला जे आहे सोपं जाणार आहे. त्यानंतर जी ब्रँडची उत्पादनं आहेत ती अनेक पटीने फायदा मिळवून देणार आहे. त्यांना उत्तम दर्जाची किमतीची स्थिरता असते. म्हणजे सपोज आता माझा ब्रँड झालेला आहे तर माझी वस्तूची जी किंमत आहे ती फार कमी जास्त होत नाही किंवा त्याचा जे टेस्ट आहे किंवा रंग आहे तो मी जास्त बदलू शकत नाही. त्याच्यामुळे दर्जा तो उत्तम ठेवावा लागतो त्याला आणि ती वस्तूची सहज उपलब्धता पण आपल्याला लवकर होते.
1: बरोबर.
0: आणि ब्रँडचे नाव जे आहे ते पुनर्खरेदीला प्रोत्साहन देतं. म्हणजे मी एकदा विकत घेतली वस्तू तर मला परत ती वस्तू घ्यावीशी वाटते आणि त्याच्यामुळे तो जो विक्रेता आहे किंवा जो प्रोडक्शन करणार आहे त्याला त्याचा फायदा होतो. त्याच्यामुळे ब्रँड नाव खूप महत्वाचं आहे आपलं.
1: म्हणजे हे सगळे फायदे आहेत.
0: हा, हे सगळे त्याचे फायदे आहेत. आपण विकतो आहे पण मग आपण असंच विकतो आहे त्याला काहीच नाव नाही तर आपण जास्त दिवस तो व्यवसाय टिकू शकणार नाही. बट तुम्ही जेव्हा एखादा तुमच्या व्यवसायाला एखादं नाव देता तो जेव्हा प्रसिद्धीत जातो त्यावेळेस आपल्याला जास्त आपण मार्केटमध्ये तग धरू शकतो.
1: नक्कीच. आणि मग आता हे ब्रँडचं जे नाव असतं तर हे मग आपण कसं तयार करायचं?
0: आता जे ब्रँड आपण करतोय ते पॅकेजिंग लेबलिंग या घटकांबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे ब्रँडचं नाव की आपण पॅकेजिंग करतोय लेबलिंग पण करतो आहे आपण पण मग सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही नाव कुठलं ठेवताय, कसं ठेवताय, ते कसं तयार करताय. ब्रँड नाव जे आहे ते मी मगाशी सांगितलं की उद्योगाची बाजारपेठेमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करते. खूप सारे उत्पादन करणारे आहे पण त्याच्यामधून आपलं नाव कसं वेगळं आहे ते दुसऱ्यांपर्यंत कसं पोहोचलं जाईल याच्यावर सुद्धा आपल्याला जे आहे ते काम करायला लागते किंवा त्याच्यासाठी ते मदत करतं. ग्राहकाशी संपर्काचा सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे ब्रँड नेम आहे.
1: बरोबर.
0: ग्राहक त्या ब्रँडच्या खाली किंवा ती प्रोडक्टमध्ये बाकी काय आहे इन्ग्रेडियंट किंवा ते कसं हे नंतर बघतं. पहिले मी ते ब्रँड बघेल आणि त्याच्यानुसार ती वस्तू जी आहे ती मी विकत घेणार आहे. तर ही जी चांगल्या ब्रँडची जी वैशिष्ट्य जी आहे तर ते सगळ्यात पहिलं म्हणजे की ब्रँडचे नाव हे वैशिष्ट्यपूर्ण असायला पाहिजे. वेगळं काहीतरी असलं पाहिजे की जे लोकांच्या लक्षात राहील किंवा जे सोपं असेल लोकांना घ्यायला किंवा जे अट्रॅक्ट होती किंवा छानसं त्याचं काहीतरी मिनिंग निघेल असं काहीतरी आपल्या ब्रँडचं नाव असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा आता मसाल्याचा जर तुम्ही उद्योग करता आहात आणि मसाल्याच्या उद्योगाला तुम्ही जर एखाद्या पुरुषाचं नाव दिलं कारण मसाले बऱ्यापैकी घरातल्या महिला वापरतात त्याला जर तुम्ही एखाद्या पुरुषाचं नाव दिलं तर तो ब्रँड इतका सक्सेसफुल होणार नाही. कारण तो विकत घ्यायला जाणारी एक महिला असेल. त्या मसाल्याला जर तुम्ही हिमालय आहे ग्रँड मसाले रुचिरा येस म्हणजे अशी नावं दिली की जी बायकांच्या कनेक्टेड आहे किंवा त्यांच्या भावनेशी संबंधित आहे तर तो ब्रँडचं नाव जास्त चांगलं चालेल. ते वैशिष्ट्यपूर्ण नाव असणं हे खूप महत्वाचं आहे. ते लहान असलं पाहिजे, गोड असलं पाहिजे. म्हणजे खूप मोठं नाव असेल, खूप कॉम्प्लिकेटेड नाव असेल, खूप जड नाव असेल तर लक्षात राहणार नाही. तुमच्या कानांना ऐकायला सोपं वाटलं पाहिजे, डोळ्यांना बघायला चांगलं वाटलं पाहिजे, आपल्या मेंदूला आकर्षित झालेलं असलं पाहिजे. असे नावं जे आहेत की दोन अक्षरी नावं किंवा तीन अक्षरी पण सोपे सोपे नावं तर ब्रँडचा जास्त लोकांच्या लक्षात राहतो. बोलणं ओळखायला लक्षात ठेवायला पण सोपं असलं पाहिजे. नाहीतर तुम्ही जर खूप स्पेलिंग वालं किंवा खूप मोठं नाव ठेवलं तर ते नाही लक्षात राहत लोकांच्या आणि मग त्या ब्रँडकडे जास्त लोक जात पण नाही. खूप वेगळं नाव ठेवायच्या नादामध्ये असंही नको व्हायला की लोकांना ही कंपनी कुठली आहे आणि काय माहितीच नाही किंवा अतिशयच वेगळी आहे असं पण वाटायला अनोळखी आहे तरी लोक घेत नाही.
1: बरोबर.
0: तर त्यांना थोडस आपण भारतात राहतो तर त्या संस्कृतीशी त्याच्याशी मिळतं जुळतं असं काही जर
1: पारंपरिक
0: हा त्याला टच असेल कारण प्रत्येक गोष्ट भावनेशी जोडलेली आहे. आपण बघतो आता की मार्केटिंग करताना

0: ऍडव्हर्टाईजच्या ज्या होतात टीव्हीवरच्या त्याला पण एक भावनिक जोड दिलेली असते की लोक त्याच्याशी अट्रॅक्ट झाले पाहिजे, भावनिक जोडले गेले पाहिजे, जेणेकरून तो जो ब्रँड आहे तो जास्त चालेल.
1: बरोबर.
0: त्याच्यामध्ये एखादं त्याला जो लोगो वगैरे देत आहे तो लोगो तुमचं जे ब्रँड आहे तुमचं जे उत्पादन करता आहात त्याला साजेस किंवा त्याचं प्रतीक असलं पाहिजे. की सपोज जर एखादा शूज असेल तर त्याच्यामध्ये जो लोगो आहे की पळणारा एखादा घोडा आहे तो

0: लोगो आहे तो प्रतीक करतो की हे जे शूज आहेत हे तेवढे पॉवरफुल आहेत. तर असं काहीतरी आपल्या ब्रँडचं जेव्हा आपण तुम्ही लोगो तयार करतो तर तुमच्या उत्पादनाचं काय वैशिष्ट्य आहे तर ते तुमच्या ब्रँडमधनं दिसायला पाहिजे. नंतर प्रेक्षकांचं लक्ष जे आहे ते विचार करायला भाग पाडलं पाहिजे. आकर्षण जसं की बाबा काय आहे हा प्रोडक्ट किंवा याचं मिनिंग काय आहे, तर हे लोकांना थोडंसं जे आहे की जसं आता तुम्ही एखादा प्रोडक्ट लहान मुलांसाठी बनवलाय की तुम्ही चॉकलेट्स किंवा केक्स काय बनवलंय तर त्याच्यामध्ये तुम्ही मॅच्युअर नाव देऊन चालणार नाही. तुम्हाला मग खोडकर असे मजेशीर असे छोटे मोठे नावं तुम्हाला द्यायला लागेल की मुलं त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होतील किंवा त्या पोरांना ते बोलता येईल. तर असे नावं जे आहे की आपला जो ग्राहक कुठला आहे त्याला आपल्याला वयोगटाचा आहे त्याचा सुद्धा आपल्याला ब्रँडचं जेव्हा नाव तुम्ही ठेवता आहात त्यावेळेस तुम्हाला विचार करायची आहे. एखादी प्रेरणा आपल्याला शोधायची आहे की सकारात्मक भावना आपल्या त्या ब्रँडमध्ये असली पाहिजे. म्हणजे तो नाव घेतल्यानंतर निगेटिव्ह किंवा काही असं नकारात्मक आपल्याला वाटलं नाही पाहिजे, काहीतरी सकारात्मक. किंवा तुम्ही एखाद्या धर्माशी सुद्धा नाव देऊ नका की सपोज तुम्ही एखाद्या कुठल्या तरी धर्माला किंवा त्याला तुम्ही त्या अनुसरून तुम्ही नाव देत असाल तर तेही थोडं टाळलेलं बरं, कारण मग त्याच्यामध्ये तेवढाच ग्रुप तुमचा टार्गेट होतो, बाकीचे लोक त्याच्याशी तेवढे कनेक्टेड होत नाही. त्याच्यामुळे कुठल्या धर्माचं सुद्धा आपण त्याच्यामध्ये नाव हे केलं पाहिजे. संस्कृतीवर तुम्ही ठेवू शकता किंवा एखादे पौराणिक काही असेल त्याच्यावर तुम्ही ते नाव ठेवू शकता जेणेकरून ते सगळ्यांशी कनेक्टेड होईल. तर अशा पद्धतीने आपण जे आहे ते लोगोचं किंवा ब्रँड जो आहे तो आपण त्याचं नाव घेतलं पाहिजे. आता हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही एखादं नाव काढता आहात तर त्याच्यामध्ये अक्षरं जे आहेत 3 ते 4 किंवा जास्तीत जास्त 8 अक्षरांपर्यंत ठेवायची आहे. हिंदी मराठी इंग्लिश कुठलीही चालेल. स्पेलिंग त्याचं खूप सोपं असलं पाहिजे, नाही तर खूप कॉम्प्लिकेटेड स्पेलिंग असेल तर तेही वाचता येत नाही. आणि लोगो याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की आपल्याकडे अशिक्षित लोक की ज्यांना वाचता येत नाही तर ते लोक तुमचा लोगो लक्षात ठेवतात की ते लोक ते तुमचा हा ब्रँड म्हणजे हे लोगो आहे तर ते तर त्या लोकांसाठी आपल्याला तसा पद्धतीचा लोगो करायचा आहे की ब्रँड ते त्या नावाने तशा पद्धतीने ते ओळखते. त्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की जे नाव तुम्ही ठेवता आहात त्याची आपल्याला चाचणी घ्यायची आहे. म्हणजे जसं पहिल्यांदा आपण एखादं नाव घेतलं तर नाव घेताना आपण काय करायचं आहे, एखादं नाव शोधलं तुम्ही, ते तयार केलं तुम्ही नाव, आणि ते केल्यानंतर ती नावं तुम्ही काही लोकांना फीडबॅकसाठी द्या की आम्ही ह्या ब्रँडला आमचं हे नाव दिलंय. मित्र असेल, तुमचं कुटुंबातले लोक असतील, काही ग्राहक असतील, त्यांनाही सांगा की आम्ही हे नाव ठेवलंय, तुमचा फीडबॅक द्या. त्या नावांवर कुठली प्रतिक्रिया येते, कशा भावना येतात, लोकांना कुठला आवडते, आणि त्याच्यानंतर मग तो जो नाव आहे त्याच्यामधलं नाव तुम्ही सिलेक्ट करा. त्याला आपण म्हणतो फीडबॅक घेणं किंवा नावाची चाचणी घेणं. तर असं जर केलं तर आपल्याला थोडस आयडिया येते की लोकांना काय आवडतं आहे, त्या पद्धतीने आपण ते करू शकतो.
1: ग्राहकांची बघून
0: आपण ते पण जेव्हा नाव ठेवताय, कारण खूप घाई करू नका ब्रँडला नाव ठेवताना, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. कारण एकदा का तुम्ही ते नाव ठेवलं तर त्याच्यानंतर ते तुम्हाला वापस चेंज करता येणार नाही किंवा ते बदलता येणार नाही. मग बदलवलं तर मग तुमचे आधीचे ग्राहक परत तुटून जातील. त्याच्यामुळे ब्रँडचं नाव ठेवताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून ठेवा. त्यानंतर तुम्ही ब्रँडचं नाव ठेवल्यानंतर त्याचं एक सातत्य ठेवा. म्हणजे जसं आता मार्केटिंग मटेरियल मध्ये असेल किंवा तुमच्या बिझनेस कार्ड मध्ये असेल किंवा तुमच्या वेबसाईट मध्ये असेल, सगळीकडे एकच नाव ब्रँडचं येऊ द्या.
1: बरोबर,
0: नाहीतर माझ्या वेबसाईटवर माझं ब्रँडचं नाव वेगळं आहे, माझ्या बिझनेस कार्डवर माझं नाव वेगळं आहे, तर मग लोक कन्फ्यूज होते.
1: बरोबर,
0: त्याच्यामुळे सगळीकडे जिथे तिथे ठेवणार ते सातत्य ठेवा, एकच नाव सगळीकडे ठेवा आणि एकाच ब्रँड खाली तुम्ही खूप सारे प्रोडक्ट सुद्धा तुमचे
1: विकू
0: शकता.
1: बरोबर.
0: नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायदेशीररित्या संरक्षित आणि नोंदणीकृत ते आहे की नाही. कारण आपण नाव ठेवलं, मी एक नाव सिलेक्ट केलं आणि ते केल्यानंतर ते नाव जर दुसऱ्या कुणाचं असेल मला माहिती नाही, तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मग ते नाव जे आहे ते कायदेशीररित्या मान्यताप्राप्त ट्रेडमार्क म्हणून ओळखलं जातं. म्हणून कायदेशीररित्या आपल्याला संरक्षित आणि नोंदणीकृत करून घेणं गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. आता मॅडम तुम्ही उल्लेख केलात की नोंदणी करणं गरजेचं आहे. मॅडम आपण जेव्हा लोगो तयार करतो एखाद्या उत्पादनासाठी तर तो नेमका कसा करायला हवा? मग
0: आता जसं आपण नाव तयार केलेत की नाव तुम्ही हे घेतलंय तर त्या नावाला साजेसा आपला लोगो पण असला पाहिजे. तो आपण बनवू शकतो. जसं आता स्वतः बनवण्यासाठी काही टूल्स आहेत, अॅडोब एक्सप्रेस आहे किंवा फिग्मा आहे किंवा लोगो मार्केट ऍप्स वगैरे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ते बनवू शकता. किंवा मग एखाद्या डिझायनर कडून तुम्ही बनवून घेऊ शकता. मी तर प्रिफर करेल की एखाद्या डिझायनर कडून बनवून घ्या, म्हणजे तो जास्त चांगला तुम्हाला बनवून मिळेल. आणि लोगोमध्ये काय असलं पाहिजे, तर तुमचं ब्रँडचं नाव आहे, एखादा सिम्बॉल आहे, उद्योगाला सूचित करणारा रंग आहे. जसं आता आपण कृषीशी बोलतो आहे, तर जर तुम्ही हिरवा रंग दिला तर तो जास्त त्याच्यामध्ये उठून दिसेल. आणि खूप मोठा नको, स्वच्छ छोटासा असलेला पाहिजे लोगो. छोटा लोगो असेल आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित, म्हणजे खूप जास्त कारीगिरी

0: करू नका. म्हणजे
1: बरोबर
0: लोकांना ओळखता आला पाहिजे, किंवा खूप बारीक जर केलं तर तो लोकांच्या लक्षात येणार नाही. तर अशा पद्धतीने
1: सोपा पण
0: महत्वपूर्ण असा रंग निवडताना सुद्धा थोडासा आपण विचार केला पाहिजे की निळा रंग जो आहे तो आपल्याला विश्वास देतोय, तर तो रंग तुम्ही टाकू शकता. हिरवा रंग जो आहे तो तुम्हाला इको फ्रेंडली किंवा सेफ्टी तुम्हाला देतं. लाल रंग ऊर्जा देतो. काळा रंग जर तुम्ही वापरत असाल तर एक प्रोफेशनल टच त्याला येतो. तर हे रंग जर तुम्ही त्याच्यामध्ये वापरला तर तुमचा लोगो जास्त उठून दिसेल.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट, लोगो किंवा तुम्ही जेव्हा ब्रँडिंगचं नाव घेत आहात तेव्हा ते कलर करताना तुमचं पॅकेजिंग कोणत्या रंगाचं आहे तेही खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही काळ्या रंगाचं पॅकेजिंग करता आणि काळाच लोगो करता तर तो उठून दिसणार नाही. काळ्या याच्यावर जर तुम्ही ग्रीन केला, पिवळा केला, निळा केला तर तो जास्त उठून दिसेल. तर तेही आपल्याला जे आहे ते
1: रंगसंगती पण लक्षात घ्यायला हवी.
0: हा येस.
1: मॅडम, आता ब्रँडची नोंदणी जी असते तर ही मग कशी करायला हवी?
0: आता आपण एक नाव ठरवलं की आम्हाला हे नाव पाहिजे किंवा हा लोगो पाहिजे आहे. पण एकाच नावाचा लोगो जर दुसरीकडे असेल किंवा एकाच नावाची कंपनी जर ऑलरेडी ट्रेडमार्क झालेली असेल, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतं तर आपण सरकारी वेबसाईट आहे ट्रेडमार्कची तर त्याच्यावर जायचं आणि पहिले तपासून घ्यायचं की मी जे नाव सिलेक्ट केलेलं आहे ते नाव आपल्या भारतामध्ये किंवा अजून कुठल्या याच्यामध्ये हे नाव म्हणजे रजिस्टर आहे का. तर त्याच्यासाठी एक सरकारी वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्ही जायचं आणि तिथे गेल्यानंतर नाव टाकायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की आधी हे कोणाकडे नाव आहे का, तुमच्या क्षेत्रात नाव आहे का, समान नाव आहे का. असं असेल तर मग तुम्हाला नाव चेंज करायला लागेल. कारण पहिल्यांदा जर कोणी ट्रेडमार्क करून ठेवलेलं असेल, ते नाव घेतलेलं असेल तर आपल्याला ते नाव काढून दुसरं नाव करायला असेल. पण जर ते नाव कोणी घेतलं नसेल, आपलं नाव युनिक असेल, तर मग आपण ट्रेडमार्कची नोंदणी जी आहे ते आपण करू शकतो. पण पहिली पायरी हे आहे तुम्हाला की तुम्ही पहिले बघा, सर्च करा,
1: पडताळणी
0: आपण करायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करायचं असतं. त्याच्यामध्ये ipindia.gov.in अशी एक आपलं पोर्टल आहे. त्या पोर्टलला गेल्यानंतर आपल्याला ट्रेडमार्कची नोंदणी ही करता येते. मग ट्रेडमार्कची नोंदणी करताना आपण जे काय ब्रँडचं नाव दिलंय तो नाव, त्याचा लोगो, त्यानंतर आपली सगळी इन्फॉर्मेशन, आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, आपला बिझनेस कुठे आहे, त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायला लागते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॉलम येतो की तुमचं जे उत्पादन करता आहात तुम्ही ते कोणत्या वर्गात येतं. जसं आता जर तुम्ही क्लास 1 मध्ये गेले त्याच्यामध्ये केमिकल्स येतं की तुम्ही केमिकल्स मध्ये कुठलं उत्पादित करता आहात का. क्लास 7 मध्ये गेले तर मशिनरीज आहेत की तुम्ही कुठली मशीन तयार करता आहात का. क्लास 35 मध्ये गेला तर तिथे ट्रेडिंग आणि मार्केटिंग आहे की तुम्ही कुठल्या प्रोडक्टला मार्केटिंग करता आहात का. क्लास 40 मध्ये गेलं तर ते प्रोसेसिंग सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये की तुम्ही कुठले प्रोसेसिंगचे म्हणजे पदार्थ जसं लोणचं आहे, पापड आहे, अजून असं काही बनवता आहात का. आणि क्लास 42 मध्ये जर गेलं तर तुम्ही इंडस्ट्रीयल म्हणजे रिसर्च वर्क जे R&D जे आहे ते तुम्ही करता आहात का. तर याच्यामधलं जे काय तुम्ही करत असाल तो क्लास आपल्याला याच्यामध्ये निवडावा लागतो. आणि तो निवडल्यानंतर आपल्याला एक फॉर्म A असो तो भरला जातो. आणि त्याच्यानंतर विदिन 6 ते 18 महिने आपल्याला जे आहे ते ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन आपलं होतं.
1: अच्छा.
0: वैयक्तिक रजिस्ट्रेशन आपण करू शकतो की स्टार्टअप रजिस्ट्रेशन जर तुम्हाला करायचं असेल, वैयक्तिक स्टार्टअप किंवा MSME जर करायचं असेल तर तुम्हाला जो येणारा खर्च आहे तो 4,500 ते 5,000 येतो. आणि जर कंपनीचं एखादं रजिस्ट्रेशन तुम्ही करता आहात लोगोचं किंवा ब्रँडचं तेव्हा तुम्हाला 9 ते 10,000 खर्च येतो. आता नोंदणी तुमची झाली त्याच्यावरती की तुम्हाला एक ट्रेडमार्क नंबर तुम्हाला मिळतो. तो ट्रेडमार्क नंबर जो आहे तो तुम्ही वापरू शकता. म्हणजे तो तुम्ही तुमच्या तुमचं लेबल आहे त्याच्यावर तुम्ही टाकू शकता. आणि ट्रेडमार्क तुमचं मंजूर झालं, त्याला मंजुरीला जर मी सांगितलं की 6 ते 8 महिने लागतात, त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेडमार्कचा सिम्बॉल मिळतो. तर तो सिम्बॉल जर तुम्हाला ओळखायचा असेल तर एक गोल असतो आणि त्याच्यामध्ये R लिहिलेला असतो. तर त्या लोगोचा किंवा ब्रँडचा ट्रेडमार्कचा सिम्बॉल आहे तो तुम्हाला 6 ते 8 महिन्यानंतर मिळतो. तर तो जो आहे तो सिम्बॉल मग तुम्ही तुमच्या लेबलवर जो आहे तो वापरू शकता. आणि हे तुम्ही जे आहे तर तुम्हाला ही जी प्रक्रिया आहे स्वतःला करायची तर तुम्ही स्वतःही करू शकता किंवा काही वकिलांच्या मार्फत सुद्धा करू शकता किंवा काही ट्रेडमार्कचे एजंट सुद्धा असतात. तर त्याच्या मार्फत सुद्धा तुम्ही हे जे ट्रेडमार्कची नोंदणी एखाद्याला नाही समजलं की ऑनलाईन सगळी प्रोसेस कशी करायची तर तो त्या माध्यमातून सुद्धा करू शकतो.
1: अशा प्रकारे नोंदणी करणं गरजेचं आहे.
0: नंतर त्याच्यामध्ये दुसरं आपलं MSME किंवा उद्यमची नोंदणी सुद्धा आवश्यक आहे. आपल्याला जर उद्योग चांगल्या पद्धतीने करायची असेल तर त्याच्यामुळे आपल्याला उद्यमची जर नोंदणी केली तर आपल्याला बँकचे कर्ज सुलभ होतात, शासकीय अनुदान पण आपल्याला मिळतात. आणि जे काही उत्पादित क्षेत्रातील म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जे काही प्रोडक्शन करण्यामध्ये जे काही योजना आहेत त्या योजनांचा पण आपल्याला लाभ जो मिळतो. नंतर प्रक्रिया उद्योगासाठी अजूनही काही नोंदण्या आहेत, जसं फूड लायसन आहे, FSSI चं आहे, खाद्यपेय प्रक्रिया उद्योग असेल त्याच्यासाठी आपल्याला लागतं ते पोल्युशन कंट्रोल बोर्डचं लायसन्स आपल्याला त्याच्यासाठी लागतं.
1: बरोबर.
0: त्यानंतर फॅक्टरी लायसन्स असेल, जीएसटी रजिस्ट्रेशन असेल किंवा फायर एनओसी असेल, आयएसओ सर्टिफिकेट जर पण आपण घेतलं तर ते आपल्याला खूप चांगलं फायद्याचं होतं. तर अशा पद्धतीने आपण ज्या ह्या सगळ्या लायसन्स वगैरे घेऊन आपण आपला एक ब्रँड जो आहे तो चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो.
1: नक्कीच. आणि मॅडम आता आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये खूप महिला उद्योग करत असतात, तर त्यांच्या दृष्टीने हे खरं तर खूप चांगलं आहे, नाही
0: महत्वाचं आहे.
1: आपण बघतो की उमेदवारून आता खूप मोठ्या प्रमाणात याची उलाढाल
0: होते. होतं काय की त्या करतात पण ते मार्केटिंग पण करतात, पण मग ते पॅकेजिंग आणि लेबलिंग आणि हे ब्रँडिंग याच्यावर आपल्याला जास्त भर देणं आता गरजेचं आहे. कारण प्रोडक्शन तर करताय पण पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टींना सुद्धा, कारण पीएमएफएमई मध्ये पण आम्ही बघतो की त्याचा पण उद्देश हाच होता की जो माल निघेल तो ब्रँडिंग होऊन आणि लेबलिंग आणि सगळ्या गोष्टी होऊनच तो निघाला पाहिजे. तसं झालं तरच
1: त्याला
0: महत्व येईल आणि तेव्हाच तो व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालेल.
1: बरोबर. मॅडम आता ब्रँड तयार झाल्यानंतर जी उत्पादनाची विक्री आहे तर काय सांगायला आपण
0: याच्यामध्ये? तर ब्रँड तयार झालं तर तुम्ही पॅकेजिंगवर पण व्यवस्थित लक्ष द्या की पाऊच पॅकेजिंग करताय किंवा तुम्ही एअरटाईट सील करतायत, ते सगळ्या गोष्टी पॅकेजिंगवर लक्ष द्या. आणि पॅकेजिंग झाल्यानंतर एकतर आपण ऑनलाईन विक्री करू शकतो किंवा मग आपण ऑफलाईन मार्केट, जसं किराणा स्टोअर आहे, सुपर मार्केट आहे, होलसेल आहे किंवा हॉटेल रेस्टॉरंटमध्ये आहे, तर या ऑफलाईन मार्केटमध्ये पण आपण करू शकतो. आता या काळामध्ये जर तुम्ही ऑनलाईनच्या याच्यावर गेला तर आपल्याला खूप चांगला त्याच्यामधनं
1: पर्याय
0: उपलब्ध आहेत आणि आपण खूप सोप्या पद्धतीने लोक पर्यंत आपण पोहोचू शकतो. तर अशासाठी आपल्याला ब्रँड जो आहे तो खूप गरजेचा आहे.
1: मॅडम तुमच्या माहितीत काही अशी एखादी यशोगाथा आहे का?
0: बारामतीची यशोगाथा आहे ती. एक मला त्या ब्रँडचं नाव आता एक्झॅक्ट आठवत नाहीये, ती जी मुलगी आहे तर तिने ऑनलाईन ड्रायफ्रुट्स आहेत ती पॅकिंग करून फक्त विकते आणि तिच्या फक्त ब्रँडच्या नावावर आणि पॅकेजिंगवर तिने एका वर्षामध्ये 1 करोडचा टर्न ओव्हर केला.
1: अच्छा.
0: एक वर्षामध्ये, दुसरं काहीच नाही मॅडम. आम्ही त्याच्या व्हिजिटला गेलो आम्ही तिच्याकडे, तेव्हा ती जे काही कंपनीकडून काजू विकत घेते, बदाम विकत घेते, काही मिक्स जे आपले तीळ आहे किंवा
1: सीड्स असतात
0: त्या एकत्र करते. खूप सुंदर तिचं पॅकेजिंग आहे छोट्याच्या मध्ये. जसं दिवाळी आहे तर दिवाळीच्या नुसार मग तसे पॅकेजिंग वेगळं, सणांनुसार पॅकेजिंग वेगळं करते. पण तिने जो ब्रँड तयार केलेला आहे आणि तिची जी विक्री आहे ती पूर्ण ऑनलाईन आहे, रिटेलर विक्री नाहीच आहे. आणि ती जी ऑनलाईन विक्री करते ती 20 प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन विक्री करते आणि वर्षभरामध्ये तिने 1 करोडचा टर्न ओव्हर केला. सो ऑनलाईन विक्रीमध्ये आणि ब्रँड तुम्ही जो करताय त्याला खूप मोठी ताकद आहे त्याच्यामध्ये, हे आपण करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही प्रोडक्शन करता आहात पण तेवढीच तुम्हाला मार्केटिंगसाठी किंवा तुमचं पॅकेजिंग असेल, ब्रँडिंग असेल, याच्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आपला शेतकरी वर्ग म्हणा किंवा उत्पादित करणाऱ्या महिला ह्या तिथेच कमी पडतायत की त्या बनवतायत, त्या त्याच्यासाठी खूप मेहनत घेत आहेत, पण मग पुढे जाऊन बाकीच्या गोष्टी आहेत त्या शिकणं असतील, ब्रँडिंग कसं करायचं, चांगलं लेबलिंग कसं करायचं, ह्या गोष्टींमध्ये थोड्या मागे पडतात. तर आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये आलं पाहिजे आणि या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे.
1: नक्कीच. मॅडम आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये असं मार्गदर्शन केलं जातं?
0: अगदीच अगदीच. आम्ही जेव्हा प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेतो त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण शिकवतो. पीएमएफएमईचं जे पण आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, याचे पण 3 दिवसाचे आपल्याकडे कार्यशाळा होते आणि त्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगत असतो किंवा शिकवत असतो.
1: मॅडम एकंदरीतच कृषी मालाचं उत्पादन आपण घेतो, पण तुम्ही ज्या आता सगळ्या गोष्टी सांगितल्यात की आपलं ब्रँड किती महत्वाचं आहे किंवा लोगो जो आहे तो आकर्षक असणं आणि पॅकेजिंग सुद्धा चांगल्या पद्धतीचं असेल तर मग तुमचं उत्पादन नक्कीच चांगल्या प्रकारे विकलं जातं आणि तुम्ही एक चांगला व्यवसाय यातनं समृद्ध करू शकता. आणि ग्रामीण भागामध्ये खरंच खूप चांगल्या आता सोयी उपलब्ध आहेत, फक्त योग्य मार्गदर्शन घेऊन त्यांनी केलं तर नक्कीच ते पुढे जाऊ
0: शकतात. येस येस नक्कीच मॅडम.
1: मॅडम आज आपण इथे आलात आणि अतिशय छान मार्गदर्शन सगळ्या श्रोत्यांना आणि शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.

कृषी उत्पादनाचं ब्रँडिंग याविषयी प्राध्यापक रुपाली देशमुख यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आता आपण ऐकलीत. आणि याबरोबरच माझा आवार माझं शिवार कार्यक्रम संपला.

0: आकाशवाणी मुंबई. प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरातमध्ये 35 जणांचा मृत्यू. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात जाहीर केलं. गेल्या 10 दिवसात देशात सुरू असलेल्या घडामोडी दुःखद आहेत. कायदेशीर अडचणींमध्ये न फसता विद्यार्थ्यांनी शिक्षणावर करिअरवर लक्ष केंद्रित करावं यासाठी हा राजीनामा दिल्याचं त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. युवक हीच देशाची खरी ताकद आहे आणि संभ्रमात आणणाऱ्या कुठल्याही दुष्टचक्रात त्यांना अडकू देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नीट परीक्षेच्या संदर्भातली सगळी जबाबदारी मी पहिल्या दिवसापासून घेतली. पेपर फोडणाऱ्यांमुळे कुठल्याही प्रज्ञावान विद्यार्थ्याची मेहनत वाया जाऊ नये यासाठी अथक प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात अनेक गरीब आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळालं, मात्र तरीही महत्वाच्या पदावरच्या काही व्यक्तींनी यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. सरकारनं सर्व मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं आज नवी दिल्लीत केली. केंद्रीय मंत्री JP नड्डा तसंच जितेंद्र सिंग यांनी आज CJPच्या सौरवदास आणि आशुतोष रांका यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कॉक्रोच जनता पार्टीनं केली.
1: तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे.
0: आंदोलनकर्त्यांच्या विरोधात असलेले FIR मागे घेणं तसंच नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना विद्यमान नियमानुसार आर्थिक मदत देण्याची तयारीही सरकारनं दाखवली आहे.
2: वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है. कंपनसेशन अकॉर्डिंग टू द रूल्स एंड रेगुलेशंस व्हाटएवर मैक्सिमम विल बी पॉसिबल दैट विल बी गिवन टू देम.
0: आंदोलनकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांविषयीच्या मागण्यांचं निवेदनसुद्धा सरकारला सादर केलं आहे. त्यावर झालेल्या प्रगतीची माहिती 4 आठवड्यात देऊ असं आश्वासन सरकारनं दिलं आहे. TET अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य आरोपी विजेंद्रकुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी न्यायालयानं 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दोघांना आज बिहार समस्तीपूर इथून अटक करण्यात आली. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता 14 पोहोचली आहे. आग्रा इथल्या महिम पत्रण छापखान्यातल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांनी पेपर विकत घेतल्याची माहिती मिळाली असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज छत्तीसगड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष तमनसिंग सोनवानी यांना एका पेपरफुटी प्रकरणी आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली अटक केली. 2020 आणि 2021 छत्तीसगड लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहारांसंबंधी त्यांची चौकशी सुरू होती. त्यांना ईडीनं चौकशीनंतर अटक केली होती. देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपुरात आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. विठुरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कॉरिडॉरचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
3: कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल. इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल.
0: मुंबईत वांद्रे इथलं रंगशारदा हॉटेल आणि प्रभादेवी भागातल्या एका मालमत्तेवर ईडीनं आज टाच आणली. सध्या या मालमत्ता रंगशारदा हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ताब्यात आणि नियंत्रणात असून त्यांची एकूण किंमत 332.24 कोटी रुपये आहे. म्हाडानं केवळ मराठी रंगभूमी, साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी सवलतीच्या दरात रंगशारदा प्रतिष्ठानला या मालमत्ता दिल्या होत्या. मात्र प्रभुदास वीरचंद लोटिया यांनी रंगशारदा हॉटेल्सच्या माध्यमातून या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवून अटींचं उल्लंघन करत तिचा व्यावसायिक वापर केला असा आरोप रंगशारदा प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी दाखल केलेल्या तक्रारीत केला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136वा भाग आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर होईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिन्यांवर कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येईल. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू झाला. त्यातले 29 मृत्यू वलसाड आणि नवसारी या जिल्ह्यात झाले आहेत. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती आता ओसरू लागली असल्यानं प्रशासनानं पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचं काम सुरू केलं आहे. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुपारी नवी दिल्लीला रवाना झाल्या. रोमानियाचे राष्ट्राध्यक्ष

न्युक्युसोर डॅन आणि इतर नेत्यांशी झालेल्या संवादातून दोन्ही देशांमधले परस्पर संबंध एका नव्या उंचीवर नेण्याबाबत दृढ वचनबद्धता प्रतीत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुर्मू यांनी रोमानियाचे प्रधानमंत्री तसंच इतर नेत्यांची भेट घेतली, तसंच भारत रोमानिया व्यापारी मंच आणि भारतीय समुदायाशी संवाद साधला. दोन्ही देशांमधल्या वाढत्या भागीदारीमुळे या समुदायानं महत्वपूर्ण स्तंभाची भूमिका निभावल्याचं त्या म्हणाल्या. भारत आणि रोमानिया या देशांमधल्या सहकार्याची व्याप्ती व्यापार, संरक्षण, नवीकरणीय ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन, वैद्यकीय सुविधा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष आणि प्रगत उत्पादन यासारख्या अनेक क्षेत्रात वृद्धिंगत होत असल्याचं मुर्मू यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं भारताकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरचं प्रस्तावित अतिरिक्त शुल्क 12.5% कमी करून 10% केलं आहे. युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह अर्थात USTR अमेरिकन व्यापार कायद्याअंतर्गत भारताला कमी शुल्काच्या श्रेणीत ठेवल्यामुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक फायदा मिळणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. झिम्बाब्वे विरुद्धची T20 मालिका भारतीय संघानं 2-0 अशी जिंकली आहे. या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज भारतानं झिम्बाब्वेवर 90 धावांनी मात केली. पहिल्या सामन्यात भारतानं 7 गड्यांनी विजय मिळवला होता. या मालिकेतला तिसरा सामना उद्या होणार आहे. आजच्या सामन्यात झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांत 5 बाद 219 धावा केल्या. भारतातर्फे ईशान किशननं 81 तर तिलक वर्मानं नाबाद 60 धावा केल्या. झिम्बाब्वेचा संघ मात्र 18व्या षटकात 129 धावांवर सर्वबाद झाला. अभिषेक शर्मानं 3 तर यश ठाकूर आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 गडी टिपले. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज भारतीय जलतरणपटूंनी निराशा केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा. सरकारनं सर्व मागण्या मंजूर करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन मागे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. गेल्या 2 दिवसात पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये गुजरात इथं 35 जणांचा मृत्यू. रोमानिया दौऱ्यावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मायदेशी रवाना. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यातही भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजे थांबा। राजांची मान वळली, त्या दरीकडे लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता। तो पळता पळता पंडा गेला, कुणा ओरडला, राज

राजाच्या पाटलानं माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, राजा भ्रष्ट केलं। हे साजी राजा जानी पाटलाला घेऊन या। तातडीनं येसाजी गेला, तातडीनं येसाजी गेला, बोलला पाटलाला निरोप राजाचा। पाटील, राजांनी तुम्हाला बोलवलेलं आहे, राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे। अरे जाऊन सांग तुझ्या राजाला, अजून तुझी नाळ वाळली नाही म्हणावं। मी गावचा पाटील आहे, पाटलानं करील ते गावानं सहन केलं पाहिजे। मी नामधारी पाटील नाही, वतनाचा पाटील आहे, तू नामधारी राजा आहेस म्हणावं। आणि ऐकताच येसाजी तसाच परत आला। राजाने विचारलं, काय म्हणाला पाटील? राजे, पाटील मग्रूर आहे। तो राजानं म्हणाला, अजून नाळ वाळली नाही, तुझ्या हातात तलवार नव्हती का? तानाजी बोलून गेला। राजानी हातानं खुणवलं आणि विचारलं, काय नाव आपलं?

करायचं काय करायचं आणि घोड्याच्या टपाचे आवाज सुरू झालेले आहेत. राजे दौडायला लागलेले आहेत. राजे पुण्यात येऊन पोहोचले आणि राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले. महाराजांना पाहताच पारेकरी उठून उभे राहिले. राजांना मुजरे केले आणि मुजरे करताच राजे वळले आणि म्हणाले, साजी 40 घोडे स्वार घ्या, रांजाला जा, पाटलाच्या मुसक्या बांधा आणि पाटील आमच्या समोर हजर करा.

पुण्याला. पुण्यामध्ये काय घडलेलं आहे? राजे दरवाजा प्रवेश करतात, सई दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. राजे काही बोलले नाही, आपल्या महाली गेले, दरवाजे बंद केले. जगदंबे, या देशातली सुलतानी बंद करायची आहे. मुली वाईची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय. तुझी शक्ती मजा असो, आदि शक्ती तुळजा भवानी, आम्हाला आम्हाला मार्गदर्शन करा. उद्या आम्ही काय करायचं?

सर्व पोशाख केलेला आहे. गळ्यामध्ये कवड्याची माळ, मोत्याचा घंटा आहे. मात्याला जिरेटोप घातलं आणि महासाहेबांना प्रणाम केला. प्रणाम महासाहेब. राजे सणासुदीचे कपडे घातले. नामधारी राजा काय म्हणालात? अजून आमची नाळ वाढली नाही. राजे तुम्ही असं का बोलता? महासाहेब कळेल आपणाला. चला आमच्या बरोबर बैठकीवर. आणि राजे बैठकीवर आलेले आहेत. वीर आसन घालून राजे बसलेले आहेत. माझा राजा होता कसा म्हणाल?

दादू जिकडे वळले, मानेनं दादूजीला मुजरा केला, मासाहेबांच्याकडे मान वळली, मानेनंच मासाहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा. सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाज्याकडे वेधलं गेलं आणि मगर मस्त पाटील जखडलेला होता. एसाजी तानाजी त्याला त्या दरवाज्यातून घेऊन येत होते. पुढं ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहेत, चेहरा किविलवाणी केलेला आहे आणि आल्या आल्या म्हणत आहे प्रणाम शिवाजी राजे, प्रणाम मा

बोलायला असेल, वाई देत असेल, तर आम्ही तुम्हाला गोमुखात न्याय देऊ. नाही बाळासाहेब, माझ्या हातून चुकलेलं आहे, मला क्षमा असावी दादोजी, मला क्षमा असावी. पाटे.

व्यक्त करू नका, पण ज्या हाताने तू तिला छेललीस, ज्या भौवलाच्या पाशात तिला तू कवटाळलीस, ते तुझे हात कलम केले जातील। ए साजी, पाटलाला घेऊन जा, त्याच्या हात पाय तोडा, गाढवावर बसवा, अन पाटील रांजाला पाठवा। महासाहेब दादोजी, महासाहेब दादोजी पाटील।

थोरले महाराज असते तर नाचले असते मां साहेब, आम्ही गणपतीला जातो, अश्वातल्या गणपतीला साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो, श्री गजानना माझ्या बालराजाच्या पाठीशी सदैव राहा, बालराजाच्या पाठीशी सदैव राहा, गजानना गजानना। राजे उठून गेलेले आहे, इकडे पाटलाला बाहेर काढलेला आहे, पाटलाला बाहेर काढल्यानंतर काय घडलेलं आहे?

नमस्कार, आम्ही बोलत आहोत ए आय आर मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून. 11:11:13 झाली आहेत. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या हवामान वृत्तानुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज हलक्या पावसाच्या सरी झाल्या. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूझ इथं 31° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. किमान तापमान कुलाबा इथं 25° सेल्सिअस तर सांताक्रूझ इथं 26° सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 92% तर सांताक्रूझ इथं 85% नोंदवण्यात आली. पावसाची नोंद कुलाबा इथं 14.0 तर सांताक्रूझ इथं 1.6 मिलीमीटर इतकी नोंदवली गेली. येत्या 24 तासात हवामान. आकाश साधारणतः ढगाळलेलं असेल. अधूनमधून काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी येतील. वाऱ्याचा वेग 45 ते 55 किलोमीटर प्रतितास इतका असेल. किमान तापमान 26° सेल्सिअस तर कमाल तापमान 32° सेल्सिअसच्या आसपास राहील. मच्छीमार बांधवांसाठी इशारा. उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पूर्व मध्य दक्षिण पश्चिम अरबी समुद्र सोमालियाचा किनारा आणि ओमानच्या किनारी भागात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. हा वेग पुढे 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र किनारी भागात गोवा किनारपट्टी भाग 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि हा वेग पुढे 60 किलोमीटर प्रतितास इतका राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पालघर महाराष्ट्राच्या झाई ते वसई किनारपट्टी भागात 2.9 मीटरच्या उंचीच्या लाटांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उल्वा बागमंडला ठाणे मुंबई उपनगर डोंगी ते बेलापूर किनारी भागात 3 ते 3.2 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. वेशावी बाणकोट ते जांभारी या भागात सुद्धा 3 ते 3.2 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. या किनारी भागात योग्य ती काळजी घेण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीसाठी सक्रिय मान्सून परिस्थितीमुळे 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. हा वेग पुढे 70 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. उत्तर महाराष्ट्र किनाऱ्यावरील डहाणू ते श्रीवर्धन बंदरांच्या भागात सावधगिरीचा स्थानिक धोका इशारा क्रमांक 3 कायम ठेवण्याचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे. मच्छीमार बांधवांनी या काळात या भागात जाऊ नये. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून 11:13 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

कुंदा बोकील यांच्या स्वरातील गीत आता आपण ऐकलत. गीतरचना गंगाधर म्हांबरे यांची आणि या गीताला संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. यानंतर ऐकूया रंजना जोगळेकर यांच्या स्वरातील गीत. रचना आहे संत नामदेव महाराजांची आणि संगीत दिलं आहे शंख नील यांनी.

रंजना जुगळीकर यांच्या स्वरात आत्ताच आपण संत नामदेव महाराजांची रचना ऐकली. आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात यानंतर ऐकूया नंदा परचुरे यांच्या स्वरातील गीत. रचना आहे संत तुकाराम महाराज यांची.

नंदा परसुरे यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची ही रचना आत्ताच आपण ऐकली. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीतेचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 11:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल राजेंद्र प्रसन्ना यांचं बासरीवादन. आपण ऐकणार आहात राग झिंझोटी. त्यांना तबला साथ केली आहे दत्ता गोगटे यांनी आणि तानपुऱ्यावर साथ आहे गिरीश गोसावी यांची. विलंबित गत मध्यलय रूपक तालात, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया राजेंद्र प्रसन्ना यांचं बासरीवादन राग झिंझोटी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण राजेंद्र प्रसन्न यांचं बासरी वादन ऐकलं. आपण ऐकलात राग झिंझोटी. त्यांना तबला साथ केली होती दत्ता गोगटे यांनी आणि तानपुऱ्यावर साथ केली होती गिरीश गोसावी यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR

0: मध्यरात्रीचे ठीक 12 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नभोनाट्य.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य अधुरे चित्र. लेखक डॉक्टर शशिकांत प्रधान, निर्मिती सहाय्य उमा दीक्षित यांचं, सादरकर्त्या सुषमा हिप्पळगावकर.

0: समीर, कसला विचार करतोयस एवढा?
1: नाही ग, काही नाही ग.
0: तू असा हुप्प झालास ना म्हणजे समजावं.
1: आता हुप्प नाही व्हायचं तर काय करायचं? हा हा हा सोनोग्राफीचा रिपोर्ट बघून तू.
0: समीर, अशा वेळी चिडण्यात काही अर्थ असतो का? जरा शांतपणे विचार कर ना. आता आपण आयुष्याच्या मधल्या टप्प्यावर आहोत. विचारपूर्वक निर्णयाची आपल्याकडून अपेक्षा आहे.
1: हे बघ, तत्वज्ञान नको शिकवूस म्हणे शांतपणे निर्णय घ्यायचा. मी म्हणतो हा दोष आलाच कसा? हा अगं, स्मरणशक्तीला ताण देऊन सुद्धा मला आठवतच नाही की आमच्याकडे कुणा.
0: आमच्याकडे नाही, आपल्याकडे. लग्न होऊन एवढी वर्ष झाली तरी सुद्धा असं बोलतोस? फॉर युअर इन्फॉर्मेशन, माझ्या माहेरी सुद्धा हा दोष कुणातही नाहीये. आता असे दोषारोप करून कटुता आणण्यापेक्षा आपण आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढूया ना. डॉक्टर विनीत आणि विद्या आपले इतके चांगले मित्र आहेत, ते नक्कीच योग्य मार्ग दाखवतील.
1: हो, विनीत अगोदरच सांगेल. मी तुला 4-5 वर्षांपूर्वीच सांगितलं होतं, दुसरा पाळणा फार लांबू नकोस. वहिनींच्या 35 आत कोटा संपला पाहिजे. काय उत्तर देणार त्याला, सांग ना.
0: निसर्ग आपल्या पुढे आयुष्याचं गणित मांडतो, त्याला पर्यायही देतो. पण हे पर्याय अंकगणितातल्या सारखे नसतात, त्यात भावना गुंतलेल्या असतात. माणसाला भावना देऊन त्याच्या व्यवहारात निसर्गानं गुंतागुंत निर्माण केली आहे.
1: म्हणजे
0: कुठल्या पर्यायाला प्राधान्य द्यायचं हे ठरवताना एखाद्या वेळेला चूक होते.
1: अगं, पण तुला काय म्हणायचंय?
0: 4-5 वर्षांपूर्वी आपण विचार केला होता ना, पण तेव्हा तुझ्या आईचं आजारपण, माझ्या आईचं दुखणं. जाऊ दे रे, आयुष्याचं टाइम टेबल आपल्या हातात नसतं.
1: अगं, पण वंदना, मला अजून समजत नाहीये हा दोष निर्माण झालाच कसा? काय करायचं काय? खरंच अगं, खूप टेन्शन आलंय मला. अगं, म्हणजे आपला अमित इतका अगदी नॉर्मल आहे आणि मग या खेपेसच असं का व्हावं?
0: समीर,
1: हे बघ हे चित्र, हे तुझं स्वप्न, हम दो हमारे दो, या स्वप्नपूर्तीसाठीच आपण हा चान्स घेतला ना, मग आपण.
0: बरं, माझ्यासाठी केलंस ना तू हे, मग मी निर्णय घेईन ना, अगदी एकटीनं घेईन. ते चित्र हनीमूनच्या वेळेला महाबळेश्वरला काढलंस तू, आठवतंय?

0: समीर इकडे ये ना, हे फुलं बघ किती सुंदर आहेत, काय रंग भरलेत नाही निसर्गानं.
1: हो ग, आणि अगं म्हणूनच मी म्हणतो निसर्गासारखा श्रेष्ठ चित्रकार कोणीच नाही. अगं हे बघ या रंगाच्या किती किती छान छटा आहेत ना. असं चित्र रंगवलं तर लोकांना खरं वाटणार नाही, इतक्या वेगळ्या छटा आहेत. अप्रतिम. ए वंदू, अगं कुठे गेलीस?
0: चित्रकार महाशय, हे घ्या आपलं साहित्य.
1: काय?
0: हा कॅनव्हास, हे ब्रश, हे रंग आणि ही पेन्सिल.
1: आणि ही असिस्टंट.
0: ए तुला पेन्सिलनं रफ स्केच करावं लागत नाही?
1: रफ स्केच? अगं निसर्गानंच हा आराखडा ठेवलाय समोर.
0: किती भरभर काढतोस, अगदी मस्त. यू आर ग्रेट समीर, किती हुबेहूब काढलंयस. ए थांबलास का? तीनच फुलं काढलीस?
1: हे माझं स्वप्न, एक मूल हसरं फूल.
0: ए माझं पण स्वप्न काढू?
1: हा अगं विचारतेस काय, हा घे ब्रश आणि काढ.
0: ए नको
1: का?
0: तुझं चित्र खराब होईल ना. मी थोडीच चित्रकार आहे.
1: अगं नाही ग, काही खराब बिराब होणार नाही, काढ ना. वा वा वा वा, अरे

0: अहो भाई, ह्याला फूल म्हणायचं की अमीबा.
1: ए काय रे,
0: ए काय रंगहीन, पण तसं फूल म्हणून ओळखता येईल म्हणा.
1: असू दे, आम्ही थोडेच एका माणसासारखे चित्रकार आहोत.
0: ए कमाल बंधू, अशी रुसू नकोस. आपण हे चित्र फ्रेम करून हॉलमध्ये लावू.
1: हा म्हणजे सगळे विचारतील हा अमीबा कुणी काढलाय.

0: हा अमीबा, आज हाच अमीबा सोनोग्राफीमधून आपल्याला वाकुल्या दाखवतोय.
1: सोनोग्राफीचा रिपोर्ट बघ.
0: हे मूल मंगोल असण्याची दाट शंका व्यक्त केली आहे. ॲडवाइज्ड फर्दर इन्व्हेस्टिगेशन टू कन्फर्म. हा अमीबा नेमका आपल्याच वाटणीला का यावा? काय पाप केलं होतं आपण?
1: निव्वळ तुझा हट्ट म्हणून
2: असं चिडतोस का? सोनोग्राफीवरून डॉक्टरांनी नुसती शंका व्यक्त केली आहे. निर्णय आपल्या हातात आहे ना, जरा विनीत आणि विद्याकडे बघ ना.
0: काय बघू, त्यांच्याच सारखा मंगोल मुलगा आपल्याला वाढवायला लागणार. कसा वाढवायचा ते शिकून घ्या.
2: तसंच नाही म्हणत रे मी.
0: मग
2: त्या दोघांनी किती शांतपणे समजूतदारपणे सारं घेतलंय, कितीतरी गैरसोयी स्वीकारल्या.
0: हो अगदी बरोबर, अगदी बरोबर. मी पण आता सगळ्याची तयारी ठेवतो. हा कुठे जाणं नको, येणं नको, जायचं तर एकट्यानेच जायचं, मंगोल मुलासाठी एकानं घरात थांबायचं. नाही का, नाटक नाही, सिनेमा नाही की पिकनिक नाही.
2: म्हणजे तूही सगळं बघितलंयस, विनीत आणि विद्याचं जीवन अगदी जवळून बघितलंयस.
0: म्हणजे काय? हा आपण नुसते गप्पा मारायला जात नव्हतो, माझं त्यावेळी ऑब्झर्वेशन चालू असायचं.
2: तू त्या दोघांना कधी दुःखी बघितलंस का रे? आपल्या वाट्याला आलेलं दुर्भाग्य व्यवस्थित स्वीकारलंय त्यांनी. कधी कुरकूर केलीये? एवढं असूनही दोघंही त्या मंदबुद्धीगृहात अगदी मन लावून काम करत असतात.
0: हो, मंदबुद्धीगृह, होम फॉर मेंटली रिटार्डेड. 2 वर्षांपूर्वी आपण तिकडे गेलो होतो, आठवतंय? विनीतनंच आपल्याला नेलं होतं. टेकडीच्या पायथ्याशी हिरव्यागार झाडीत बांधलेलं होतं ते.

0: हा समीर, ही माझी खरी कर्मभूमी.
1: हा म्हणजे? नाही मी नाही समजलो विनीत.
0: अरे माझं क्लिनिक ही एक कर्मभूमी. कशी महत्वाची हा? कारण ह्या कर्मभूमीसाठी लागणारा पैसा नाहीतर आणणार कुठून? अरे आमच्या संसारापुरते पैसे वेगळे काढायचे आणि उरलेले सर्व या संस्थेसाठी खर्च करायचे.
2: पण सरकारी अनुदान वगैरेही मिळत असेल ना?
0: हा वहिनी, अशा संस्थांसाठी मिळणारं सरकारी अनुदान खूपच कमी असतं. आणि जे मिळतं ना तेही वेळेवर मिळत नाही. मग आपल्यासारख्याने नको का मदत करायला? काही सामाजिक संस्थांकडूनही मदत मिळते. हा
1: अच्छा अच्छा अच्छा. ए इथलं वातावरण फार छान आहे रे. नाही म्हणजे काय सुंदर हिरवीगार झाडी आणि.
0: पण चित्रकार महाशय, ही झाडी या मुलांना नाही समजत. त्यांच्या आकलन शक्तीच्या पलीकडच्या या गोष्टी आहेत. त्यांना समजतो तो फक्त मायेने फिरवलेला पाठीवरचा हात. आता काही जणांना तशी बुद्धी जरा जास्त असते, त्यांना बोललेलं समजतं. काही थोडंसं काम करतात, त्यांना आम्ही शिकवतो, तेवढाच ते वेळ घालू शकतात आणि आमचंही काम होतं.
1: अच्छा अच्छा.
2: त्यांना शिकवणं कठीण असेल नाही? विनीत, त्या मुलाला जरा बाजूला न्यायला सांगता का?
0: का?
2: त्याच्या नकळत त्याला नैसर्गिक विधी झालेला दिसतोय.
0: हा एक फार महत्वाचा प्रश्न या मुलांचा. नैसर्गिक विधींवर त्यांचा ताबा नसतो आणि त्यांना समजतही नाही.
2: विनीत, या कार्यासाठी आमचाही हा छोटासा हातभार.
0: वा, 5,000 चेक. वहिनी थँक्यू. आजपर्यंत या संस्थेला मदत करणारे लोक कोण होते माहितीये?
2: श्रीमंत बडे बडे चेकवाले असणार.
0: नाही, बहुतेक सर्वांच्या घरी असलं मूल असलेले

0: और त्यांनाच त्यांची झळ समजते. अपत्य नॉर्मल असतानाही अशी मदत करणारे तुमच्यासारखे दानशूर फारच थोडे.
1: अरे नाही रे, तसं काही नाही. हे बघ विनीत, म्हणजे माझ्या मनात एक कल्पना खूप दिवस आहे.
0: बोल ना.
1: म्हणजे प्रत्येकाने आपल्या उत्पन्नातील काही वाटा अशा सामाजिक कार्यासाठी राखून ठेवला तर नाही, म्हणजे अरे सरकार किती ठिकाणी उपयोगी पडणार आणि काही भार आपणच उचलला पाहिजे, नाही का?
2: खूप सुंदर कल्पना आहे समीर, आपण सुरुवात तर केली आहे. माझ्या मित्रमैत्रिणींनाही मी कल्पना सांगते. अरे रोहिणी, रोहिणी तू इथे कधी बसून आलीस?
0: तुम्ही दोघं रोहिणीला ओळखता?
1: हो, म्हणजे आमच्या अमितला सांभाळायला यायची ना
3: ताई. मी का आम्हाला नाही येत इथं? हवं माझा धाकला मुलगा इथं ठेवलाय, त्याला काय बी समजत नाही. हो झोपडीत कसं सांभाळायचं हो असलं पोर? सगळी पोरं नुसती दगड मारतात त्याला. आता काम केल्या बिगर मला चालणार नाही. संसार चालवायला पैसा नको का? काम करायला गेले तर याला कोण बघणार?
2: सासू आहे ना ग तुझी.
3: सासू? अहो असलं मूल झालं म्हणून जी आमचं घर सोडून गेली ती परत आलीच नाही. मला फार घाणेरड घाणेरड बोलली बघा. आता असलं पोर झालं हा काय माझ्या एकटीचा दोष आहे होय? अहो सासूच्या भावाला बी असलं पोर झालं होतं. माझ्या माहेरी असलं पोर कोणालाच झालं नाही.
2: जाऊ दे ग रोहिणी, आता कसा काय आहे तुझा मुलगा?
3: हिथं आणल्यावर माझी काळजी मिटली बघा.
2: बरं झालं.
3: अहो हे दादा, सगळी सगळी लोक चांगली देखभाल करतात. आता मी सगळ्या बायांना सांगते, दिवस गेलं गेलं की डॉक्टरी तपासणी करून घ्या. अहो ते यंत्राखाली तपासून सांगतील मूल चांगलं आहे की नाही ते. आता सगळ्या सोयी आहेत तर फायदा करून घ्या की म्हणते.
2: खरंच खूप चांगलं काम करतेस हा तू.
3: आणखीन त्यांना सांगते, मुलात जर दोष आहे असं डॉक्टरनं सांगितलं की पाडून टाका.
2: ते का ग?
3: आता तुम्हीच बघा माझी काय हालत झाली आहे ती. अहो तरी बरं हे पोर इथं ठेवलंय, नाहीतर माझं घरी गंबरडच मोडलं असतं यालं उचलून उचलून. बया बया बया, नुसती गुडघं धरली ती. उठाई आपण त्रास होतोय बघा.
2: अगं सारखं ओल्यात काम करून तुझे गुडघे धरलेत, आता थोडं काम कमी कर.
3: ताई अहो काम कमी करून कसं चालेल? या मुलाच्या खर्चा पाण्यासाठी पैसा ठेवला पाहिजे मला. माझ्यानंतर याचं कसं होईल ह्याची काळजी वाटते हो.
2: आणखी एक मोठा मुलगा आहे ना तुला?
3: हाय की आपण त्याच्यावर कसा भार टाकायचा? या मुलापायी त्याचं लगीन दोनदा मोडलं. अहो हल्लीच्या या पोरी शिकलेल्यात ना, त्यांना सगळं कळतं. म्हणत्यात आमचं मूल असं झालं तर.
2: अगं पण त्यांना समजलं कसं की हा मुलगा असा आहे ते?
3: अहो शेजारची पाजारची मेहरबानी करतात, ते लगेच बातमी पुरवतात. आता वाटतं असा मुलगा झालाच नसता तर बरं झालं असतं. असं आहे हे अदुगर कळलं असतं ना तर पाडून टाकलं असतं.
2: असं कसं ग? त्यालाही जगण्याचा हक्क आहे ना
3: ताई. अहो तुम्हाला असं मूल होते कळलं तर त्याचा जगण्याचा हक्क बघाल तुम्ही? अहो तुमच्या अमितचा चांगला जगण्याचा हक्क तुम्ही काढून घ्याल का? अहो सगळ्या समाजाला ह्याचा भार होत नाही का? आणि त्या जीवाला तरी किती त्रास द्यायचा? काही कळत नाही काय नाही, जनावराप्रमाणे नुसतं जगायचं. त्या जीवाला सांगता येत नाही म्हणून, नाहीतर तो नक्कीच बोलला असता. अगं मला कशाला जन्माला घातलं? आता सांगा अशा जगण्याच

0: ढोळणीच्या बोलण्याकडे त्यावेळी मी विशेष लक्ष दिलं नव्हतं, पण आज आपल्या चित्रातला अमीबा समोर दिसत असताना
1: छे
0: काय करावं समजतच नाही.
1: मला समजत नाही हा दोष आलाच कसा. आपण नॉर्मल, आपले सगळे नातेवाईक नॉर्मल, आपला अमित नॉर्मल.
0: समीर, परत परत तीस रेकॉर्ड लावू नकोस.
1: का नको लावू? सांग ना मला, का नको लावू? डोक्यात हेच विचार, डोळ्यापुढे सारखा हा अमीबा, त्याला ना रंग ना रूप ना आकार. नाही, खरं तर माझंच चुकलं. तुझी 35 उलटले, माझी 40 जवळ आले, उगीचच तुझं स्वप्न पूर्ण करायला गेलो.
0: किती वेळा मला तेच ऐकवणार? आता मी पण जरा बोलू का?
1: बोल ना, आता आणखी काय सांगणार आहेस?
0: स्वप्न वेळेवर पूर्ण करायची असतात, ती विरून जायच्या आत.
1: म्हणजे
0: आता नुसतं चिडून हताश होण्यात काही अर्थ नाहीये. जो निर्णय घ्यायचा तो लवकर घ्यायचा. आपल्याला या बाबतीत काही ज्ञान नाहीये, अशा वेळी ज्ञानी माणसांचा सल्ला घ्यायचा असतो.
1: बर, सल्ला ठीक आहे. कोण आहे हा ज्ञानी माणूस?
0: अर्थातच विनीत आणि विद्या.

0: हॅलो विद्या, अगं तुला आणि विनीतला भेटायला यायचं होतं. हो, समीर पण येणार आहे. हो, तो सोनोग्राफीचा रिपोर्ट आला आहे ना, म्हणूनच यायचं आहे. आत्ताच येऊ का? पण विनीत क्लिनिकमध्ये जाणार असतील ना? आज नाही जाणार? बरं, मग आम्ही निघतो आताच. अच्छा, चल समीर निघूया.
1: ठीक आहे, चला बघू आता ही ज्ञानी माणसं काय सांगणार आहेत ते. चला,
0: आपलं टेन्शन कमी करतील ते, म्हणजे आपल्याला शांत डोक्याने निर्णय घेता येईल.

0: या या या हाँ समीर जरा बस हा
1: हाँ
0: मी आलोच 2 मिनिटात.
1: हाँ ये
0: हा वहिनी तुमचा फोन आला आणि तयार होणार एवढ्यात विक्रमनं विधी केला. आता विक्रम मोठा झालाय, विद्याला एकटीला नाही आवरत, 2 माणसं लागतातच.
1: समीर बहुतेक ना गोविंदा रजेवर गेलाय. किती गैरसोय होते बघ ना त्यांची. एक मंगोल मूल वाढवायचं म्हणजे खरंच.
0: हाँ सॉरी हा समीर, तुम्हाला थांबायला लागलं.
1: नाही नाही नाही तसं काही हरकत नाही विनीत, पण आज तू घरी कसा काय? नाही म्हणजे क्लिनिक बंद?
0: आज आमच्या गोविंदाची रजा. अरे आता कधीतरी रजा घेणार असतो. आता विक्रमला सांभाळायला 2 माणसं लागतात, विद्या नाही आवरू शकत. आता हळूहळू त्याला नैसर्गिक विधी कळू लागले. अजून 1-2 वर्षात त्याचा या विधींवर ताबा येईल. हां एखाद वेळेस तो स्वतःसुद्धा जाऊ शकेल. हां
1: अरे पण आता तो 8-10 वर्षाचा झाला असेल,
0: हो, दहा
1: म्हणजे
0: वर्षांचा
1: अजून 2 वर्ष, म्हणजे तो 12 वर्षाचा होईपर्यंत.
0: त्याला पर्याय नाही.
1: बर.
0: बरं बघू दे तुझा सोनोग्राफीचा रिपोर्ट काढ. ओ नो विद्या, अगं डाऊन सिंड्रोमची शंका काढली सोनोलॉजिस्टनं.
1: काय?
0: वेल मला वाटतं समीर, निदान पक्कं करायला आणखी काही टेस्ट करूया.
1: हो तू ते काय म्हणालास, डाउन्स काहीतरी?
0: ओ समीर, वैद्यकीय शास्त्रात आम्ही आता मंगोलिझम नाही म्हणत, त्याला डाऊन सिंड्रोम्स असं नाव दिलं आहे. त्याचं शास्त्रीय नाव आहे ट्रायसोमी 21.
1: काही का नाव असे ना, शेवटी परिणाम एकच. वाघ म्हणा, वाघ्या म्हणा की वाघोबा म्हणा.
0: वहिनी तसं नाही, म्हणजे आपल्याला आता झटपट बाकीच्या चाचण्या केल्या पाहिजेत, डायग्नोसिस कन्फर्म करायला हवं.
1: पण विनीत, हा दोष कोणामुळे, कशामुळे उत्पन्न झाला असेल? म्हणजे आमच्या दोघांच्याही फॅमिलीत कोणालाही हा दोष नाही. आणि
0: तसं काही नाही रे, तसा काही वेळा हा दोष अनुवंशिक असतो, पण बऱ्याच वेळा हा दोष आगंतुकही येतो.
1: म्हणजे
0: कसा येतो ते नाही सांगता येत, नातेवाईकांत कुठेही शोधून हा दोष सापडत नाही. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, हा दोष स्त्रीची 35 उलटून गेल्यानंतर झालेल्या गर्भधारणेत जास्त प्रमाणात येतो.
1: म्हणजे हा दोष स्त्रीचा?
0: नाही तिचाही नाही, हा दोष निसर्गाचा. निसर्गच आपले नियम विसरतो आणि दोनाऐवजी 3 क्रोमोझोम्सचं मिलन होतं, म्हणून त्याला ट्रायसोमीज असं नाव पडलं. असं होण्याचा कल स्त्रीच्या 35 नंतर वाढतो, तेवढ्यासाठीच 35 नंतरच्या गर्भधारणेत त्या दृष्टीने सर्व तपासण्या महत्त्वाच्या ठरतात.
1: पण आपण 35 नंतरच्या कितीतरी स्त्रिया गरोदर असल्याचं बघतोच ना,
0: हाँ
1: त्यांना कुठे होतं असं काही?
0: हाँ बघतो ना, पण म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये असं घडेल असं नाही. खूप वेळा पहिल्या 2-3 महिन्यातच असे नॉर्मल नसलेले गर्भ आपोआप पडतात, तसं काहीही विशेष कारण नसताना त्यांचा गर्भपात होतो. त्याचे बऱ्याच वेळा गर्भ नॉर्मल नसतो हेच महत्त्वाचं कारण. निसर्गाला प्रजोत्पादन चांगलं व्हावं असं वाटतं, म्हणून त्यानंच ही गर्भपाताची योजना केली असावी.
1: म्हणजे निसर्गाला फक्त निरोगी प्रजेची वाढ मान्य आहे.
0: अगदी बरोबर, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा निसर्गाचा नियम. आणि अगदी आकडेवारीत बोलायचं ना, तर या दोषांचं प्रमाण 600 बाळंतपणात 1 असं आहे, अर्थात हा आकडा पाश्चिमात्यांचा आहे.
1: विनीत, ही झाली सर्वसाधारण आकडेवारी, पण ज्यांच्या वाटणीला असं मूल येताना त्यांना 100% दोषी मुलंच येतात, त्यांची मात्र आयुष्यभर कुचंब म्हणा.
0: जस्ट अ वेट. हॅलो, हां डॉक्टर विनीत स्पीकिंग. हां बोल सुधीर. अरे आज क्लिनिकमध्ये नाही गेलो. बरोबर ओळखलंस, गोविंदाची रजा. हां उद्या पुण्याला? नाही रे, नाही जमणार. मी आणि विद्या दोघांना? छे रे, एकाच वेळेला एवढ्यात तरी नाही शक्य, मुलाला घेऊन शक्य नाही रे. असं कुठे नेलं ना की त्याला फार त्रास होतो. इतर मुलांचं बघतो, धावताना खेळताना, मग काही दिवस रडत बसतो, अगदी अपसेट असतो. अरे तेवढं समजतं त्याला. माझी अडचण तुझ्या लक्षात आली असेलच ना. ओके, जस्ट जस्ट एक्सक्यूज मी. ओके बाय.
1: विनीत, अशा वेळी तुम्हाला खूप वाईट वाटत असेल ना?
0: अशा गोष्टींची सवय झाली, मनानं स्वीकारलंय सगळं. आपले वयोवृद्ध आई वडील घरात असले की आपण मनाची तयारी करतोच ना, तसंच समजायचं.
2: म्हणजे एकूण सगळं कठीण आहे. एक एक नाजूक प्रश्न विचारू?
0: हा विचार ना.
2: नाही म्हणजे तू म्हणालास की हा दोष 35 नंतर, मग त्यावेळी वहिनींचं वय
0: 26-27 होतं, मग हा दोष कसा आला?
2: हा
0: असंच ना.
2: हा नाही म्हणजे एक शंका म्हणून विचारलं, तसं रागावू नकोस. म्हणजे
0: काहीही कारण सापडलं नाही. निसर्गाचा लहरीपणा म्हणायचा, त्याला काळाचा विसर पडला. वेळे अगोदर काही वेळा अशा घटना घडतात. असं मूल झाल्यावर बेळगावचा मुक्काम मुंबईला हलवला. या अफाट मुंबापुरीत असल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला, त्याच्याबद्दल चर्चा करायला वेळ असतो कोणाला? शिवाय अशा मुलांसाठी खास संस्था, शाळा असतात, सुविधा असतात.
1: ते सगळं खरं, पण गरोदरपणात हा दोष लक्षात आला नव्हता.
0: नाही, आम्ही जिथे प्रॅक्टिस करत होतो ना, तिथं या सोयीच नव्हत्या. आणि खरं सांगायचं म्हणजे त्याचं फार महत्वही वाटलं नव्हतं. असं पहिल्या वेळेस काय होईल असं स्वप्नात देखील त्याची कल्पनाच नाही आली. नाहीतर
1: मला हवं होतं ते उत्तर मिळालंय. माझा निर्णय झाला. चल समीर, निघूया.
2: वंदना, अशी पटकन उठून घरी का आलीस? काय तुझा निर्णय? म्हणजे
1: त्यावेळी विनीतनं जो निर्णय घेतला असता तोच योग्य निर्णय.
2: काय? नाही मी काही समजलो नाही.
1: माझ्या हट्टापाई हे रामायण घडतंय तेव्हा निर्णय फक्त माझाच राहणार.
2: अगं पण निर्णय घ्यायच्या अगोदर ह्या आणखी चाचण्या करायला सांगितल्यात. ट्रान्सन्युकल ट्रान्सपरन्सी टेस्ट, रक्त तपासणी, अल्फा फिटोप्रोटेन्ससाठी, त्यानंतर त्या गर्भजलातल्या पेशींची तपासणी.
1: एवढं सगळं करून आता जी शंका आहे त्यावर शिक्कामोर्तबच होणार. एवढा खटाटोप करून

0: घरातून निष्पन्न हेच निघणार. अरे, असं मूल जन्माला आलं, आपण सगळा त्रास सहन करू, त्याची देखभाल करू, पण आपल्या अमितचा काहीही दोष नसताना त्यानं का आयुष्यभर त्रास सहन करायचा? त्याच्याही लग्नात अडथळे येणारच. समाजाला भार आणि त्या जीवाला स्वतःला असं परावलंबी अर्थहीन जीवन त्याला आवडेल? हा दोष औषधानं बरा होणारा नाहीये रे. निसर्गाच्या लहरीपणाची अशी शिक्षा सगळ्यांनी भोगायची.
1: हो, पण वंदना, काय काय शोधतेस तू? वंदू, अगं, आणि हे काय, हे ब्रश रंग घेऊन काय कर तू? चित्रातला हा अमीबा, हे चौथं फूल पुसलंस?
0: हा निर्णय माझा. अशा अपत्याला जन्म द्यायचा की नाही हे ठरवण्याचा अधिकार त्या स्त्रीलाच आहे. समीर, सदोष निर्मिती निसर्गालाही चालत नाही रे. उद्याच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घे.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6:29 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत।
2: पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर दोरणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाच्या वाटतात।
0: हा कार्यक्रम

0: आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
0: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचा कार्यक्रम. मध्यरात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया कुलदैवत या चित्रपटातील गीत. आशा भोसले यांच्या स्वरात, गीतरचना आहे P. सावळाराम यांची, संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

आशा भोसले यांच्या स्वरातील गीतरचना आत्ताच आपण ऐकली. यानंतर ऐकूया सुखाची सावली या चित्रपटातील गीत लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात. गीतरचना ग दि माडगुळकर यांची, संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील या गीतरचनेनंतर उषा मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरातील गीतरचना ऐकूया, बाईसाहेब या चित्रपटातील गीत. गीतरचना जगदीश खेबडूकर यांची आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

वसंत आला परतून या चित्रपटातील गीत आत्ता आपण ऐकलं कृष्णा काळे यांच्या स्वरात. गीतरचना मनोहर पेंडसे यांची, संगीत दिलं होतं डी एस रुबेन यांनी. यानंतर ऐकूया जखमी वाघिणी चित्रपटातील गीत सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरात. गीतरचना कवी संजीव यांची, संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

सुरेश वाडकर, श्यामा चित्तर आणि जयवंत कुलकर्णी आणि सहकारी यांच्या स्वरातील गीतरचनातच आपण ऐकली माळावरचं फूल या चित्रपटातील गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं आणि संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचा 1 वाजत आहे. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या अंतर्गत तृप्ती मुखर्जी यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकू शकाल. आपण ऐकणार आहात राग दरबारी. त्यांना तबला साथ केली आहे दिलशाद अहमद यांनी. हार्मोनियमवर साथ मुनीर खान.

खान यांची. विलंबित बंदिश जपतालात निबद्ध आहे. बोल आहेत हे चंद्रशेखर शंकर. द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे. बोल आहेत हर हर भूतनाथ. ऐकूया तृप्ती मुखर्जी यांचं शास्त्रीय गायन राग दरबारी.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण तृप्ती मुखर्जी यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. आपण ऐकला राग दरबारी. त्यांना तबला साथ केली होती दिलशाद अहमद यांनी आणि हार्मोनियमवर साथ होती मुनीर खान यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः.
2: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
1: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते. म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचा 1:30 वाजलेला आहे. आता वेळ झाली आहे कार्यक्रम मालिका विशेषाची.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा 26वा भाग आज आपण ऐकणार आहोत। भालजी पेंढारकर यांनी काढलेल्या गनिमी कावा या ऐतिहासिक चित्रपटाला शोभेल असंच संगीत राम कदम यांनी दिलं। राम कदम हे जुन्या पठडीतील संगीतकार असल्यामुळं आधी गीत आणि नंतर चाल या पद्धतीनंच कायम ते गाणी करत असत। पण सुषमा शिरोमणी यांनी निर्माण केलेल्या भन्नाट भानू या चित्रपटाचे गीतकार रामभाऊंना म्हणाले, रामभाऊ तुम्ही आधी चाल तयार करा आणि मग त्यानुसार मी गाणं लिहितो। खरं तर राम कदम यांना त्यांच्या आयुष्यामध्ये असं सांगणारा हा एकमेव गीतकार होता असं राम कदम यांनी लिहून ठेवलं आहे। या चित्रपटासाठी ही नव्हे चांदणी मी तर मीरा गाते या ओळीचा अर्थ नेमका काय आहे याचा शोध राम कदम बरेच दिवस घेत होते। भन्नाट भानू हा चित्रपट रौप्य महोत्सवी चित्रपट ठरला। चेलाराम भाटिया या महत्वाकांक्षी निर्मात्यांची अनंत माने यांच्या सहकार्यानं चित्रपट काढण्याची जबरदस्त इच्छा होती। याबद्दल आपण आणखीन बोलूया भन्नाट भानू चित्रपटातल्या एका गाण्यानंतर।

यापूर्वीचा त्यांचा कलावंतीण हा चित्रपट विषय चांगला असून देखील कोसळला. यावेळी मात्र त्यांनी अनंत माने यांना घेऊन चित्रपट काढायचं ठरवलं. शंकर पाटील यांची लवंगी मिरची कोल्हापूरची या वगनाट्यावरून त्यांनी दोन बायका फजिती ऐका या रंगीत चित्रपटाची उभारणी केली. कलावंतीण चित्रपटाच्या वेळेला चेलाराम यांना रामकदमांनी शब्द दिला होता की पुढच्या चित्रपटाचे संगीत देण्याचे मी पैसे घेणार नाही, आणि त्याप्रमाणे रामकदम यांनी कलावंतीण चित्रपटाचं मानधन घेतलं नाही. दोन बायका फजिती ऐका या चित्रपटात बराच मालमसाला होता. खुमासदार लावण्या, चावट आणि खुसखुशीत संवाद, भरपूर नाट्यमय प्रसंग आणि याशिवाय सगळी गाणी जगदीश खेबुडकरांची होती. चांगली लावणी नृत्य, उत्तम संगीत, अनंत माने यांच्यासारखा दिग्दर्शक आणि अशोक सराफ यांच्यासारखा विनोदाचा जबरदस्त सेन्स असलेला नायक यामुळं हा चित्रपट अगदी हिट झाला. कलावंतीण चित्रपट पडल्यामुळं निराश झालेले चेलाराम भाटिया या दोन बायका फजिती ऐका चित्रपटाच्या यशामुळं मात्र फार खुश झाले. आपण आणखीन एक लावणी ऐकूया.

छायाचित्रकार जेव्हा दिग्दर्शक बनतो तेव्हा चित्रपटाला एक वेगळंच वळण मिळतं, एक वेगळा अँगल मिळतो. दत्ता गोरले या प्रसिद्ध छायाचित्रकारानं सून माझी लक्ष्मी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आणि एक आगळा वेगळा चित्रपट तयार झाला. दत्ता गोरले हे राजा परांजपे यांना गुरु मानत

आणि गुरुप्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी या चित्रपटात पेडगावचे शहाणेमधल्या राजाभाऊंच्या आवाजांचा आणि काही दृश्यांचाही वापर केलेला आहे. कुस्तीगिरीच्या घराण्याची प्रतिष्ठा जपणारा वेगळाच विषय यामध्ये होता. कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध मोतीबाग तालमीचे पहलवान दादू चौगुले आणि हिंद केसरी गणपत आळंदकर यांचा या चित्रपटात सहभाग होता. हेही या चित्रपटाचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. मराठीतले प्रसिद्ध खलनायक विलास रखटे यांच्या कामेरी या गावी या चित्रपटाचं शूटिंग झालं होतं. दोन बायका फजिती ऐका या चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. रचना जगदीश खेबुडकरांची आहे.

सून माझी लक्ष्मी या चित्रपटामध्ये कुस्त्यांचा फड दाखवलेला आहे आणि या फडाच्या वेळेला हलगी वाजवण्यासाठी सोलापूरचे जाधव म्हणून एक हलगीवाले होते. जाधवांची हलगी ऐकून मुंबईच्या वादकांनी तर तोंडात बोटच घातली. या चित्रपटातलं एक गाणं जगदीश खेबुडकर यांनी लिहिलं होतं तर बाकीची गाणी दत्ता गोरले यांचे चिरंजीव शिवराज गोरले यांनी लिहिली होती आणि सगळी गाणी आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्याच आवाजामध्ये होती. सून माझी लक्ष्मी चित्रपटातली एक लावणी ऐकूया.

लघुकथांवरची चित्र यशस्वी होतात असं व्यंकटेश माडगुळकर यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, कारण त्यांच्याच कथेवरचा पैज हा चित्रपट अगदी यशस्वी चालला होता. पैज ही फत्तेलाल बंधूंची निर्मिती होती. बाबासाहेबांचं दिग्दर्शन पैज या चित्रपटाला लाभलं होतं. गाणी जगदीश हेबुडकरांची होती. मुक्काम पोस्टर ढेबेवाडीनंतर बऱ्याच दिवसांनी व्यंकटेश माडगुळकरांची कथा, पटकथा आणि संवाद त्यांनी लिहिले होते. या पैज चित्रपटाबद्दल अधिक आपण बोलूया, पण त्यापूर्वी सून माझी

फासेवारधी जमातीचं जीवन मराठीमध्ये प्रथमच पैज चित्रपटातून पडद्यावर येत होतं. यामध्ये तमाशाची पार्श्वभूमी असली तरी हा तमाशापट नव्हता. तमासगीर माणसाच्या जीवनातला संघर्ष, त्यांचं राहणीमान यामध्ये हुबेहूब आलं होतं. यात नारायणगावच्या एका तमाशापडाचं प्रत्यक्ष चित्रणही केलं होतं. पैज चित्रपटामध्ये ढोलकीची बहारदार जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला आणि ऐकायला मिळते. पैजची गाणी सगळीच चांगली झाली होती आणि विशेष म्हणजे 1981 महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात पैज या चित्रपटासाठी राम कदम यांना संगीताचं पारितोषिकही मिळालं होतं. पैज चित्रपटातलीच एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: मालिका विशेष हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
3: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
4: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.
4: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
3: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
4: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
5: पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर दोरणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग काळात महत्वाचा वाटतात.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
4: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
4: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण कार्यक्रम हे ऐकू शकता. मध्यरात्रीचे 2 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम, हिंदी कार्यक्रम विविधा.
6: नमस्कार श्रोताओ, आकाशवाणी मुंबई के विविधा कार्यक्रम में आपका स्वागत है. संगीत वह भाषा है जो बिना शब्दों के भी दिलों को जोड़ देती है. आज हमारे साथ स्टूडियो में मौजूद हैं जाने माने संगीतकार और गायक पृथ्वीराज बोस. उन्होंने अपने संगीत से अनेक गीतों, कार्यक्रमों और मंच प्रस्तुतियों को नई पहचान दी है. आपका संगीत की दुनिया में परिचय है रिद इस नाम से. इसी नाम से आज आपसे बातचीत करेंगे. रिद जी, आपका आकाशवाणी मुंबई में हार्दिक स्वागत है.

0: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
1: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
0: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते। म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम।

सरकारनामा या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं, सुरेश वाडकर आणि नोबिना यांच्या स्वरात. याच चित्रपटातील आणखीन एक गीत आपण ऐकूया, नोबिना मिरजकर यांच्या स्वरात गीत आहे, अजय झंकार यांचं, आणि संगीत दिलं आहे आनंद मोडक यांनी.

0: सरकारनामा या चित्रपटातील गीत तसं पण ऐकलं नुबीना सर मिरजकर यांच्या स्वरात. या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
1: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
3: पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर दोरणं टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योगकरात महत्वाच्या वाटतात.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी पहाटेचे 3:01 झाली आहेत प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया कुंदा भागवत यांच्या स्वरातील गीत. गीतरचना आहे कवी वाराकांत यांची.

वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील गीतरचना आपण ऐकली. गीतरचना होती कवी अनिल यांची, संगीत दिलं होतं यशवंत देवी यांनी. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 3:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

प्रभाकर कारीरकर यांच्या स्वरातील हे नाट्यपदत्त असं आपण ऐकलं. संशय कल्लोळ या नाटकातील नाट्यपद गीतरचना होती गोविंद बल्लाळ देवळ यांची. यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरातील गीतरचना. गीतरचना आहे संत नामदेव महाराज यांची. संगीत दिलं आहे विलासबुवा पाटील यांनी.

अजित कडकडे यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातील गीतरचना. गीत आहे मंगेश पाडगावकर यांचं आणि संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

बेला शेंडे यांच्या स्वरात आत्ताच आपण एक गीत ऐकलं. गीतरचना होती मयूर देवले यांची, संगीत दिलं होतं मनीष भांडे यांनी. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, पहाटेचे 4 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या अंतर्गत आपण ऐकणार आहोत सारंग विचलेकर यांचं सतारवादन. त्यांना तबलात साथ केली आहे तन्या रेघे यांनी. आपण ऐकणार आहोत राग अहिर भैरव. मध्यलयगत अध 3 तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया सारंग विचलेकर यांचं सतारवादन, राग अहिर भैरव.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण सारंग विचलेकर यांचं सतारवादन ऐकलं. आपण ऐकलात राग अहिर भैरव, त्यांना तबला साथ केली होती तनय रेघे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः.
2: गुरु आहे काशी सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
1: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रुद्रनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते. म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM Gold वाहिनीवर 100.1 MHz वर आणि News on AIR ऍप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम. आम्ही ठाकर ठाकर या रानाची
0: पाखर. आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. आपण आमचे कार्यक्रम News on AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकताय. श्रोते हो, पहाटेचे 4:30 होत आहेत. ठीक 4:30 वाजता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म या अंतर्गत आपण ऐकू शकाल YT वैद्य यांचं शास्त्रीय गायन. आपण ऐकू शकाल राग आसावरी, त्यांना तबला साथ केली आहे राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमवर साथ विनोद पाडगे यांची. मधल्या बंदिश जपतलात निबद्ध आहे बोल आहेत हू नंदलाल. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे बोल आहेत मन समज समज. ऐकूया YT वैद्य यांचं शास्त्रीय गायन राग आसावरी.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण वायटी वैद्य यांनी गायलेला राग आसावरी आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमवर साथ होती विनोद पडगे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन के संबंधित प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
3: या कार्यक्रमात आपण दुर्गम क्षेत्रातील आरोग्य सेवा आणि सामाजिक कार्य
2: या विषयावर ज्येष्ठ नागरिक दीपक नारायण डोंगरे
3: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली ही मुलाखत.
4: पहिले तर आपली प्रकृती जपावी, अव्यवस्थित आणि अनियंत्रित वागणं आचरण चांगलं असावं, योग्य दिनचर्याचे नियोजन करावे, मन भावना संगीताचा आनंद घ्यावा, वाचनाचा छंद जोपासावा, गरजेपुरते आराम विश्रांती आणि झोप, त्याचप्रमाणे भ्रमण विनाकारण अंथरुणावर दोन टाळावे, विनाकारण चिंता न करता वर्तमानपत्रात हसत खेळत जगणं, व्याधीवर वेळेत उपचार घ्यावा, संपेनुसार सहकार्याची भावना बाळगावी, पैशाचा योग्य विनियोग करावा, या उद्योग करात महत्वाचा वाटतात.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राचे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 5 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ऐकूया तुका झालासे कळसे चित्रपटातील गीत सुलोचना कुमुदिनी पेडणेकर यांच्या स्वरात. गीतरचना गदी माडगुळकर यांची. संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी.

सुलोचना आणि कुमुदिनी पेडणेकर यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया हेच माझं घर या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरात. गीतरचना आहे शांता शेळके यांची आणि संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी.

सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया. मुरली मल्हारी रायाची या चित्रपटातील गीत आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरात. गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची, संगीत दिले आहे प्रभाकर जोग यांनी.

आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरातील गीतरचना आता आपण ऐकली. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर ऐकूया करायचे ते दणक्यात या चित्रपटातील गीत लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, रवींद्र साठे आणि सहकारी यांच्या स्वरात. गीतरचना विवेक आपटे यांची, संगीत दिले आहे अनिल मोहिले यांनी.

करायचे ते दणक्यात या चित्रपटातील गीतताच आपण ऐकलं. यानंतर ऐकूया सतरंगी रे या चित्रपटातील गीत सुनिधी चौहान यांच्या स्वरात, गीतरचना विवेक आपटे यांची.

साक्षी या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. स्वप्नील सामंत आणि माफ करा वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील ही गीतरचना आपण ऐकलीत. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरातील गीत. गीतरचना आहे नितीन आखवे यांची. संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.